नगरच्या रस्त्यांपासून ते बाजार पेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी, मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार मित्रांनो, मी किरण खोडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. जिथे कुणी पोहोचत नाही तिथे पोहोचतो तो आवाज, तुमचा माझा आणि सर्वांचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, सकाळचे 7 वाजलेत, आज आहे 4 जुलै 2026 ही तारीख। आणि मंडळी, सकाळच्या या निखळ किरणांनी भरलेल्या क्षणात रेडिओ नगरच्या नगरचे अंतरंग या आपल्या प्रिय कार्यक्रमात मी तुमची लाडकी मैत्रीण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मंडळी, आज आहे 4 जुलै, हा सुंदर दिवस, ताजा दिवस आणि नवीन उमेद आपल्यासोबत आहे। तसंच जीवनात प्रत्येक दिवस एक नवी संधी असते बरं का। कालचे छोटे मोठे कष्ट, चिंता किंवा निराशा यांना बाजूला ठेवूयात आणि आज आपण हसत खेळत पूर्ण ऊर्जेनं आणि सकारात्मक विचारांनी भरून जाऊयात। कारण सकाळ ही फक्त सूर्योदयासाठी नसते तर आपल्या मनातील अंधार दूर करण्यासाठी, नव्या स्वप्नांना उड्डाण देण्यासाठी असते। तर आज आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊया, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू आणि आजचा दिवस खरोखर खास बनवूया। चला तर मग मंडळी, आज आपण एकत्र बोलूया, हसूया, गाऊया आणि खूप सारी गाणी ऐकूयात, जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करूयात। त्याचबरोबर ऐकूयात हे सुंदरसं गाणं या सुंदरशा सकाळी। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 4 जुलै, आणि माहितीये का तुम्हाला, आजच्या दिवशी ना जगभरात अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय. 1776 आजच्याच दिवशी अमेरिकेनं स्वातंत्र्याची घोषणा केली. स्वातंत्र्य, स्वप्न आणि धैर्य यांचा हा उत्साह आहे. आपल्या भारतातही आज अनेक ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचा आनंद दिसतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज नॅशनल प्ले आउटसाइड डे, म्हणजेच बाहेर खेळण्याचा दिवस देखील साजरा होतोय. म्हणूनच आज थोडं बाहेर खेळा, बाहेर पडा आणि सर्वांचा आनंद घ्या. मुलांना खेळायला जाऊ द्यात आणि स्वतःही थोडं रिलॅक्स व्हा. आणि तसंच आज आहे अलायन्स इन वंडरलँड डे, म्हणजेच कल्पनाशक्तीला, स्वप्नांना आणि सर्जनशीलतेला उत्तेजन देणारा हा दिवस आहे. तसंच मंडई आजच्याच दिवशी 1886 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रान्सनं अमेरिकेला भेट दिली. 1946 फिलिपिन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळालं. 1947 ब्रिटिश संसदेत भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण करण्याचा ठराव मंजूर झाला. 1995 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे संचालक डॉक्टर गोविंद स्वरूप यांना एमपी बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1996 अब्दुल कलाम यांना एपीजे आर्यभट्ट पुरस्कार जाहीर झाला. 1997 नासाचे पाथ फाइंडर मानवरहित अंतराळ यान मंगळावर उतरलं. 1999 लष्कराच्या 18व्या बटालियननं कारगिलमधील द्रास येथील टायगर हिलचे प्रमुख बेट घुसखोरांपासून मुक्त केलं. 2004 इंडोनेशियामध्ये पहिली राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. 2009 रॉजर फेडररनं विक्रमी 15वं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलं. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकच्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: फोर एफ एम आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, खरं म्हणजे सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह होण्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. उदंड सागरासी मिळाले नदीचे पाणी, परी स्वरूप न विसरे ते जाणे कवणे, तुका म्हणे विठ्ठला आम्ही तुझे चरण, धरुनिया राहिलो नेणे संसाराचे भान, सकाळी उठून या विठ्ठल विठ्ठल म्हणे, मनाची शुद्धता होय नामस्मरणे, दिवसभर काम करा पण नाम विसरू नका, अंतकाळी नाम घेता मुक्ती मिळे नका. याचा अर्थ असा, अनेक नद्यांचं पाणी समुद्रात मिळतं तरीही त्यांचं स्वरूप हरवत नाही, तसंच भक्त देवाशी एकरूप होतो पण त्याचं व्यक्तिमत्व हरवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठ्ठलाच्या चरणी शरण गेलो आहोत, संसाराचे भान हरवूनही आम्ही त्याच्या चरणांचा आश्रय घेतो, सकाळी उठल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणावे, नामस्मरणाने मन शुद्ध होते, दिवसभर काम करताना देखील नाम विसरू नये, कारण अंतकाळी नाम घेतल्यानं मुक्ती मिळते. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: अरे बापरे.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगमध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आहे 4 जुलै. आज आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर नॅशनल प्ले आउटसाइड डे, म्हणजेच बाहेर खेळण्याचा दिवस. आणि म्हणजे आजच्या युगात ना आपले सगळे दिवस मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि स्क्रीन समोरच जातात. मुलं मोठी सगळी ना घरातच बसून राहतात. यामुळे आरोग्य खराब होतंय, ताण वाढतो आहे आणि शरीराला व्यायाम मिळत नाहीये. त्याचमुळे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की थोडा वेळ ना बाहेर पडा, निसर्गात खेळा, मजा करा आणि शरीर मन दोन्ही ताजं करा. तर म्हणजे अशा प्रकारे आजचा हा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी ना मुलांना खेळायला बाहेर घेऊन जा. फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी किंवा सायकलिंग, खो खो यांसारखे खेळ त्यांना खेळू द्यात. तसंच संध्याकाळी कुटुंबासोबत पार्कमध्ये फिरा, बागेत काम करा, झाडांना पाणी घाला, मित्रमैत्रिणींसोबत बाहेर भेटा आणि गप्पा मारत फिरा. सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ चालायला जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आज स्क्रीन कमी करा, बाहेर जास्त वेळ घालवा. रोज थोडं का होईना बाहेर जा, तुम्हाला लक्षात येईल की किती छान वाटतं. कारण आपण टीव्ही आणि मोबाईलमध्ये एवढं गुंतलोय की आता आपल्याला बाहेरचं जग दिसत नाहीये. पण बाहेरचं जग खूप छान आहे आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी देखील. त्यामुळे आजचा हा दिवस मस्त एन्जॉय करा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता ना सगळ्यांच्या आवडीचा सेगमेंट चालू झालाय बरं, म्हणजेच बर्थडे विश करण्याचा. तर आज आहे अनिकेत गोयलचा हॅपी वाला बर्थडे. आज अनिकेतला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि त्याचे बहीण भाऊ, त्याची फॅमिली, त्याचे मामा, काका, आजी, आजोबा यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे अनिकेत. तुझा ना आजचा दिवस खूप मजेत जाओ, भरपूर हसत खेळत जाओ, जे काही मनात इच्छा आहे ते सगळं लवकर पूर्ण होत, आरोग्य चांगलं राहो, आयुष्यात नेहमी आनंदी आणि यश येत राहो. आणि पुन्हा एकदा तुला आम्हा सगळ्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि सकाळचे 8 वाजलेत नगरचा अंतरंग मध्ये। मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, खरं म्हणजे आज खूप छान सकाळ आहे बरं का, आणि जीवन हे एक मोठं नाटक आहे। कधी आनंदाचं गाणं, कधी दुःखाचे क्षण, कधी यशाचं उत्सव आणि कधी अपयशाची शिकवण। पण जो माणूस या सगळ्यातही हास्याची कला विसरत नाही ना, तोच खरा विजेता असतो बरं का। सकाळी सूर्य उगवतो तेव्हा तो काही विचार करत नाही की आज ढग आले तर काय करू, तो फक्त आपला प्रकाश पसरवतो। त्याचप्रमाणे आपणही प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांना करायला हवी, ही गोष्ट आपल्याला सूर्य शिकवतो। म्हणजे मी तुम्हाला आज दोन गोष्टी सांगितल्या की एक जीवन म्हणजे एक नाटक आहे, दुसरं म्हणजे सूर्याचं उदाहरण दिलंय। त्यामुळे आपणही सूर्यासारखंच चमकायचं, त्यासाठी विचार नाही करायचा की आभाळ येईल की नाही, त्यासाठी फक्त आपण आपलं कर्तव्य करत राहायचं। आणि नाटकाबाबतही तसं, आपण आपली भूमिका बजावत राहायची आणि हसत राहायचं। आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या ना अहिल्यानगर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचं दिवसभरात सुमारे 40 नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना 2 तारखेला समोर आली आहे बरं का. आणि यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. तर मंडळी, आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला इतकी बाहेर कुत्री असतात, जी भटकी कुत्री असतात, ज्यांना कोणीही नसतं, ते रस्त्यावर राहतात, खातात, आणि आता त्यातच त्या कुत्र्यांमध्ये देखील खूप पिसाळलेली कुत्री आहेत आणि ती चावा घेत आहेत. आणि बऱ्याच जणांना यांनी चावा देखील घेतलाय, पण याचा दुष्परिणाम खूप जास्त होत आहेत. त्यामुळे लहान मुलांना देखील बाहेर खेळायला सोडणं किंवा एकट्याला बाहेर सोडणं कठीण झालेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांची होत आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपल्या शिर्डीच्या साईबाबांना चेन्नई येथील साईभक्त श्रीमती जी लक्ष्मीकांता यांनी 100 ग्रॅम वजनाचा सुंदर सुवर्ण नक्षीकाम केलेला शंख अर्पण केलाय आणि या सुवर्ण शंखाची किंमत 13,27,000 रुपये इतकी असून शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्रीमती जी लक्ष्मीकांता यांचा विशेष सत्कार करण्यात आलेला. तर मंडळी, अशा प्रकारे चेन्नई येथील साई भक्तांनी हा छानसा शंख अर्पण केलेला आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, VTU ना अभियांत्रिकीच्या 6व्या सेमिस्टरच्या परीक्षेचा निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात जाहीर करून ना एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय बरं का. हो, या निकालामुळे 60,000 जास्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कुलगुरू आणि परीक्षा नियंत्रक यांनी संयुक्त पत्रकावर परिषदेत निकाल जाहीर केला. परीक्षा सायंकाळी 5:30 संपल्यानंतर केवळ 5:35 निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे अगदी 5 मिनिटात VTU अभियांत्रिकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि 60,000 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. धक्का धक्का.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, 2 तारखेला विधानसभेत ना दीर्घ चर्चे अंती महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 एकमतानं संमत करण्यात आलंय बरं का. विधानसभेत हे विधेयक मांडताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे विधेयक महत्वाचं असल्याचा दावा केलाय. तसंच सत्ताधारी बाकावरून सर्वच महिला मंत्री महिला सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय. केवळ जमीन नावावर करणं हा या कायद्याचा उद्देश नाही, तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख करून देण्याची गरज आहे. त्यांना समानतेचा दर्जा देणं हा उद्देश याचा आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. तर म्हणजे अशा प्रकारे आता महिला शेतकरी सक्षमीकरणाला बळ मिळणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: एकट्याची दात देऊया, कुणाच्या वेदनेला दावराया प्रेम देऊया.
1: पिकनिक
0: पिकनिक
1: पिकनिक
0: पिकनिक.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या राज्याचे म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यांची दखल घेत माहितीचा अधिकार कायद्याशी संबंधित 12 जून रोजी राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या नियमावलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय बरं का। आणि कायद्यातील बदलांना स्थगिती दिल्यानं त्यांच्या आंदोलनापुढे सरकार नरमलं आहे, मात्र त्यांनी 5 जुलैच्या उपोषणाबाबत कोणताही निर्णय जारी केलेला नाहीये। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्यानं राळेगणसिद्धीत आनंदाचं वातावरण आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आरटीए कायद्यातील बदलांना स्थगिती मिळालेली आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार। अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर, लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच व्हावी या मागणीसाठी पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आणि हा जो मार्ग आहे तो मूळ आराखड्यानुसार व्हावा यासाठी सरकार सकारात्मक आहे. यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल मागवून राज्य सरकारतर्फे केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारानं आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी ते शनिशिंगणापूर हा रेल्वे मार्ग ही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर मंडळी, पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पावसाळ्याचे दिवस चालू झालेत बरं का. तर मंडळी, पावसाळ्याचे दिवस म्हटलं की अस्वच्छतेमुळे आजारी पडणं हे होतंच, किंवा मग पावसात भिजल्यानं वातावरणात गारवा, सडनली वातावरणात चेंज, यामुळे आजारी आपण पडत असतो. पण त्याचबरोबर कचरा हा देखील खूप मोठा प्रश्न आहे बरं का. आणि आपल्या अहिल्यानगर मनमाड रस्त्यावरील नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या महामार्गावर दुतर्फा कचऱ्याचे ढीक पडले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या संदर्भात प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून संबंधित प्रशासनानं तत्काळ हा कचरा उचलावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आणि मंडई तेथील जे नागरिक आहेत त्यांनी देखील कचरा टाकू नये असं मी म्हणेल, कारण आपल्याकडे कचरा गाडी येते, घंटा गाडी येते, त्यातच आपण कचरा टाकायला हवा. पण आपण काय करतो, हा थोडाच कचरा आहे म्हणून टाकून येतो. पण तुमचा थोडा कचरा आणि म्हणजे सगळ्यांचा थोडा थोडा कचरा करून एवढा सगळा कचरा होतो, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी आपली जागृती खूप महत्वाची आहे. तसंच प्रशासनानं देखील याकडे लक्ष द्यायला हवंय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काबाबत जागरूक करण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते विलास वाघमारे यांनी व्यक्त केलंय. पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या स्तरावर होत असलेल्या कथित अडवणुकीमुळे अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केलाय. अहिल्यानगर इथं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. तर म्हणजे अशा प्रकारे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काबाबत जागरूक करणं महत्वाचं आहे असं विलास वाघमारे यांनी म्हटलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, शाळांच्या आवारात ना स्टिंग पेय विकलं जातं बरं का, मात्र शाळेजवळच्या 500 मीटर अंतरापर्यंत ना आता हे स्टिंग पेय किंवा इतर नशेचे पदार्थ विकण्यास बंदी असणार आहे. आणि जर स्टिंग पेय विक्री किंवा इतर नशाजनक पदार्थ विकले जात असतील तर त्या दुकानांवर तातडीनं कारवाई आता केली जाणार आहे. तसंच मंडळी, भेसळ विरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत कारवाई अधिक प्रभावी करण्यात येते, त्यासाठी मनुष्यबळाची कमतरता दूर करणं, नवीन प्रयोगशाळा कार्यान्वित करणं आणि जिल्हास्तरीय यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पुरेसं मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध होऊ शकते. पदभरतीसोबतच नाशिक आणि रायगड इथं नवीन प्रयोगशाळा उभारण्याचं काम देखील प्रगतीपथावर असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपला स्नेहालय या संस्थेला नेहमीच वेगवेगळे पाहुणे भेट देत असतात, विद्यार्थींनी भेट देतात, विद्यार्थी भेट देतात। आणि आपली स्नेहालय संस्था कशी काम करते, काय काय या संस्थेमध्ये प्रोजेक्ट चालतात हे सगळं जाणून घेत असते बरं का। आणि आता नुकतंच आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये असेच एमएसडब्ल्यूचे काही विद्यार्थी आलेले आहेत, जे आपली स्नेहालय संस्था पाहणार आहेत आणि तसंच आपल्या संस्थेमध्ये इंटर्नशिप देखील करणार आहेत। तर आता आपल्या सोबत आहे आचल ज्ञानेश्वर सिलकर। हाय आचल।
3: हॅलो मॅम।
2: सो आचल, तू नगरला आली आहेस, स्नेहालय संस्थेमध्ये आता सध्या थांबलेली आहेस, तर स्नेहालय संस्थेबद्दल काय वाटते, कशी वाटते?
3: स्नेहालय संस्था खूप छान आहे आणि तिथे येऊन म्हणजे ते कुलकर्णी सर आहे, त्यांनी म्हणजे कशा प्रकारे त्यांना स्थापन केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये गरजू वंचित पीडित महिला आहे, छोटे बाळ आहे, कोणत्या प्रकारे त्यांचं पालन पोषण केलं जाते, त्यांना कशा प्रकारे शिक्षण दिले जाते, छान वाटलं। हा
2: हा। आणि पुढे जाऊन खरं म्हणजे अजून तू जास्त प्रोजेक्ट पाहिले पण नाहीये, काही प्रोजेक्ट पाहिले संस्थेतलं, जे मेन आपली संस्था आहे ती पाहिली आहेस आणि रेडिओ नगर हा एक प्रोजेक्ट पाहिलाय, तर रेडिओ नगर बद्दल काय वाटलं, कसं वाटलं हा प्रोजेक्ट?
3: रेडिओ नगर छान वाटलाय।
2: काय समजलं की रेडिओ कशा प्रकारे काम करतो?
3: रेडिओ त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे म्हणजे शो टायमिंग नुसार तर राहतेच, पण तिथे स्नेहालय त्यांची पण माहिती सांगितली जाते।
2: खरं म्हणजे आचल, तू एमएसडब्ल्यू करतेस, तर का वाटलं एमएसडब्ल्यू करावं?
3: मला आवड होती काहीतरी वेगळं, थोडं माझं आधी बीएससी झालं होतं, मग त्याच्यानंतर मला वाटलं की एमएससी करण्यापेक्षा म्हणजे एमएसडब्ल्यू थोडं वेगळं फील्ड आहे आणि तिकडे थोडं जाव।
2: तर एमएसडब्ल्यू करतेस, तर आजपर्यंत एमएसडब्ल्यू मध्ये सोशल वर्क येतं, तर आजपर्यंत काय काय नवीन शिकायला मिळालं यामध्ये?
3: नवीन नवीन म्हणजे नवीन नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला मिळाले, आणखी केस स्टडी कशा प्रकारे राहते।
2: आता तू स्नेहालयामध्ये इंटर्नशिप करणार आहेस, तर तू उत्साही आहेस यासाठी?
3: हो।
2: तर आज तू रेडिओ नगरला भेट दिलीस, तुला छानही वाटलंय, तर आपले जे रेडिओ नगरचे श्रोते आहेत त्यांना काय सांगशील?
3: स्नेहालय खूप छान काम करतात आणि तुम्ही पण इथे येऊन व्हिजिट करा स्नेहालयला, व्हिजिट केल्याच्यानंतर खूप छान वाटेल।
2: नक्कीच, खरं म्हणजे आचल तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि आम्ही देखील एक्सायटेड आहोत तुझ्यासोबत काम करायला, तू इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारलीस, त्याबद्दल धन्यवाद।
3: धन्यवाद।
2: तर मंडळी, आताच आपण आचल ज्ञानेश्वर सिलकर हिच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत, ही एमएसडब्ल्यूची विद्यार्थिनी आहे। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
4: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। संपर्क क्रमांक 90113652500। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि नुकतीच आपल्या स्नेहालय संस्थेमध्ये काही MSW विद्यार्थिनी आलेल्या आहेत बरं का, त्यांच्यासोबतच आज आपण गप्पा मारतो आहोत. आणि त्यांना स्नेहालय पाहून कसं वाटलं, स्नेहालय संस्थेला भेट देऊन कसं वाटलं आणि स्नेहालयाच्या कामाबद्दल त्यांचं काय मत आहे हे सगळं जाणून घेतलं. ब्रेकवर जाण्याआधी आपल्यासोबत होती आजच्या आता आपल्यासोबत आहे वैष्णवी भीमरावजी किनगावकर. हाय वैष्णवी.
1: हाय मॅम.
0: सो कशी आहेस?
1: छान.
0: सो वैष्णवी, तू स्नेहालयाला भेट दिली आहेस किंवा स्नेहालयामध्ये तुला पुढे जाऊन इंटर्नशिप करायची इच्छा आहे, तर तू स्नेहालयाला जेव्हा भेटलीस किंवा स्नेहालयामध्ये आलीस तेव्हा कसं वाटलं?
1: अगोदर मला थोडं वेगळंच वाटलं होतं, म्हणजे एवढे साऱ्या मुली मुलं दिसत आहे तर थोडं काही ना काही वेगळंच वाटलं की तिथे कोणकोणत्या महिला आहे किंवा मुली आहेत, काय करतात काय नाही, थोडा विचारच आला. तिथे स्कूल खुलले आहे, तिथे म्हणजे सगळं काही माहिती म्हणजे गोळा करून तिथे महिलांसाठी चांगल्या चर्चा घेऊन सुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे तिथे विविध त्यांच्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगतात, त्यांना त्या पीडिता महिलांमधून त्यांना वेगळीच दिशा दाखवण्याचं कामही ते संस्थेमध्ये केलं जाते.
0: हो नक्कीच. आणि खरं म्हणजे वैष्णवी, तू आता इंटर्नशिप करणार आहेस इथे किंवा तुझी आवड आहे इंटर्नशिप करण्याची, तर काय वाटतंय वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील का इथे?
1: हा, खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण शिकू शकते. आपण हॉस्पिटलमध्ये पण काही काम करू शकते ज्यावर आपल्याला चांगले विचार म्हणजे करण्याची भावना असेल तर. आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे जसे प्रोजेक्ट, आम्ही ते प्रोजेक्ट बघितले तर नाही पण त्या प्रोजेक्टवर मला खूप काही काम करायला मिळेल असे वाटते.
0: नक्कीच. आणि तू एक MSW विद्यार्थिनी आहेस, तर MSW करावं असं का वाटलं?
1: मला असं वाटलं, मतलब माझंवालं अगोदर MSW किंवा MSW अगोदर BSW असते, माझं BA झालं आहे, तर मला असं वाटलं की MA करून काय फायदा, तर त्याच्यानंतर वेगळं काही करावं म्हणून मी MSW हे केलंय, डिसाईड केलंय.
0: आणि पुढे जाऊन MSW मध्ये काय करायचंय तुला?
1: पुढे जाऊन इंटर्नशिप केल्याच्या नंतर मला जॉबच असं नेमकं विषय वाटते की जॉबच करावं थोडं.
0: आणि आता तू स्नेहालय संस्थेला भेट दिलीस, तसंच रेडिओ नगरला भेट दिलीस, आमच्या श्रोत्यांशी छान गप्पा मारला, तर आज श्रोत्यांना काय सांगशील आता?
1: त्यांना एकच सांगते की त्या जे संस्थेमध्ये जे काही विविध म्हणजे प्रकारचे जे काही घडत आहे ते तुम्ही समजून त्यावर व्हिजिट करा.
0: नक्कीच. खरं म्हणजे वैष्णवी, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि खरं म्हणजे तुम्ही अजून काम कराल, अजून प्रोजेक्ट्स जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला स्नेहालय संस्था अजून चांगल्या प्रकारे समजेल. तर छान गप्पा मारलास त्याबद्दल थँक्यू.
1: थँक्यू मॅम.
0: तर मंडळी, आताच आपण वैष्णवीच्या सोबत गप्पा मारल्यात, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगर संतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज ना आपल्यासोबत आपल्या स्नेहालयातील काही मुलं आहेत, बरं का, विद्यार्थी आहेत, जे खूप साऱ्या गप्पा आपल्यासोबत मारणार आहेत. तर आता आपल्यासोबत आहे साई तुपे. हाय साई.
1: हाय.
0: सो साई, तू खरं म्हणजे लहानपणापासून आपल्या स्नेहालय या संस्थेमध्ये राहतोस, तर कसं वाटतं तुला स्नेहालय संस्थेबद्दल, काय वाटतं?
1: मला खूप बरं वाटतं तिथं राहायला, एकदम छान आहे ते. त्यांनी माझी छोट्यापणीपासून खूप चांगली काळजी घेतली.
0: आता तू 10वी पर्यंत आपल्या स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये होतास, तर तुझे आवडते शिक्षक कोण होते तेव्हा?
1: सगळेच होते, सगळेच चांगले होते.
0: अच्छा अच्छा. फ्युचर प्लॅन्स काय?
1: माझा फ्युचर प्लॅन, मला आर्मी मध्ये भरती घ्यायची, तर त्यासाठी मी कॉलेज मध्ये आता एनसीसी घेऊन राहिलो.
0: अच्छा. आज तू इथे आमच्याशी बोलतो आहेस, अनेक आपल्या स्नेहालयातील मुलं असतील, विद्यार्थी असतील, जे आज आपल्याला ऐकत असतील, तर त्या मुलांना काय सांगशील?
1: त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
0: अरे वा. आणि तुझा टाइम टेबल काय असतो रोजचा?
1: सकाळी उठायचं एकदम आरामात, कॉलेजला यायचं आणि गाडीत बसून परत स्नॅक द्यायचं.
0: अभ्यास करतोस की नाही? मग
1: एक दोन तास तरी करतो.
0: अरे वा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आताच आपण आपल्या स्नेहालयातील विद्यार्थी साई सोबत गप्पा मारल्या, तर अजून एक विद्यार्थी, अजून एक आपला मित्र आपल्या सोबत आहे बरं का. मात्र आता घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

गेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपल्यासोबत आपल्या स्नेहालयातील काही विद्यार्थी आहेत जे आपल्यासोबत गप्पा मारतायत. तर आत्ताच आपण ब्रेकवर जाण्याआधी आपण साई सोबत गप्पा मारल्यात. आता आपल्यासोबत आहे प्रतीश. हाय प्रतीश.
1: हाय.
0: सो प्रतीश, आत्ता तू काय करतोस?
1: आता सध्या कॉलेज सुरू आहे.
0: 12वीत आहेस. कोणत्या साईड ना?
1: सायन्स.
0: सायन्स साईडनं तू 12वीत आहेस आणि तू बऱ्याच दिवस आपल्या स्नेहाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये देखील शिकलेला आहेस. तर कशी वाटते आपली शाळा?
1: चांगली वाटते. फक्त जेव्हा शाळेत होतो तेव्हा असं वाटायचं की कधी संपणार, पण आता वाटतं की
0: का संपली, परत शाळेत जावं असं वाटतंय. तुझ्या अनेक मित्रमैत्रिणी असतील, अनेक शिक्षक असतील, तर काही आठवणी आहेत शाळेतल्या?
1: फ्रेंड सर्कल.
0: मग तू जास्त खोडकर होतास की अभ्यास होतास?
1: असं वाटायचं की शांत आहे, पण
0: नव्हतास. तू फक्त मित्रांना माहित होतं तू शांत नाहीयेस. तर खरं म्हणजे 10वी म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो आणि 10वीत अनेक फ्रेंड्स येतात आणि ते फ्रेंड्स आपण कधीच विसरू शकत नाही. तर असे तुझा जीवाभावाचा मित्र कोण होता 10वीत?
1: साई.
0: साई होता. मग अजूनही तू साई सोबत आहेस. आज तू इथे आमच्याशी गप्पा मारतोयस आणि अनेक इंग्लिश मीडियम, आपलं जे स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल आहे, ते विद्यार्थी आपल्याला ऐकत असतील तर त्यांना काय सांगशील?
1: तुम्ही तुमचा फ्युचर बघा, आणखीन जास्त काही त्रास वगैरे द्या नका, अभ्यास करा. आणखीन तुम्हाला जे फ्युचरमध्ये जे हवंय, जे तुम्ही करू शकता तेच करा, कारण इकडे तिकडे इतर गोष्टीमध्ये डोकं लावू नका.
0: हा, बऱ्याचदा असं होतं की आपण आपलं स्वप्न सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये गुंतून पडतो, तसं न करता. आणि खरं म्हणजे तुला मोठं होऊन काय करायचं?
1: मला तसं तर एनडीए अकॅडमी जॉईन करायची आहे, मग तिथून एअरफोर्स.
0: आता तुझी दिनचर्या कशी असते?
1: 8 वाजता उठतो, 8ला. आणखीन मग कॉलेजचं वगैरे आवरतो, 10 वाजेपर्यंत कॉलेजला जातो. मग तिथनं 1-2-3 वाजता क्लासला जातो. सायन्स अकॅडमी आहे तिकडे. गेल्याच्या नंतर मध्ये मग तिथून 7-8 वाजता घरी येतो. मग
0: तुला सायन्स हा विषय आवडतो का?
1: म्हणजे घरच्यांचं हे होतं,
0: म्हणजे घरच्यांच्या स्वप्नासाठी तू घेतलंयस. मग तू कशा प्रकारे त्याचा अभ्यास करतोस? कारण विषय तर ना आवडतीचा आहे, पण घरच्यांचं तर स्वप्न पूर्ण करायचं आहे. मग कशा प्रकारे करतोस?
1: काही नाही, फक्त जे जेवढं क्लासला म्हणजे लक्ष द्यायचं, जे काही शिकवते टॉपिक त्याच्यावर लक्ष द्यायचं, मग तेच रिवाइज करायचं घरी गेल्यावर.
0: तर खरं म्हणजे तू जसं सांगितलंस की तुझं स्वप्न आहे अकॅडमी तू जॉईन करणार आहेस, तर त्याच्यासाठी जसं तू आता म्हणालस मी 8ला उठतो, तुला लवकर उठावं लागणार आहे, तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: मंडळी, आताच आपण प्रतीश सोबत गप्पा मारल्यात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मात्र मंडळी आता 11 वाजत आलेत, म्हणजेच तुमचा निरोप घेण्याची वेळ झालीये. पण अजून खूप साऱ्या गप्पा माराव्याशा वाटतात, पण काय करता, वेळोअभावी आपल्याला थांबावं लागेल. पण ठीक आहे, सोमवारी सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये नव्या गप्पा, नवीन मजा आणि नवीन उत्साह घेऊन. आणि मंडळी जाता जाता आपण ऐकत असतो एक छानशी कविता. चला तर ऐकूयात आजची कविता. प्रियंका रोठे यांची ही कविता आहे, कवितेचं नाव आहे झुंजार. न संपणारी जगण्यातील फरफट, चालतो जगाची वाट अनवट, अंत नसणारी संकटांची संगत, हिम्मत उमेदीची शिदोरी सोबत. सुखदुःखाची गणतीच नाही, वेदनांनी झाली लाही लाही, मनशोधी अंतरंगाच्या डोही, आनंदी जग जे खुणावत राही. वादळातही घट्ट रोवण्याचा धडा गिरवला, आव्हान पेलण्याचा सराव चपलख निसटण्याचा, कणाचा आपला झुंजारूपणाचा, अखंड लढत सत्यांतिम, जीवनाचे हे गुपित अंतरिम, गंतव्याचे लक्ष अबाधित, चिर आनंद ध्येय अंतिम. अतिशय सुंदर ही कविता आहे मंडळी. थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू आपल्याला भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या।
2: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी आज नवनवीन युनिक अशा गोष्टी घेऊन गप्पा मारायला मी आली आहे तुम्हाला भेटायला, पण त्याआधी आपण या आपल्या शोची सुरुवात करणार आहोत एका सुंदर अशा पॉझिटिव्ह विचारानं। तर असा आजचा जो पॉझिटिव्ह विचार आहे ना मंडळी, तर तो आहे दुसऱ्यांनी आपल्यासाठी काढलेल्या चौकटीत जगणं सोडून द्या, कारण तुम्ही कोणी शोभेची बाहुली नाहीये तर स्वतःच आकाश स्वतः निर्माण करणारी फिनिक्स आहात। सखींनो, आपण नेहमी कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी पत्नी किंवा कोणाची तरी आई म्हणूनच जगण्यामध्ये धन्यता मानतो बरं का, पण या सगळ्या भूमिकांच्या पलीकडे तुम्ही स्वतः कोण आहात याचा विचार तुम्ही कधी केलाय का? घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तुमच्या स्वतःच्या इच्छा, तुमचे छंद आणि तुमची स्वप्न तुम्ही अजिबात मागे पडू देऊ नका। स्वतःची ओळख जपण्यात कसलाही संकोच बाळगू नका, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल ना आणि त्यात सोबत स्वतःचा जेव्हा तुम्ही आदर कराल ना, तेव्हाच हे जग सुद्धा तुमची किंमत करेल। तर मंडळी, याच पॉझिटिव्ह थॉट सह आपण सुरुवात करत आहोत आपल्या शोची, पण त्याआधी ऐकूयात सुंदर असं गाणं। तर मंडळी, गाणं एन्जॉय करा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। हे घोषवाक्य लिहिला है संगीता अकोलकर यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, इतिहास वाचायला सगळ्यांनाच आवडतो, पण इतिहास घडवायला अंगामध्ये वाघिणीचं काळीज असावं लागतं. सखेनो, तुम्ही भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर म्हणजेच कॅप्टन नीरा आर्या यांचं नाव कधी ऐकले का? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये त्या होत्या. देशप्रेमाचं वेड असो की जेव्हा त्यांच्या ब्रिटिश अधिकारी असलेल्या पतीनं नेताजींवरती गोळ्या चालवण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा देश वाचवण्यासाठी नीरा आर्या यांनी स्वतःच्या पतीचाच अंत केला. त्यासाठी त्यांनी अंदमानच्या जेलमध्ये काळ्या पाण्याची भयंकर शिक्षा अशी भोगली, पण देशाशी गद्दारी त्यांनी केली नाही. आता तुम्ही म्हणाल की ही तर त्या काळची गोष्ट झाली आणि त्याचा या युगामध्ये काय संबंध आहे? तर मंडळी, जरा विचार करा. आज आपल्याला ब्रिटिशांशी लढायचं नाहीये, पण आजच्या स्त्रियांना रोजच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी एक वेगळीच लढाई लढावी लागते, बरोबर की नाही? कॅप्टन नीरा आर्या यांच्याकडून आज आपल्याला खंबीरपणे राहणं शिकायला मिळतं आणि आज आपल्यालाही आपल्या करिअरसाठी, छंदासाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी कधी कधी नाही म्हणावं लागतं, ठामपणे उभं राहावं लागतं. जेव्हा घरातली सगळी कामं सांभाळून एखादी सखी स्वतःचा बिझनेस उभा करते ना, तेव्हा तिच्यातही तीच नीरा आर्या दडलेली असते. परिस्थिती बदलली आहे सखीनो, पण लढण्याची ती जिद्द आपल्यात आजही तशीच आहे. त्यामुळे स्वतःला कमी समजू नका, मनामध्ये तीच जिद्द ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, जंगलातल्या काट्याकुट्यांतून मार्ग काढत ज्या घरचा सुखाचा संसार फुलवतात, खऱ्या अर्थानं त्याच निसर्गाच्या लेकी आणि घराच्या लक्ष्मी असतात. सखींनो, आज मी तुम्हाला अशा सख्यांबद्दल सांगणार आहे ज्यांचं आयुष्य थेट निसर्गाशी जोडलेलं आहे, आणि त्या म्हणजेच जंगल उत्पादने गोळा करणाऱ्या आपल्या आदिवासी महिला. त्यांची सकाळ आपल्यासारखीच अलार्मने नाही तर पक्ष्यांच्या किलबिलाटानं होते. घरातलं सगळं आवरून या सख्या डोक्यावरती पाटी घेऊन जंगलाच्या दिशेनं निघतात. मोहफुलं, डिंक, मध, आवळा, हिरडा आणि अनेक अशा पद्धतीची पानं गोळा करण्यासाठी त्या मैलोन मैल चालतात. जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांची भीती असते, पायाला काटे टोचत असतात, उन्हातानाचा त्रास होत असतो, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच मावळत नाही. आता तुम्ही म्हणाल की या सख्यांकडून आपण शहरामध्ये किंवा गावात राहणाऱ्या महिलांनी काय शिकायचं? तर सखींनो, त्या आपल्याला लढायला आणि जगवायला शिकवतात. जंगलातून मिळणाऱ्या अगदी छोट्या गोष्टींमधून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाबाळांना शिकवतात, मुलाबाळांना वाढवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या निसर्गाकडून घेतात, पण निसर्गाला कधीच हानी पोहोचवत नाहीत. हाच तर खरा बॅलन्स आहे जो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शिकायची गरज आहे. आज आपण बाजारामध्ये जे मध आणि आयुर्वेदिक औषधं आणतोय ना, त्यामागे या सख्यांचं अपार कष्ट दडलेले आहेत. निसर्गाशी लढा देत स्वाभिमानानं जगणाऱ्या या सर्व कष्टकरी सख्यांना आपला मनापासून सलाम असायला हवाय. मंडळी,

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल न शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आत्ताचा विषय थोडासा वेगळा पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. बऱ्याचदा आपण महिला या घरातल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतो पण स्वतःच्या शरीराकडं आपण दुर्लक्ष करतो. आणि असाच एक दुर्लक्ष पण वेदनादायी आजार म्हणजे एंडोमेट्रोसिस. चला तर मग आपण ना अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात की हा आजार नेमका काय आहे. तर एंडोमेट्रोसिस म्हणजे निसर्गानं प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयाच्या आत एक विशिष्ट पापुद्रा म्हणजेच लेअर तयार केलेला असतो ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात. दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीमध्ये हा लेअर रक्ताच्या स्वरूपामध्ये शरीराच्या बाहेर पडतो. या आजारामध्ये हा लेअर गर्भाशयाच्या आत तयार न होता गर्भाशयाच्या बाहेर म्हणजेच फेलोपियन ट्यूब्स अंडाशय किंवा पोटाच्या इतर भागांवरती तयार होऊ लागतो. पाळीच्या वेळी गर्भाशयाच्या बाहेरील या भागातून सुद्धा रक्तस्राव होतो पण त्याला शरीराबाहेर पडायला सुद्धा जागा नसते. त्यामुळे तिथं सूज येते, गाठी तयार होतात आणि असह्य अशा वेदना सुरू होतात. आता याची मुख्य लक्षणं काय आहेत बरं? तर मासिक पाळीमध्ये अत्यंत तीव्र वेदना, सामान्य पोटदुखीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त वेदना होणं, कंबर आणि पाय प्रचंड दुखणं, त्याचसोबत अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव, पाळीच्या दरम्यान खूप जास्त ब्लिडिंग होणं, शारीरिक संबंधाच्या वेळी वेदना होणं संबंध ठेवताना किंवा त्यानंतर ओटीपोटामध्ये तीव्र कळा येणं आणि पोट साफ होताना त्रास होणं, पाळीच्या दिवसांमध्ये वॉशरूमला किंवा शौचास जाताना त्रास होणं, या अडचणी येऊ शकतात असे लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात. तर याचं कारण अजून सुद्धा स्पष्ट नाही पण बदलती जीवनशैली, अनुवंशिकता आणि शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन यामुळे हा आजार होऊ शकतो असा डॉक्टरांचा अंदाज आहे. आता आपल्या समाजामध्ये एक समज आहे की पाळीमध्ये पोट दुखणारच ते नॉर्मल आहे, पण जर हा त्रास सहनशक्तीच्या पलीकडे जात असेल तर तुमच्या रोजच्या जगण्यावरती त्याचा परिणाम होत असेल तर तो नॉर्मल नक्कीच नाहीये. जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील ना मंडळी तर घरगुती उपाय करत न बसता लगेच स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. योग्य वेळी निदान झाल्यास औषधोपचार किंवा यावरती उत्तम असं नियंत्रण सुद्धा मिळवता येतं. तर मंडळी आयुष्य आपल्या आरोग्याच्या जे आपलं असतं आरोग्य जे असतं ना त्याबद्दल तुम्ही तडजोड अजिबात करू नका, कारण तुम्ही जर सुदृढ असाल तर घर सुदृढ असतं. त्यामुळे मंडळी अशा गोष्टी लक्षात घ्या, स्वतःच्या शरीरातील जे संकेत आहेत त्यांना ओळखा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुमच्या पहिल्या SIP ची सुरुवात करा. स्वावलंबी रहा, सुरक्षित रहा, आर्थिक नियोजनामध्ये कायम तत्पर रहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, तुमच्यामध्ये काय कला आहे हे जगाला सांगायची आता कोणाच्याही होकाराची गरज नाहीये। तुमच्या हातातील मोबाईल आणि मनातली जिद्द तुम्हाला घराघरामध्ये पोहोचू शकते। सेकंड, आजकाल आपण मोबाईलवरती खूप रील, शॉर्ट्स आणि युट्यूब व्हिडिओ पाहत असतो। ते पाहत असताना कधीतरी तुमच्याही मनात आलं असेलच की अरे हे तर मला सुद्धा छान जमतं, पण मी असं काहीतरी करू शकते का? याचं उत्तर आहे हो, नक्की।

नक्कीच. आज आपण बोलणार आहोत युट्यूबवर करिअर कसं करायचं ना याबद्दल. आता यामध्ये सुरू करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा आवडता विषय काय आहे ना तर तो निवडा. तुम्हाला सगळ्यात चांगलं काय जमतं, छान स्वयंपाक जमतो की मुलांचे संस्कार अभ्यास, शिवणकाम किंवा ब्युटी टिप्स जमतात, गृहसजावट जमतं किंवा अगदी रंजक गोष्टी सांगणं किंवा व्लॉगिंग जो विषय तुम्हाला सुद्धा आवडतो तर यावरती तुम्ही सतत बोलू शकता का, तर तोच विषय तुम्ही निवडू शकता. यासाठी महागड्या कॅमेराची गरज नाही. सुरुवातीला तुम्हाला कोणताही मोठा कॅमेरा किंवा स्टुडिओ तर नकोच आहे. तुमच्याकडे जो स्मार्टफोन आहे ना त्यानेच तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करा. फक्त आवाज स्पष्ट येण्यासाठी एखादा साधा कॉलर माईक किंवा व्हिडिओ हलणार नाही यासाठी एक ट्रायपॉड वापरा. त्याचसोबतच सातत्य सगळ्यात महत्वाचं आहे. युट्यूबवरती एका रात्रीत कोणीच स्टार होत नाही. आठवड्यातून एक किंवा दोन व्हिडिओ नक्की टाका आणि ते ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच टाका. हळूहळू तुमची हक्काची प्रेक्षक संख्या वाढू लागेल. तर आता कमाई कशी होते बरं का? आता अनेकांना क्युरियोसिटी असते की अरे यार युट्यूबवर आपल्याला कसं कमवता येतं, कसे आपल्याला पैसे मिळतात. तर जेव्हा तुमच्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचा वॉच टाईम पूर्ण होतो ना तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि व्हिडिओवरती येणाऱ्या जाहिरातींमधून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते. याशिवाय पुढे जाऊन ब्रँड स्पॉन्सरशिप सुद्धा मिळतात, त्या वेगळ्याच असतात. तर सखींनो घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा युट्यूब हा एक उत्तम सुंदर आणि सन्मानाचा मार्ग आहे. मनातली भीती काढून टाका, कॅमेरासमोर या आणि तुमच्यातली कला जगाला दाखवून द्या. तर मंडळी हा करिअर सल्ला तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की तो सांगा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूया एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आरोग्याची काळजी घेणं म्हणजे जिभेचे चोचले थांबवणं नाही तर शरीराला पोषक आणि मनाला तृप्त करेल असं खायला शिकणं. सखीनो, घरामध्ये कोणाला मधुमेह म्हणजे डायबिटीस असला की रोज सकाळी एकच प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवू जे हेल्दी पण असेल आणि चवीला टेस्टी पण असेल. रोज रोज तेच बेचव पदार्थ खाऊन पेशंट सुद्धा कंटाळतात आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक अतिशय युनिक टेस्टी आणि झटपट तयार होणारी रेसिपी घेऊन आली आहे. तिचं नाव आहे ओट्स आणि पालकाचे हाय प्रोटीन आप्पे. हा नाश्ता दिसायला जेवढा सुंदर दिसतो ना मंडळी, खायला तेवढा चविष्ट आणि मधुमेह असलेल्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. साहित्य अगदी सोपं आहे. 1 कप ओट्स लागतील भाजून पावडर केलेले, 1/2 कप रवा किंवा बेसन, 1 कप बारीक चिरलेला कांदा, प्युरी केलेला फ्रेश पालक, 1/2 कप दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर, तसंच चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा ओवा. सगळ्यात आधी एका बाउलमध्ये ओट्स टिप पावडर, बेसन, हलकाची पालकाची प्युरी आणि दही एकत्र करून छानपैकी बॅटर बनवून घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, ओवा आणि मीठ टाका. हे मिश्रण 10 मिनिटं बाजूला ठेवा. त्यानंतर आप्पे पात्राला अगदी थेंबभर तेल आणि गाईचं तूप लावा आणि हे मिश्रण त्यामध्ये टाकून दोन्ही बाजूनं छानपैकी खरपूस असं भाजून घ्या. तुमचे गरमागरम हिरवेगार आणि पौष्टिक आप्पे तयार. हे तुम्ही पुदिना कोथिंबीरच्या हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता. सखींनो, ओट्समध्ये भरपूर फायबर असतं जे रक्तातील साखर एकदम वाढू देत नाही. पालकामध्ये भरपूर आयर्न किंवा व्हिटॅमिन सुद्धा असतात आणि यामध्ये आपण बटाटा किंवा साखर काहीच वापरलेलं नाहीये, त्यामुळे चवीची तडजोड न करता शरीराला भरपूर प्रोटीन आणि ऊर्जा मिळते. तर मंडळी, उद्याच ही सकाळी रेसिपी करून नक्की ट्राय करा आणि घरातल्यांना सुद्धा खुश करा. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगरमधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: that wills.
1: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा मंडळी. मगाशीच मस्तपैकी पाऊस पडून गेलेला आहे अनेक ठिकाणी, मस्तपैकी जलमय असं वातावरण झालेलं आहे आणि ही मस्तपैकी आपली रेडिओची वेळ, आपला शो आणि आपल्या रेडिओवरची ही सुंदर सुंदर गाणी. भाई मूड काय, म्हणजे एकदम भारी मूड झालेला आहे. आणि मंडळी तुम्ही असंच अविरतपणे आपला रेडिओ ऐकत राहा. आपले जे नवनवीन शो आहेत, नवनवीन आपल्या कार्यक्रमांची मेजवानी आहे ही तुम्हाला भेटीस येतच राहणार आहे. पण आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची, आपला शो संपवण्याची वेळ झाली आता. कारण वाजत आले तर एक आता, कारण याच आपल्या शोच्या एंडिंग नंतरून थोड्याच वेळामध्ये स्नेहवार्ता हा शो घेऊन आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला. पण मंडळी आपण भेटणार आहोत सोमवारी ठीक सकाळी 11 वाजता. पण उद्या रविवार आहे आणि उद्या आपले 2 शो असतात. ठीक सकाळी 10 वाजता आपला फरमाईशे गाणो की हा शो असतो, ज्यामध्ये तुम्ही पाठवलेले जे फरमाईशे आहेत त्याचवरती आपण बोलत असतो आणि त्याच गाण्यांची मेजवानी आपल्याला भेटीस येत असते. आणि त्याचसोबत संध्याकाळी कॉलेज कट्टा हा शो आपला चालू असतो. तर मंडळी उद्या सुद्धा आपल्या शोला मस्तपैकी अशीच हजेरी राहू द्या, कारण नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला पाहाय आणि त्याचसोबत तुम्हाला ते अनुभव सुद्धा घ्यायला मिळणार आहे. तर मंडळी अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. निरोगी राहा, हसत राहा आणि या सुंदर अशा वातावरणाचा आनंद घ्या.
1: नमस्कार, मी कैलाश वाघमारे बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपला खास आहे कारण स्नेहालय परिवारासाठी अतिशय आनंदाचा आहे। स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या शताक्षी नवले यांचा आज वाढदिवस आहे। तर शताक्षी ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। शताक्षी ताई, आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदैच्छा। शताक्षी ताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। चांद तू नभातला हे आपण ऐकूया फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी स्नेहालय संस्था हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. या स्नेहालय संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. तर या बालभवन प्रकल्पाविषयीची आपण सर्व माहिती ऐकूया. आपल्या सोबत आहेत बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक सौ उषा खुल्लम मॅडम.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार. सौ उषा उमेश खुल्लम, बालभवन प्रकल्प व्यवस्थापक. बालभवन हा प्रोजेक्ट सेवा व्यवस्थेमध्ये नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर येथे चालतात. सेवावस्ती सुरुवातीला आपण त्याला झोपडपट्टी म्हणायचो, पण झोपडपट्टी न म्हणता आपण त्याला सेवावस्ती म्हणतो. कारण झोपडपट्टी हा शब्द उच्चारायला व ऐकायला सुद्धा चांगला वाटत नाही, तर म्हणून आपण त्याला सेवावस्ती हे नाव दिलं. त्या वस्तीमधील जे मुले युवक व महिला आहे त्यांच्याबरोबर आपण काम करतो. आरोग्य शिक्षण संस्कार या तीन विषयाला धरून आपण सेवावस्तीमध्ये काम करतो. मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आमचा आहे. सेवावस्तीतील मुलांना, पालकांना व महिलांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे जीवनमान उंचवणे हा मुख्य उद्देश आहे आपला. त्याचबरोबर मराठी, गणित, इंग्लिश हे तीनच मुख्य विषय आपण त्यांना शिकवतो. कारण जर मुलाला वाचता आलं तर तो लिहिल, त्याला पाढे आले तर त्याला गणित करता येईल, आणि एबीसीडी आली तर त्याला स्पेलिंग पाठ करता येईल, असा उद्देश धरून आपण या तीन विषयाला धरूनच मुलांचा अभ्यास घेत असतो. प्रत्येक बालभवनामध्ये 100 मुलं आहे. त्या 100 मुलांचे आपण नियोजन 50-50 गटामध्ये नियोजन केलेले आहे. कारण आपल्याकडे प्रत्येक सेंटरला एक केंद्र समन्वयक, 2 टीचर व 2 पीअरदल असतात. 2 टीचरला आपण 50-50 विभाजन केलेले आहे. पहिली ते 8वी पर्यंत आपण मुलांना तेथे शिकवतो. 9वी ते हायर एज्युकेशन पर्यंत मुलांना आपण मार्गदर्शन, काय त्यांच्या हॉबीज आहे त्यानुसार त्यांच्याबरोबर काम करतो. परंतु आम्ही 2 वर्षापासून 9वी व 10वीच्या मुलांना देखील ट्यूशन क्लास सुरू केलेले आहे. तसेच 12वीच्या मुलांना त्या त्या विषयानुसार आपण ट्यूशन क्लास देखील प्रोव्हाइड करतो. ज्या ज्या 12वीचे जे जे विषय मुलांना हार्ड जातात त्या विषयामध्ये आपण त्यांना ट्यूशन लावून देतो. कमी फीज मध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सुद्धा ते काम करतो. सकाळी प्री स्कूल चालतं प्रत्येकी बालभवन 20, तर याप्रमाणे 140 मुलांबरोबर सकाळी 10 ते 12 काम करतो. 140 मुलांबरोबर प्री स्कूल सुरू केलेले आहे. मुलांना लहानपणापासून शिक्षणाची आवड निर्माण व्हावी प्री स्कूल सुरू केलेले आहे. ते आपल्या पीअरताई घेतात. आपल्या पीअरताईने सुद्धा आम्ही काम करता करता शिक्षणाची सुद्धा महत्व पटवून दिलेले आहे. पीअरताईंची सुद्धा नाईट स्कूलला आपण ऍडमिशन करून दिलेलं आहे. काही पीअरताई गेल्याच वर्षी 10वीची परीक्षा देऊन आता त्या 11वी मध्ये प्रवेश देखील त्यांनी घेतलेला आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आपण मुलांचा नुसता अभ्यास घेत नाही, तर मुलांचे छंद काय आहे, त्यांच्या हॉबीज काय आहे याचाही अभ्यास करतो. आणि त्यानुसार आम्ही जसे शाळेमध्ये परीक्षा घेतल्या जातात, प्रथम घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी, वार्षिक परीक्षा, या पद्धतीने सुद्धा आपण त्यांच्या परीक्षा घेतो. तसेच टॉय बँक हा सुद्धा उपक्रम आपण दर शनिवारी बालभवनामध्ये राबवतो. विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण विज्ञान कोपरा ही सुद्धा ऍक्टिव्हिटी दर बुधवारी घेतली जाते लहान गटासाठी व मोठ्या गटासाठी. त्याचप्रमाणे आपण शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांचे अक्षर चांगले असावे, सुधरावे यासाठी शुद्ध लेखन ही पण ऍक्टिव्हिटी घेतो. मुलांसाठी आपण स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, सायन्स एज्युकेशन, कल्चरल प्रोग्राम ह्या पण ऍक्टिव्हिटी आपण राबवतो. कारण मुलांचे इतरही छंद जोपासले जावे यासाठी याही आपण ऍक्टिव्हिटी घेत असतो. तसेच वार्षिक सहल सुद्धा आपण मुलांची आयोजित करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिथले महत्व आपण त्यांना पटवून देतो. या पद्धतीने आमचं बालभवनाचं काम चालतं. शाळेनंतर आपलं नाईट स्कूल असतं. नाईट स्कूल याच्यासाठी नाव दिलं की आपल्या बालभवनामध्ये जो मुलगा नेहमीच येतो तो प्रथम शाळेत गेला पाहिजे, आणि शाळेतून आल्यानंतर तो अभ्यास वर्गासाठी आपल्याकडे आला पाहिजे. त्याच्यासाठी आमचा नाईट स्कूलचा टाइम 4 ते 8:30 रात्री या दरम्यान आहे. म्हणूनच आपण त्याला नाईट स्कूल असे नाव दिलेले आहे. आणि त्यानुसार आपला वार्षिक, मंथली, डेली सुद्धा अभ्यासक्रम ठरलेला आहे त्या त्यानुसार विषयाचा आणि त्या त्यानुसार आपले दोन टीचर मुलांचा तो अभ्यास घेत असतात आणि त्याचबरोबर आपण त्यांचे वर्कबुक सुद्धा सोडून घेतो. जे शिकवलं आहे वर्कबुकच्या माध्यमातून ते सोडवतात. जो विषय समजला नाही वर्कबुक सोडवताना तो विषय आमचे टीचर पुन्हा समजून सांगतात. मुलांची आम्ही केस स्टडी सुद्धा लिहितो कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही मुलाचं ऍडमिशन करतो त्याच्या वर्तणुकीमध्ये फरक असतो, त्याच्या व्ह्युअर मध्ये चेंजेस असतात, तो अस्वच्छ येत असतो, तर आम्ही त्यांना स्वच्छतेचे महत्व, शिक्षणाचे महत्व, वर्तणुकीचे महत्व समजून सांगतो आणि त्याच्यामध्ये काय बदल झाला म्हणजे आला तेव्हा त्याची परिस्थिती कशी होती आणि नंतर आम्ही त्याच्यावर काम केल्यानंतर तो त्याच्यामध्ये काय बदल झाले, तर यासाठी आमची एक केस स्टडी अशी, ती केस स्टडी सुद्धा आम्ही त्या मुलाची लिहित असतो. तसेच आमचे चंद्र पृथ्वी सूर्य या गटानुसार तीन गट पार केल्यानंतर स्कॉलरशिप सुद्धा गट आहे. या गटामध्ये सुद्धा आपले जे तिन्ही गट पार करून जो मुलगा येतो तो स्कॉलरशिप वर्गामध्ये जातो. कारण आजचा कॉम्प्युटर युग आहे, स्पर्धेचा युग आहे, तसंच स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे यासाठी आपण स्कॉलरशिप हा वर्ग सुद्धा सुरू केलेला आहे. बालभवनाचा जो अभ्यासक्रम आहे तो आम्ही स्वतःच तयार केलेला आहे कारण आम्हाला जसे जसे अनुभव येत गेले तसतसे आम्ही त्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून तो अभ्यासक्रम आम्ही स्वतः बालभवन स्टाफने तयार केलेला आहे आणि आम्ही तो अभ्यासक्रम मुलांना डेली शिकवतो. या पद्धतीचा आपल्या सेवावस्थेमध्ये तसंच आपण जे हायर एज्युकेशनला मुलं आहेत त्यांच्यासाठी विद्यासहयोग हा सुद्धा उपक्रम सुरू केलेला आहे. न्यायालयाने गेल्या चार वर्षापासून विद्यासहयोग स्कॉलरशिप आपण देत असतो. ज्या मुलांची फी 40-50 हजार रुपये आहे असे मुलांचे शिक्षण पैशामुळे कुठेतरी थांबले जाऊ नये यासाठी स्कॉलरशिप सुद्धा न्यायालयाने स्कॉलरशिप सुद्धा सुरू केलेली आहे. तसंच भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांना देऊ करतो. ही पुण्याची संस्था आहे, ते भटेवाडा फाउंडेशन सुद्धा आपण त्यांच्याशी संलग्न झालेलो आहे. तर असे गरजू जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण भटेवाडा फाउंडेशनचं स्कॉलरशिप त्यांना मिळून देतो. एवढंच नाही तर आपण मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, स्वतः उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजे असं आमच्या भरपूर यशस्वी जात आहे. तर त्याच्यामध्ये निलेश वाऱ्यावर असो, हिमा धारवडकर असो, राहुल वाऱ्यावर, ऐश्वर्या चव्हाण, नजफ पठाण, सभाषे अशा भरपूर मुली स्वतःचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर सध्याच्या उभ्या आहेत किंवा दोन पैसे देखील त्या कमवतो असं आमचं मुख्य ध्येय आहे. अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण महिलांसाठी विविध कोर्स आयोजित करून त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी दोन पैसे कसे मिळवले पाहिजे किंवा दोन पैसे त्यांच्या घरासाठी कसे उपलब्ध होतील, महिला व मुलींनी निंगी क्लास पूर्ण करून दोन पैसे त्या कमवतात आहे. फॅशन डिझाईनच्या माध्यमातून महिला ड्रेस शिवण्याचे काम करत आहे. तसेच काही महिलांना मुलींना आपण जॉब सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहे. महिला सक्षमीकरण यावर सुद्धा आपलं काम चालतं. हा पूर्ण म्हणजे आपण जर ठरवलं त्या मुलाच्या एक त्यावर काम करून नाही चालत तर आपल्याला त्याच्या पूर्ण कुटुंबाबरोबर काम करावं लागतं. तसेच आपण त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देतो कारण विविध प्रकारचे कॅम्प अवेअरनेस करून विविध कॅम्प सुद्धा आपण बालभवनामध्ये घेतो, मोफत मध्ये घेतो आणि त्याचा फायदा आपल्या परिसरातील लोकांना होतो. कारण बाहेर खूप जास्त जर एक चष्मा घ्यायचा म्हटला तर 1000-1200 रुपयाला पडतं, पण तोच चष्मा आपण 250-300 रुपयामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून देतो. असे जनजागृती अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा आपण घेत असतो. या पद्धतीने आपलं बालभवनाचं काम चालतं.
0: मंडळी, आताच आपण बालभवन प्रकल्पामध्ये कशा प्रकारे कामकाज चालते याविषयीची आपण संपूर्ण माहिती ऐकली आहे. यानंतर इथे झालेली एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून।

0: વેલકમ બેક નગર કર તુમને કદા હાથ રેડિયો નગર 90.4 એફએમ આવાજ તુમચા મે આર જોઈશીલે તુમચા સોબત અને આપલ્યા સર્વાંચા આવડીચા સ્નેહવાર્તા હા શો સુરુ આહે નગરકરાંનો આપલ્યા સર્વાંના માહિતી જાય સ્નેહાલય સંસ્થા હી આપલ્યા અહિલ્યાનગર મધીલ એક સામાજિક અને નાવાજલેલી સંસ્થા આહે या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे यामध्ये संवाद कौशल्य शिस्त सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45 किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये नर्सिंग होम वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या ऍडमिशन सुरू आहेत सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110624 संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110624 तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता संपर्क क्रमांक आहे 90110111005 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. तर मंडई, सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. ही संस्था चालवण्यासाठी खरं तर खूप जणांचे हातभार लागलेले आहेत. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी उडान हा एक प्रकल्प आहे. उडान हा प्रकल्प कशा प्रकारे कार्य करत आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला सांगत आहेत उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. तर आपण ऐकूया.
1: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. मी प्रवीण कदम, मी स्नेहालय संस्थेचा उडान प्रकल्पाचा व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतोय. मी आपल्याला एक आव्हान करतोय, हे आव्हान आपण स्वीकारून त्या आव्हानाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं, उडान चळवळीत सहभागी व्हावं आणि पुढाकार घ्यावा बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी. बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा निर्धार तुम्ही केला का? मुलीच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा हातभार लागावा असे तुम्हाला वाटते का? तर मग उडान चळवळीत सहभागी व्हा. उडान प्रकल्प तुमच्या समोर आणत आहे एक अद्भुतपूर्व संधी, जिथे तुम्ही मुलीच्या स्वप्नांना नवे उडान देऊ शकता. कसे सहभागी व्हाल? आपल्या गावात, आपल्या शाळेत, आपल्या समाजात बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्या. तुमच्या शिक्षणाचा पाठिंबा, मुलींच्या शिक्षणाचा पाठिंबा द्या. त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा द्या. बालविवाह मुक्त शाळा व गाव अभियानात सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क करा उडान प्रकल्प स्नेहालय, चित्र टॉकीज समोर, गांधी मैदान, अहिल्यानगर. आमचा हेल्पलाइन नंबर आहे 90-11-02-64-95. पुन्हा एकदा 90-11-02-64-95. या हेल्पलाइनला फोन करून आपण या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्या नाव नोंदवा आणि या चळवळीत सहभागी होऊन उडान चळवळ एक नव्या भविष्याचा वसा आपण उचलूया आणि बालविवाह मुक्त अहिल्यानगर जिल्हा करूया. आपण आपल्या गावामध्ये बालविवाह मुक्ती अभियान आपण राबवू शकता तो कशा प्रकारे? तर आपण आपल्या गावामधील मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. ज्या शाळा बाह्य मुली आहेत, ज्या शिक्षणाचा प्रवाह नाहीयेत, त्या दुर्लक्षित आहेत, अशा मुलींना मदत करून त्यांना शिक्षणाचा रस निर्माण करून त्यांना शिक्षणाचा प्रवाह आणू शकतात. त्याचबरोबर आपण जे लग्न लावणारे व्यावसायिक घटक आहेत, जसे की पुरोहित असेल, मौलवी असेल, विवाह आयोजक असेल, केटरिंगचे जे काही सेवा पुरवणारे असेल, फोटोग्राफर्स असेल, हॉलचे मालक असेल, मंगल कार्यालयाचे मालक असेल, ज्वेलर्स असेल, पोशाख विक्रेते असेल आणि गाडी वगैरे भाडे देणारे इतर संबंधित व्यावसायिकांना थेट आपण भेटू शकतात आणि त्यांना त्याचप्रमाणे जबाबदारी सांगू शकतात की आपण कोणत्याही प्रकारची लग्नाची सुपारी घेण्यापूर्वी त्या मुलीचा वयाचा दाखला चेक करावा. म्हणजे याचा अर्थ असा काही नाही, आधार कार्ड चेक करणे हा ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्ड न घेता तिचा जन्माचा पुरावा घ्यावा. त्यासाठी आपण तिच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट्स, जे बोनाफाईड सर्टिफिकेट आपण म्हणतो, ते स्वीकारू शकतात किंवा महत्वाचा म्हणजे जन्माचा दाखला हा स्वीकारू शकतात आणि ते पाहणी केल्यानंतरच आपण तिची लग्नाची सुपारी घ्यावी. नाहीतर आपण जर अशा प्रकारची प्रोसेस नाही केली तर आपल्यावर सुद्धा नकळत गुन्हा दाखल होऊ शकतात. या गुन्ह्यामध्ये जर आपण अडकलात तर आपण कायद्याचं उल्लंघन केलं तर याच्यासाठी 2 वर्ष कारावास आणि 1,00,000 रुपये दंड यासारखी कठोर शिक्षा आपल्याला होऊ शकते आणि एका ना पाप जीव आपण धोक्यात टाकू शकतात. जर आपल्याला अशा मुलींचे जीवन वाचवायचं असेल, आपल्या भारताचे स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्या समाजातून बालविवाह मुक्त करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतात. तसेच आपल्याला हे पण आव्हान करण्यात येतंय की आपण आपल्या गावात बाल संरक्षण संदर्भात एक पुढाकार घ्यावा. की आपल्या गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती आहे का? गावाची जर ग्राम बाल संरक्षण समिती जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीला भेट देणं आवश्यक आहे. ते भेट दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी ग्रामसेवक असतात, तिथे सरपंच असतात, त्यांना जर आपण विचारणा केली की गावात ग्राम बाल संरक्षण समिती आहे का, त्याचे सदस्य अध्यक्ष कोण असतात याबाबत जर विचारणा केली तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. सरपंच हे अध्यक्ष असतात, अंगणवाडी सेविका हे सचिव असतात आणि शिक्षक आणि इतर सर्व जे काही सदस्य असतात ते सगळे सदस्य वर्ग असतात. अशा सर्वांची समिती गावात जर असेल तर आपलं गाव बाल संरक्षण समितीच्या दृष्टिकोनातून गावातले सगळे बालकं हे सुरक्षित होऊ शकतात. नसेल तर बालकांच्या जीविताला, त्याच्या काळजी आणि संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतात. तर आपण गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर आपण थेट कायदेशीर हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. यामध्ये आपण काय करू शकतात, काही पडद्यामागे जर राहून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करू शकतात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, जर कोणत्याही ठिकाणी अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत आहे, किंवा अशा प्रकारची शंका आहे तर अशा वेळेस ताबडतोब तुम्ही उडान हेल्पलाईनच्या नंबरवर फोन करू शकतात. उडान हेल्पलाईन नंबर आहे 90-11-02-64-95. पुन्हा एकदा 90-11-02-64-95 यावर तुम्ही संपर्क साधावा. आपण जर संपर्क साधला तर आपली ओळख ही कोणालाही सांगितली जाणार नाही, हिची गोपनीयता पाळली जाईल आणि त्याचप्रमाणे आपण फक्त माहिती देण्याचं काम करा. आम्ही बाकीचं सर्व त्या बालविवाह रोखून त्या मुलीची सुटका आणि तिचं पुनर्वसन करण्यासाठीचा उडान प्रकल्प पुढाकार घेणार आहे. तसेच आपल्याला असं वाटतंय की ह्या ठिकाणी लग्न झालेलं आहे मुलीचं आणि तिला सासरचा त्रास आहे, अशा वेळी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलीला सुटका करण्यासाठी तुम्ही आमचा हेल्पलाईनला फोन करू शकतात आणि त्याप्रमाणे सुद्धा माहिती देऊ शकतात. त्या माध्यमातून सुद्धा उडान प्रकल्प त्या मुलीची सुटका करून तिचे पुनर्वसन करू शकतात. तर आपल्याला सांगायचं एवढंच आहे, अनेकांच्या पालकांच्या मनात भीती असते की आमची मुलीच्या संदर्भात सुरक्षेची भीती असते, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समाजात काय विचारणा करेल ह्या सगळ्या गोष्टीचा असेल, इज्जतीचा प्रश्न असतो. पण यापेक्षा सुद्धा विचार जर केला की आपण एका लहान मुलीचं लग्न करतोय पण या लहान मुलीचं लग्न केल्यानंतर ते आयुष्यात भर लग्न टिकेल का? कारण जर एक मंजर ऐकायचं असेल, लग्न करणं हे सोपं आहे पण हे आयुष्यभर टिकवणं हे सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. तर ह्या 16-17-13 वर्ष मुलीला ही अवघड गोष्ट कधी जमणार नाहीये. तर त्या लग्न न टिकता ते आपला आयुष्यभर ती मुलगी आपल्या घरीच नांदण्यासाठी परत पुन्हा पालकांच्या ठिकाणी येऊ शकते. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीला टाळावं आणि हजार जे काही एक समस्या सोडवण्यासाठी हजार समस्यांना आपण निमंत्रण देतो ते देऊ नये आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढाकार घेऊन आपला गाव बालविवाह मुक्त करूया, आपली शाळा बालविवाह मुक्त करूया, आपला परिसर, आपला वस्ती, आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा मुलीचा बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊया आणि उडान प्रकल्पाला माहिती देऊन आम्ही एक भारताचं सुजल नागरिक बनण्यासाठीचा पुढाकार घेऊया. त्याचबरोबर आपल्या गावातील शाळांना सुद्धा आव्हान करण्यात येते की आज आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या मुली शिक्षण घेत आहेत, घरी राहत आहेत, पण अनेक वेळा शाळेनुसार कधी कधी काही कारण असतं येत नाही मुली आणि या सगळ्या शाळा बाह्य किंवा शाळेच्या अंतर्गत ज्या काही मुली शाळा बाह्य असतात. तसेच आपल्याला एक आव्हान करण्यात येते की आपल्याला जर असं वाटतंय की शाळेमध्ये गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी त्याचबरोबर वस्तीवर आणि कुटुंबात याची जनजागृती किंवा आपल्याला याची जाणीव जागृती किंवा माहिती घ्यायची असेल तर आपण उडान हेल्पलाईनला माहिती देऊ शकतात. आम्ही त्या ठिकाणी गावात शाळेत येऊन त्याची जनजागृती करूया. त्या गोष्टीचा किंवा बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल, बालविवाहामुळे कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे कोणत्या प्रकारच्या परिस्थिती आणि अडचणी निर्माण होतात या सगळ्या गोष्टीचं गांभीर्यता आम्ही त्या ठिकाणी आपल्याला जनजागृतीने पटवून देऊ आणि त्यामुळे आपल्याकडून जे होणारा अनर्थ आहे तो टळू शकतो. तर यासाठी आपण जर आपल्या गावात जनजागृती कार्यक्रम घ्यायचा असेल तर आपण उडान हेल्पलाईनला आपण माहिती देऊ शकतात. तसेच शाळेमध्ये सुद्धा आव्हान करण्यात येते की अनेक प्रकारे 10-15 दिवस मुलगी ही गैरहजर असते आणि अशा वेळी आपण कधीही तिची चौकशी करत नाही. तर अशा वेळी आपल्याला सुद्धा लक्षात येतं की अशा जर मुली जर तुम्हाला लक्षात येत आहे तर अशा मुलींची जर आम्हाला माहिती जर पोहोचवली उडान हेल्पलाईनला तर त्यांच्या गृहभेटी करून त्यांच्या अडचणी समजून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या जाईल. कारण ज्या शाळा बाह्य असतात, ज्या शिक्षणात रस नसतात, ज्या मुलींना शिक्षणामध्ये कधीच आवड नसते, ती सातत्यपूर्वक घरच्या आर्थिक अडचणीमुळे ते येऊ शकत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्या मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता टाळता येत नाही. अशा कारणासाठी आपण अतिदक्षता किंवा पूर्वदक्षता घेणं लय गरजेचं आहे. यासाठी जर आपण शाळेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलींची यादी आमच्या उडान हेल्पलाईनला जर प्राप्त झाली तर तुम्ही 100% त्या मुलींचा पुन्हा शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल आणि हे फक्त उडानची फक्त मदत असणार आहे पण मूळ कर्तव्य किंवा मूळ कार्य हे आपलंच शाळेचं असणार आहे. तर यासाठी आपण एक सखी सावित्री समिती आपण स्थापन केलेली आहे आणि या सखी सावित्री समितीच्या माध्यमातून ज्या मुलींचे बालविवाह होण्याची शक्यता असते, ज्या शाळा बाह्य मुली असते, ज्या असुरक्षित घटकातील किंवा वातावरणातून त्या मुली बिलॉंग करत असेल आपल्या शाळेसाठी, तर अशा सगळ्या मुलींसाठी ही सखी सावित्री समिती कार्यरत आहे. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती घेण्यासाठी सखी सावित्री समिती ही कधीही पुढाकार घेत असते. तर अशा सखी सावित्री समितीच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये सुद्धा उडान प्रकल्पाचे कार्यक्रम घ्यावे. तर आपण ह्या आव्हान करण्यात येते की आपण उडान हेल्पलाईनला अशा सर्व प्रकारची माहिती आपण द्यावी यासाठी नम्र विनंती.
0: श्रोते हो, आत्ताच आपण प्रवीण कदम सर यांनी सांगितलेली संपूर्ण उडान प्रकल्पाची माहिती आपण ऐकली आहे. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, नमस्कार, मेरा नाम मौमिता दत्त, आप सुन रहा है रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमसा।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर राहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. नगरकर दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत संचित अहमदनगरचं हा कार्यक्रम. ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहासकार, अभ्यासक, संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ संचित अहमदनगरच्या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत स्वर्गीय भूषण देशमुख. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा शो. सचिव जिल्हा सेवा विधी प्राधिकरण अहिल्यानगरचे श्री योगेश पैठणकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता दिलबंद गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा मंडई. आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक श्रीयुत धनंजय देशपांडे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: रसिक हो नमस्कार. मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये

0: जे आले आहेत, एक अतिशय वेगळ्या पद्धतीचे संग्राहक ज्यांनी गेल्या 100-125 वर्षातल्या दुर्मिळ ध्वनिमुद्रिकांचा संग्रह केला आहे. पुस्तकांचा, वर्तमानपत्राच्या कात्रणांचा संग्रह त्यांचा मोठा आहे. अनेक वस्तूही त्यांच्या संग्रहात आहेत. आज या सगळ्या त्यांच्या संग्रहाविषयी आपण बोलणार आहोत आणि ते संग्राहक आहेत श्रीयुत धनंजय देशपांडे. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. गाण्यांची, ध्वनिमुद्रकांची तुमची आवड, तिची सुरुवात कशी झाली?
1: लहानपणी माझी आई सकाळी 6 वाजताच आकाशवाणी पुणे केंद्र लावून ठेवायची, तर आकाशवाणी पुणे केंद्रावरचं ते रसाळ भक्तिगीतं ते एकदम मनाला वेड लावून जायचं की वा इतके छान छान भक्तिगीतं परत परत परत ऐकाविषयी अशी. मग पुढे मग मला आत्यानी सांभाळायला, राहत्याला नेलं. मी लहान असतानाच तिथं आमच्या घरासमोर एक राम मंदिर होतं, तिथं कथा, कीर्तन, प्रवचन आणि त्या कथेकरींच्या रसाळ वाणीमधून अभंग ओव्या हे ऐकायचो आणि मन भरवून जायचं की अरे हे काय आहे, कधीच समजायचं नाही. त्यावेळेस वारकऱ्यांचे भजनं, दारावर जे भिक्षेकरी यायचे त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे गाणी ऐकायचो. तिथे हे खूप वेळ लागलं.
0: वासुदेव असायचा,
1: वासुदेव असं सकाळी सकाळीच वासुदेव यायचे.
0: सगळे लोक कलाकार तेव्हा ग्रामीण जीवनाचे अविभाज्य भाग होते.
1: अगदी तुम्हाला सांगतो ना, मी शेतावर जायचो तर त्यावेळेस शेतकरी जेव्हा याला पाणी द्यायचे मोटेनी त्यावेळेस, तर त्यांची गाणी सुद्धा अगदी आणि ते मन धुंद करून टाकणारं वातावरण होतं एकदम.
0: जात्यावरच्या ओव्या आणि मोठे.
1: तिथे मग हे सगळ्या जुन्या संगीताचं वेळ लागलं. पुढे मग मी 5वी-6वीला नगरला आल्यावर माझ्या काकू ज्वला रत्नाकर त्यांनी मला शास्त्रीय संगीताची आवड लावली. हे जुनं संगीत आणि हे शास्त्रीय संगीत कुठे मिळेल तर ते नंतर असं समजलं की ग्रामोफोनच्या तबकड्यांवर. आणि त्यावेळेस माझे काका होते, ते शमी गणपती मंदिरासमोर आम्ही राहायचो आणि ते काका वरती राहायचे. ते आम्हाला घेऊन त्यांच्या घरात वरती जायचे आणि ग्रामोफोन लावून द्यायचे आणि ग्रामोफोनवर गाणं लावलं की ते म्हणायचे बघ तो मधला कुत्रा आहे ना, तो कुत्रा गातो.
0: HMV चा
1: त्या लोगो मध्ये असायचं आणि तो कुत्रा कसा गातो हे बघता बघता ते गाण्यांची आवड लागली. मला आठवतंय की आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा ग्रामोफोनवर जे गाणं ऐकलं ते आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले, हे विष्णुपंत पागनिसांनी गायलेलं गाणं आहे संत तुकाराम या चित्रपटाकरता. प्रभातचा पिक्चर होता तो. त्याच्यानंतर मग बालगंधर्वांचं वध जाऊ कुणाला शरण, त्यानंतर मनशुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, अशी त्यावेळेस ही गाणी ऐकली. पण डोक्यात मात्र एक पक्क बसलं की हे जे जुनं संगीत आहे हे आपल्याकडं पाहिजे, हा जो ग्रामोफोन आहे हा आपल्याकडं पाहिजे. हे जेव्हा 1985ला मी नोकरीला लागलो मग त्यावेळेस हे डोक्यामध्ये होतं. एका मित्राकडे गेलो होतो मी आणि त्याच्या हॉलमध्ये बसलो होतो, तर कोपऱ्यामध्ये एक सागवानी लाकडातलं अप्रतिम कोरीव काम केलेलं एक कपाट ठेवलं होतं. आता ते कपाट बघितल्याबरोबर मी आता हे जुन्या वस्तू जमा करणारा मी त्याला ताबडतोब म्हणला, अरे कपाट काय सुंदर आहे, अप्रतिम लाकूड एकदम. तो म्हणाला एक कपाट नाही हा ग्रामोफोन आहे. ग्रामोफोन म्हणल्याबरोबर माझ्या सगळ्या स्मृती जागा झाल्या. अरे लावून दाखव, लावून दाखव म्हणे. अरे तो बंद पडून 40 वर्ष झाले म्हणे. अरे म्हटलं आहे कधीचा तो? अरे म्हणे माझे आजोबा फिल्म इंडस्ट्रीमध्ये डिस्ट्रीब्युटर होते, त्यांच्या काळातला हा ग्रामोफोन आहे आणि तो आता बंद पडलेला आहे. म्हणलं आता काय करणार आहे याचं? तो म्हणे आता आम्ही नवीन फ्लॅट घेतलाय, आमच्याकडे काही जागा नाहीये, तेव्हा आता ह्याच काहीतरी विल्हेवाट लावायची, अडगळ नको. अरे यार म्हटलं मला देतो. मी ताबडतोब टेम्पो करून तो घरी घेऊन आलो. यंत्र सुटे होऊन बाहेर पडलेले होते, यंत्र गोळा केले, चौकशी केली नगरमध्ये पुण्यामध्ये कुणी दुरुस्ती करेल का त्याची, मग तो दुरुस्त करणारा कारागीर कुणी मिळाला नाही. आणि मग मी स्वतः 3 महिने बराच विचार करून ते असेंबल केलं सगळं. तो फिरायला लागला. त्याच्यानंतर ग्रामोफोनच्या ध्वनिमुद्रिका सगळ्यात पहिल्यांदा भेडे हॉस्पिटल चौकामध्ये एक पानवाला होता, त्याला काही भंगार बाजारात जुन्या ध्वनिमुद्रिका मिळाल्या असं मला कळालं. त्याच्याकडून जाऊन मी ते विकत घेतले. तर त्याच्यामध्ये मला ही वध जाऊ कुणाला शरण, त्याच्यानंतर विष्णुपंत पागनिसांनी गायलेलं रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमर,
0: नाट्यपदं जास्त प्रमाणात
1: त्यावेळेस नाट्यगीतं जास्त प्रमाणात असायची, त्यानंतर चित्रपट संगीत आणि त्याच्यानंतर मग लोकसंगीत हे जास्त प्रमाणावर असायचं. आणि तो लॉट मिळाला मला 15-20 ध्वनिमुद्रिकांचा. मग त्या साफसूप करून ऐकल्या तर मला इतका वात्यानंद झाला की एवढ्या जुन्या ध्वनिमुद्रिका आपल्याला
0: फ्रीज एवढ्या कपाटा एवढ्या मोठ्या फोनवर
1: त्याच्यावर
0: पहिलं गाणं ऐकलं असेल तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय असणार. म्हणजे
1: त्या 2 दिवस मी तर असा म्हणजे स्वर्गामध्ये होतो की आपल्याकडे ग्रामोफोन आलाय आणि रेकॉर्ड पण आलेत. कितीतरी जणांना तेव्हाच मी ऐकवलं त्याच्यानंतर मग मला ते एक क्ल्यू लागला की हे भंगार बाजारामध्ये जुन्या रेकॉर्ड मिळतात, कारण ते साल होतं साधारणतः 1985 आणि 1963 साली ध्वनिमुद्रिकांचं प्रोडक्शन कायम करता बंद झालं होतं.
0: हल्लीच्या पिढीला जे आता ही मुलाखत ऐकत असतील त्यांनी अनेकांनी ग्रामोफोन बघितला पण नसेल किंवा तबकडी रेकॉर्ड काय असते. मला वाटतं तुम्ही फार छान या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. ग्रामोफोनची निर्मिती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला, हे खरं तर आजच्या पिढीलाही समजायला हवं. ही सुरुवात कशी झाली, ग्रामोफोन म्हणजे नेमकं काय यंत्र असतं आणि कशा पद्धतीने चालतं?
1: वस्तुतः माणसाचा आवाज बंदिस्त करून परत परत ऐकण्याच्या कलेला ध्वनिमुद्रण म्हणतात. आणि या ध्वनिमुद्रणाचा शोध लागला 1887 साली अमेरिकेमध्ये. आपल्याकडे जसे डॉक्टर कानकोजे होऊन गेले तसे थॉमस अल्वा एडिसन मागच्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये होऊन गेला. हा इतका अवलिया माणूस होता, त्यांनी अनेक शोध लावले, त्यापैकी ग्रामोफोन ध्वनिमुद्रण हा एक शोध. त्यांनी अनेक प्रयोग केले. तर मेणाच्या तबकडीवर एका सुईद्वारे भोंग्यात तोंड घालून बोललं की जे थरथर निर्माण होती त्या खाचांमधून माणसाचा आवाज त्याच्यावर ध्वनिमुद्रित केला जातो आणि त्याचंच प्रिंटिंग परत लाखेच्या तबकड्यांवर घेतलं की मग ते पक्क होतं, असा त्याचा शोध होता. तर मेरी हॅड लिटिल लॅम्ब हे जे बालगीत आहे हे जगामधला मानवाचा ध्वनिमुद्रित केलेला हा पहिला आवाज.
0: ती सुरुवात एडिसन पासून झाली,
1: एडिसनने केली.
0: आणि मला वाटतं आपल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये नगरच्या एक एडिसनचा फोनोग्राफ एक आहे, म्हणजे ती अशी बांगडीसारखी वेगळी पद्धतीची तबकडी असायची.
1: बांगडी तबकडीवर ज्या रेषा असायच्या ना
0: अशी ती गोल अशा याच्यावर असायचं,
1: त्याला बांगडीच म्हणायची त्यावेळेस. हे भारतीय नाव, भारतीय ग्रामीण भागाच्या पद्धतीतून आलेलं आहे
0: बांगडी
1: तबकडी.
0: आणि त्याचं मुख्य म्हणजे त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नसायची,
1: अजिबात नाही. हे संपूर्ण मेकॅनिकल आहे, त्याला सेल नाही, वायर नाही, बॅटरी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आतमध्ये पोलादी स्प्रिंग असते, ते पोलादी स्प्रिंग बाहेर हँडल फिरवलं की ती घट्ट होते आणि त्याचा स्टॉपर सोडला की ती स्प्रिंग 78 फेरे प्रति मिनिट 78 RPM म्हणायचे. तर ते अशी फिरती आणि ती फिरली की त्याच वेगाला तो आवाज पण ध्वनिमुद्रित केलेला असतो, मग तो भोंग्यातून आवाज मोठा होऊन बाहेर पडतो. ही ग्रामोफोनचं तंत्रज्ञान आहे, अत्यंत सोपं असं हे तंत्रज्ञान. त्यावेळेस थॉमस अल्वा एडिसननी अनेक ध्वनिमुद्रिका काढल्या. थॉमस अल्वा एडिसनचं एक म्हणणं होतं की ह्या कलेचा उपयोग अंधांसाठी व्हावा, ह्या कलेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी व्हावा. पण झालं नेमकं उलट. करमणूक क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर या ध्वनिमुद्रिका निघाल्या की आंतरराष्ट्रीय एक मोठी इंडस्ट्री उभं राहिली त्यावेळेस. मग ते अमेरिकेमधून, मग इंग्लंडमध्ये, इंग्लंडमधून, मग जर्मनमध्ये, मग हे त्यांचे जे रेकॉर्डिस्ट आहे हे जगभर फिरायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे रेकॉर्डिंग करायचे. त्या रेकॉर्ड्स परत अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये किंवा जर्मनमध्ये नेऊन ते रेकॉर्ड त्या देशात आणून परत वाजवायचे आणि मग तिथं त्या रेकॉर्ड्स आणि ग्रामोफोन खपवायचे.
0: कुठले कुठल्या कंपन्या होत्या त्या काळी?
1: ओडियन, द ट्विन, HMV ही नंतर आली, यंग इंडिया, अशा अनेक जवळजवळ आपल्याकडे आपल्या संग्रहामध्ये 30 ते 35 कंपन्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत, अनेक प्रकारच्या होत्या. आपल्या भारतात कसं ध्वनिमुद्रण आलं त्याचा एक इतिहास खूप रंजक आहे. 1902 साली हे जर्मन आणि ब्रिटिश रेकॉर्डिस्ट कलकत्त्याला आले आणि मग त्यांनी त्यावेळेस जे शास्त्रीय संगीत गायक होते त्यांना विनंती केली की तुम्ही तुमचे रेकॉर्डिंग आम्हाला द्या. पण त्यांनी हे नाकारलं पूर्णपणे, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तो जो भोंगा आहे त्याच्यात आपण तोंड घालून गाणं म्हणतो तो आपला आवाज ओढून घेतो आणि ते आवाज नाहीसा होतो. अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यावेळेस बडे गुलाम अली खा, अब्दुल करीम खा साहेब वगैरे हे सगळ्यांची अशी अंधश्रद्धा होती. नंतर त्यांचे आवाज ह्याच्यावर आले, ग्रामोफोन बालगंधर्वांनी नाकारलं होतं. आत्ता बालगंधर्वांचा आवाज आहे तो ऐन त्यांच्या तारुण्यातला आवाज नाहीये, ते थोडासा त्यांचं वय वाढल्यानंतर त्यामुळे तो असा त्यावेळेस ऐन भरतला खणखणीत आवाज आपल्याला ऐकायला नाही मिळत. मग हे थोडेसे निराश झालेले रेकॉर्डिस्ट त्यांनी काय केलं, भारतामध्ये संगीतच खूप प्रसिद्ध, मग त्यांनी त्यावेळेस लखनौ कलकत्ता इथं कोठीवर नाचगाणे करणाऱ्या ज्या बायका होत्या तर त्यांचं उपशास्त्रीय संगीत फार अप्रतिम होतं. म्हणजे उच्च दर्जाची कला ही त्यांच्याकडे होती किंवा हे शास्त्रीय संगीत त्यांच्याकडचं जे आहे लोकसंगीत हे ऐकण्याकरता लोक खास त्यावेळेस कोठीवर जायचे. पण ही सामान्य जनातली पद्धत नव्हती, ही
0: मुजरे
1: पण मुजरे वगैरे येते, होरी, चैती, झुला असे जे उपशास्त्रीय संगीत आहे हे त्यांनी ध्वनिमुद्रण केलं. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 3 मिनिटाचं गाणं रेकॉर्डिंग केलं की शेवटी त्या स्वतःचं नाव घेत, माय नेम इज राजूबाई, मेरा नाम पारोबाई है, आणि मधल्या ह्याच्यावर तर लिहिलंच आहे त्या लेबलवर. तर असे जे शेवटी नाव सांगितलेले आहेत तर ते सगळे पहिल्या एक दोन रेकॉर्डिंग मधल्या रेकॉर्ड आहेत त्याचा
2: त्यांना आणि लिहायला येत नसेल तेव्हा त्यामुळे तोंडीच सगळं
1: तर ते ह्या ध्वनिमुद्रिका पण आपल्याकडे आहे.
2: अरे सगळ्यात जुनी कुठली म्हणजे साधारण किती वर्षापूर्वीची?
1: सर्वात जुनी ध्वनिमुद्रिका जी आहे ती 1898 साली हा जो एडिसन आहे थॉमस अल्वा एडिसन त्यांनी एडिसन बेल नावाची एक कमर्शियल

0: जे एडिसन बेल कंपनी ध्वनी मुद्रिका आहे आपल्याकडे सगळ्यात जुनी ध्वनी मुद्रिका आहे,
1: सव्वाशे वर्षापूर्वी.
0: सव्वाशे.
1: आणि HMV चं जे बोधचिन्ह आहे, ट्रेडमार्क आहे, जो कुत्रा बसलेला दाखवलेला, त्याच्या मागे पण काहीतरी मनोरंजक काहीतरी गोष्ट सांगितली जाते.
0: तो आता कुत्रा आहे का कुत्री आहे आता हे कसं, आता ते जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ते हिज मास्टर्स व्हॉइस, हिज म्हणजे तो कुत्रा आहे तो.
1: पण हे नाव पण असं वेगळं आहे ना नेहमीसारखं, म्हणजे बाकीच्या कंपन्यांची जशी नाव आहेत तशी.
0: नाही, ह्याच्या पाठीमागे असं आहे की जेव्हा थॉमस अल्वा एडिसन ते ध्वनिमुद्रण करायचं, तेव्हा त्याचा कुत्रा त्याच्याकडे असे कान हलवत त्याच्याकडे ह्यानी बघायचं तू हे काय चाललंय. त्यावरून एडिसनला कल्पना सुचली की भोंग्यात तोंड गेलेला कुत्रा असं त्यांनी ते बोधचिन्ह त्याचं तयार केलं.
1: तुमच्याकडे आता वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामोफोन आहेत, तबकड्या 7,500 आहेत. ग्रामोफोन कुठल्या कुठल्या प्रकारचे आणि कोणकोणत्या कंपन्यांचे, त्यांचं वेगळे पण काय?
0: ग्रामोफोन जो पहिल्यांदा मिळाला मला, तर तो मी सांगितलंच वर्णन केलंय की तो सागवानी लाकडाला फ्रीज
1: कंपनीचा होता,
0: तो एशियन कंपनी म्हणून आहे, तो स्विस मेड येतो.
1: एवढा मोठा असण्याचं काय कारण होतं, म्हणजे कपाटा एवढा, फ्रीज एवढा मोठा?
0: पूर्वी हॉटेलमध्ये आणि चित्रपट सुरू होण्याच्या आधी मोठे ग्रामोफोन, त्या आवाज मोठा यावा म्हणून मोठ्या, त्याचा आवाज अगदी खणखणीत मोठा आवाज, त्याचं व्हॉल्युम कंट्रोल म्हणजे त्याचं जे भोंग्याला पुढे दार आहे ते दार थोडस लावून घेतलं की आवाज कमी होतो, बाकी त्याला व्हॉल्युम कंट्रोल नाही, त्याच्यामुळे मग तो मोठा. पण तो हलवायला फार अवघड, त्यामुळे मग भोंग्यामधला आला. नंतर वरती जो कर्णा असतो तो पितळेचा, त्याच्यानंतर पेटीमधला आला, तो हलवायला सगळ्यात सोपा. मग ते पेटीमधले वेगवेगळे प्रकार आले. असे तर ग्रामोफोनच्या वेगवेगळ्या जनरेशन, या प्रत्येक जनरेशन मधला ग्रामोफोन आपल्याकडे आहे.
1: आणि हे सगळे चावीवर?
0: चावीवर, चावीवर.
1: आधी चावी फिरवायची आणि मग फिरायला
0: लागतो. सगळे चावीवर.
1: साधारण किती गाणी ऐकता येतात एकदा तुम्ही चावी फिरवली?
0: एका ध्वनिमुद्रिकेवर एका बाजूने 3 मिनिटाचं एक गाणं, दुसऱ्या बाजूने 3 मिनिटाचं एक गाणं. याचा तुम्हाला मी सांगतो की हे ध्वनिमुद्रणाचं भारतातले आहे जे सांगत होतो 1902 साली. तर हे जेव्हा त्यांनी पहिला लॉट नेला रेकॉर्ड करून, त्याच्यामधले भगवद्गीतेतले काही त्यांनी श्लोक ध्वनिमुद्रण केले आणि गुरुग्रंथ साहेबातले काही श्लोक त्यांनी त्याच्यावर मुद्रित केले आणि त्याच्या काही प्रती काढून आणल्या आणि त्या परत भारतात ऐकवल्यानंतर त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली. मग त्याच्यानंतर शास्त्रीय संगीतातले बडे गुलाम मालिका साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा ध्वनिमुद्रण दिलं. त्यांनी त्यांना ठुंबरीचा बादशाह म्हणायचे. त्यांनी गायलेल्या अप्रतिम ठुंबरी अशा ध्वनिमुद्रण त्याचं झालेलं आहे आणि त्यांचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहे. त्यानंतर अब्दुल करीम खान साहब, त्यानंतर मग शास्त्रीय संगीतामधले JL रानडे, GN जोशींचं शास्त्रीय संगीत आहे, अशा अनेक गायकांचे शास्त्रीय संगीत आलेले आहेत. त्याच्याच बरोबर नाट्यसंगीत पण आले. नाट्यसंगीतांमध्ये दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व पासून केशवराव भोसले, बहुतेक सगळ्या त्यावेळेस गायक नट असायचे, नट स्वतः गायन करायचे. तर त्यांच्या
1: सगळ्या पंडितराव नगरकर म्हणून
0: पंडितराव नगरकरांची आपल्याकडे घनश्याम सुंदरा ही ध्वनिमुद्रिका आहे. हो हो.
1: आणि या रेकॉर्ड तुमच्याकडे आता एवढं मोठं कलेक्शन आहे, मला वाटतं एवढं कलेक्शन आता फार कमी लोकांकडे असेल. तुम्ही या तबकड्या मगाशी सांगितले की जुन्या बाजारातून पहिली तुम्हाला मिळाली, कुठून कुठून गोळा केल्या?
0: आता आपल्याकडे नगरला मंगळवारी जुना बाजार भरतो,
1: मंगलगेट भागामध्ये तो.
0: बरोबर. तर माझी नोकरी फिरतीची, त्यामुळे मला प्रवासाची सवय. मग मी औरंगाबाद, मालेगाव, त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक असे अनेक जुन्या बाजारच्या दिवशी जाऊन तिथं त्यावेळेस हे असे जुन्या तबकडे खूप यायच्या भंगार बाजारात. तेवढा एकच स्रोत त्यावेळेस होता जमा करण्याचा. मग ते गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन यायचो. 100 मधले 30-40 चांगल्या असायच्या, बाकीच्या खराब. पण त्या कोणत्याही फेकून दिले नाही, संपूर्ण सगळ्या.
1: खराब म्हणजे बऱ्याचदा त्या वाकड्या किंवा अशा
0: वाकड्या वगैरे असायच्या आणि खरखर वाढलेले असायचे,
1: काही रेगोट्या किंवा उमटल्या.
0: हो हो. त्याचा एक इतिहास असा आहे, मी तुम्हाला त्याची एक गंमत सांगतो, एक किस्सा. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले, साधारणतः 94-95 साली, 75 दरम्यान वय होतं त्यांचं. त्यामुळे मला ध्वनिमुद्रिका ऐकायच्या आहेत. म्हटलं या तुमच्यासाठीच खजिना आहे. मग त्यांनी गाणी सांगितले, ते गाणे सगळे काढून मी लावले वगैरे येते. आणि नंतर मला म्हणाले की देशपांडे, तुमच्याकडे मध्ये एक तडा गेलेली अशी रेकॉर्ड असती बघायची, तर तो शब्द अडकतो, आणि अशी रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? म्हटलं आहे. मग ती लावता का? मला ती मागणी थोडी विचित्र वाटली. जे काय मिळेल ते जपून ठेवायचं, त्यामुळे अशा रेकॉर्ड सुद्धा मी ठेवले होते डिस्कार्ड न करता. मग मी आतमध्ये जाऊन ती ध्वनिमुद्रिका आणली, ती पंडितराव नगरकरांची, आता जे आपण उल्लेख केला,
1: प्रसिद्ध गाणं
0: घनश्याम सुंदरा, ती होती. तर ती रेकॉर्ड लावली आणि त्याचा शब्द अडकतो, सुंदरा दरा दरा असा जो शब्द, त्याच्या पुनप्रत्ययाच्या वेळेस त्या आजोबांना इतका आनंद झाला की ते उठून टाळे वाजवायला लागले. लहान मुलासारखा अक्षरशः, म्हणजे इतका आनंद झाला त्यांना,
1: जमान्यात गेल्यासारखं,
0: त्यांच्या जमान्यात गेल्याचं. आणि मग बसले, मग शांत झाले.

0: डोळ्यात पाणी आलं, त्यांना मी पाणी प्यायला दिलं. म्हटलं काय झालं आजोबा? त्यांना देशपांडे तुम्हाला सांगू का, तुम्ही 60-70 वर्षांनी माझं वय कमी केलं. याचं कारण असं की आजोबांच्याकडे आम्ही जमायचो, आम्ही सख्खे 5-6 भावंड, मामे बहीण, आते बहीण, चुलत भाऊ बहीण वगैरे जवळजवळ 20-22 जण असायचो. आणि माझे आजोबा रेकॉर्ड लावायचे ध्वनी मुद्रिका, आणि हा असा शब्द अडकला की आम्ही सगळेजण इतके नाचायचो आणि कल्ला करायचो, आवाज करायचो आणि खूप आनंद व्हायचा अगदी. पण तुम्हाला सांगू का म्हणे, ऍज ऑन डेट आता मी फक्त एकटाच येऊ, सगळे गेले, मला ते सगळ्यांची आठवण आली म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि तो प्रसंग आठवला म्हणून पहिल्यांदा मला तो आनंद झाला. म्हणजे एका तडा गेलेल्या ध्वनिमुद्रिकेचाही असा उपयोग होईल असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.
1: तुम्ही खूप कार्यक्रम केले, अनेक जण तुमच्याकडे तर घरी येतात असं ऐकायला, पण लोकांनी ऐकावं, लोकांनी हे समजून घ्यावं, त्याचा आनंद घ्यावा म्हणून तुम्ही त्याचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. मला वाटतं हाही प्रकार केवळ नगरमध्येच घडला असावा, अन्यत्र कुठे फारसं कधी वाचनात आलं नाही. ही सुरुवात कशी झाली?
0: हा, आता हे जे ध्वनिमुद्रिका मिळतील तर त्याचे मी आता गायक कोण आहेत, ते गीत कोणी लिहिले, ते संगीतकार कोण आहेत, याचा अभ्यास सुरू केला. जसा ध्वनिमुद्रण कलेचा अभ्यास केला तसा तबकड्यांचा अभ्यास सुरू केला. आणि मग त्यावेळेस ऍडव्होकेट प्रकाश रावळे म्हणून एक होते, तर ते आणि पवन नाईक सर सुफी गायक आपल्या नगरचे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, तर ते 2003-04 साली गप्पा मारायला यायचे आणि आम्ही काही रेकॉर्ड ऐकायचो. पण रेकॉर्ड ऐकताना मी त्यांना हा इतिहास सांगायचो, तर ते म्हणे की अहो किती माहिती आहे आणि ही लोकांना कोणाला माहिती नाही, आम्ही गायक असून आम्हाला माहिती नाहीये. मग हा श्रोत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे याच्याकरता आपण ग्रामफोनचे कार्यक्रम सुरू करू, म्हणजे निवेदनासहित ध्वनिमुद्रिका वाजवून दाखवणे. तर मग त्यांनी मला निवेदन कसं करायचं शिकवलं, माझ्या बरोबरीने कार्यक्रमात निवेदन केलं आणि मग आम्ही ग्रामोफोनच्या एक साधारणतः 12-15 ध्वनिमुद्रिका या ग्रामोफोनवर वाजवून दाखवायचो आणि त्या वाजवण्याच्या आधी ते निवेदन करायचो की त्या ध्वनिमुद्रिकेचं वैशिष्ट्य. मग ते पहिला कार्यक्रम कला दर्शन तर्फे रावसाहेब पटोदन मध्ये झाला होता, सावडीतल्या ग्रामोफोनच्या जगात म्हणून. मग त्यानंतर मग असे कार्यक्रम सुरू झाले,
1: ग्रामोफोन घेऊन तिथे जाऊन
0: ग्रामोफोन घेऊन जायचो. पुढे जे इलेक्ट्रिक प्लेअर आले ते पण घेऊन जायचो. मग तिथं मग सैगल स्वरयोग म्हणून फक्त सैगलच्या ध्वनिमुद्रिका, त्यानंतर बालगंधर्व स्वरयोग म्हणून फक्त बालगंधर्वांच्या ध्वनिमुद्रिका, असे कार्यक्रम सुरू केले. आणि मग असे कार्यक्रम नगर, पुणे, मुंबई, नाशिक, इचलकरंजी अशा बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम झाले.
1: आणि कसा प्रतिसाद कसा होता?
0: प्रथम ज्येष्ठ नागरिक असायचे, त्यानंतर मग संगीत शिकवणारे शिक्षक यायला लागले, मग विद्यार्थी यायला लागले आणि मग मागणी व्हायला लागली की अमुक ध्वनिमुद्रिका लावा, तमुक ध्वनिमुद्रिका लावा,
1: फरमाईश. मला वाटतं की पूर्वी काही हॉटेल्समध्ये पण रेकॉर्ड प्लेअर साठी 4 आणे वगैरे असं काहीतरी ते द्यावे लागायचे,
0: 4 आणे दिले किंवा 4 आणे ते यंत्रात टाकले की एक गाणं लागायचं.
1: काही नगरमध्ये पण हॉटेल्स होती अशी की
0: आपल्याकडे अशोक हॉटेलमध्ये रेडिओग्राम होता मोठा
1: आणि मग तुम्हाला पाहिजे ती गाणी तुम्ही रेडिओवर फरमाईश सुरू व्हायच्या आधी हा प्रकार हॉटेल्समध्ये सुरू झाले. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी तर होत होत्याच, पण ही जी नंतरची उत्क्रांती म्हणूया, नव्या गोष्टी घडल्या, पुढे मग इलेक्ट्रॉनिक युग सुरू झालं, कॉम्पॅक्ट डिस्क यायला लागल्या, रेकॉर्ड बाजारात येणं कमी झालं, तुम्ही आता या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, म्हणजे जुन्या अगदी दगडी आपण रेकॉर्ड्स पण काहीतरी प्रकार असतो, काय असतो तो प्रकार दगडी रेकॉर्ड?
0: त्या ऍक्च्युली दगडी नाही आहेत, त्यात जाडसर लाख वापरलेली त्याला आणि पुठ्ठ्यावर जाडसर लाखेचा थर दिलेला आहे म्हणून ती जाड झालेली आहे आणि ती थोडीशी जी चमक आहे त्याच्यामुळे त्याला दगडी रेकॉर्ड वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिले होते.
1: आणखी पण मला वाटतं काही प्रकार असतात ना, प्लास्टिक
0: प्लास्टिकचे रेकॉर्ड नंतर आले, प्लास्टिकचे रेकॉर्ड नंतर आले, सगळ्यात पहिल्यांदा लाखेवरचे, तर त्या 1902 साली बाहेरून ध्वनिमुद्रण करून आणायचे. मग 1905-07 साली कलकत्त्याजवळ डमडमला कारखाना उभारला, मग त्या कारखान्यामध्ये अक्षरशः कोट्यावधी ध्वनिमुद्रिका तयार झाल्या आणि त्या संपूर्ण भारत, ब्रह्मदेश, त्यानंतर श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये त्या ध्वनिमुद्रिका इथून जात होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. मग हे जे संगीत पसरलं हे अफाट, अगदी अफाट, त्यांनी क्रांती घडवून आणली. याच्यावर फक्तच संगीत आहे असं नाही बरं का, म्हणजे संगीताचे जे प्रकार आहेत, चित्रपट संगीत, भावगीत, भक्तिगीत, पोवाडा, भारूड, लावणी, सगळ्या ग्रामीण भागातला पासून तर नाट्यसंगीत वगैरे सगळं आहे, पण ह्याशिवाय सुद्धा काही प्रहसन आहेत. कर्ज काढून घर बांधणे या विषयावर एक प्रहसन आहे,
1: आपण फार्स म्हणतो,
0: फार्सिकल हो, विनोद अंगानी जे घेतलेलं आहे संवाद, तर घरमालक भाडेकरू संवाद आहे, अशा अनेक प्रकारच्या मराठीत वकिलाचे कोर्टातले युक्तिवाद, असे फार म्हणजे विनोदी त्या काळातले म्हणजे ते विनोदाचा एक बाज पण आपल्याला अभ्यास करत होतो त्यावेळेस असे आहेत. पशु पक्ष्यांचे आवाज आहेत, त्यावेळेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे आवाज आहेत ध्वनिमुद्रिकेवर. याशिवाय काँग्रेस पक्षांनी आपल्या प्रचाराकरता ध्वनिमुद्रिका काढली होती, तर ती आशाताईंनी आणि महेंद्र कपूर यांनी ते गाणं गायलं होतं. तर त्याच्यावर चरख्याचं चित्र आहे काँग्रेस पक्षाच्या त्यावेळेसची निशाणी, तर ती ध्वनिमुद्रिका आपल्याकडे आहे. आणि नुसतंच मराठीतले नाही तर हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, भोजपुरी सगळ्या भारतीय भाषातल्या तर आज आहेत, पण परदेशी भाषामधल्या चायनीज, जॅपनीज
1: हे तुमच्या संग्रहात आहेत.
0: या सगळ्या आपल्या संग्रहामध्ये आहे.
1: आणि तो एलपी असं एक म्हणायचं.
0: आता पुढे जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला, इलेक्ट्रिसिटीचा शोध लागल्यानंतर मग इलेक्ट्रिक प्लेअर तयार केला. हँडल न मारता बटन दाबलं की खालची मोटार जी फिरते हे त्याचं तत्व होतं. त्याला इलेक्ट्रिक सप्लाय व्हायचा किंवा सेल लावण्याची पण सोय काही सेटला होती. तर त्याच्या जे रेकॉर्ड आहेत तर त्याला एलपी म्हणजे लॉंग प्ले आणि ईपी म्हणजे एक्सटेंडेड प्ले असं म्हणायचे.
1: त्यांचा आकार वेगळा असतो,
0: आकार वेगवेगळा
1: आणि ड्युरेशनही जास्त असतं.
0: ड्युरेशन ईपी वर एका बाजूला 3 गाणे, दुसऱ्या बाजूला 3 गाणे, आणि एलपी जे आहे लॉंग प्ले त्याच्यावर एका बाजूला 6 गाणे, दुसऱ्या बाजूला 6 गाणे असे प्रकार होते. आणि ह्या पण ग्रामोफोननी सगळ्यात जास्त वर्ष राज्य केलं आवाजाच्या तुलनेवर. त्याच्यानंतर मग रेकॉर्ड प्लेअर आला आणि मग ध्वनिमुद्रण आला. मदती करता स्पूलचे टेप रेकॉर्डर आले, अत्यंत जड असलेले स्पूलचे टेप रेकॉर्डर, साधारण ती रिबिन काढून लावायचे. ते साधारणतः तास दीड तासाचं ध्वनिमुद्रण त्याच्यावर व्हायचं. पण आकाशवाणीची खूप सोय त्यामुळे झाली की मोठ्या मुलाखती किंवा मोठे कार्यक्रम ध्वनिमुद्रण करणं त्याच्यावर खूप सोपं जायचं. ते साठवणुकीला पण चांगल्यापैकी जर का मेंटेन केले तर परत परत ऐकवण्याकरता पण त्या स्पूलच्या टेप रेकॉर्डरचा खूप चांगला उपयोग व्हायचा.
1: पण हे जे जुनं जे होतं संगीत ग्रामोफोनचं ते स्वर्गीय होतं, म्हणजे त्यातला जो आनंद आहे तो काही बाकीच्या या सगळ्या नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन ज्या गोष्टी उपलब्ध झाल्या त्यामध्ये काही आला नाही. काय जाणवतं तुम्हाला या जुन्या 100-125 वर्षापूर्वीचं तुम्ही जेव्हा ऐकता तेव्हा काय फील असतो?
0: कसं आहे माहिती का की हा शोध परकीय आहे. हा शोध जरी परकीय असला तरी या ध्वनिमुद्रिकांवरचं संगीत माझ्या मातीमधले आणि मला माझ्या त्या जुन्या काळातली किंवा मी जन्म होण्याच्या आधीचा जो जुना काळ आहे त्याच्याविषयी काय माहिती अत्यंत उत्सुकता. आणि आपल्या पूर्वजांनी इतक्या मेहनतीने निर्माण केलेलं हे जे संगीत आहे तर हे संगीत जपून ठेवणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ध्वनिमुद्रिकांवर जे संगीत आलं हे नंतर पुढं कॅसेटवर किंवा सीडीवर बहुतेक सगळं आलेलं नाहीये, अगदी मोजकच फक्त काही आलं. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, मुंबईच्या बाजारामध्ये मला सिद्धराम मुचाटे ऑफ धुलिया अशा एका शाहिरांच्या काही ध्वनिमुद्रिका मिळाल्या. त्या सिद्धराम मुचाटेंनी त्यावेळेस म्हणजे त्यांचा काळ असावा 1924-25 दरम्यानच्या छक्कड गायली. त्या छक्कडीचे बोल असे, चल बिटे मावळ प्रांतात हुरडा खायाल शेतात. आणि मग हुरड्याचं त्या उंब्यांचं ते वर्णन इतकं सुंदर आहे, इतकी सुंदर चाल आहे त्याची. त्यांचं दुसरं गीत म्हणजे शिवनेरीचा किल्ला सुदन्य झाला, राष्ट्रवीर जन्म आला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावरचा तो एक पोवाडा आहे. त्यांनी अशा प्रकारचे नानिवडीकर म्हणून शाहीर होते, ते जुन्या माहिती असतील. नानिवडीकरांचा देशाची स्थिती म्हणून 2 ध्वनिमुद्रिकांचा एक संग्रह, त्या पोवाड्यामध्ये वर्णन केले साहेब किती हुशार, साता समुद्रापलीकडून साहेब भारतात हिंदुस्थानात आला आणि त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने राज्य ताब्यात घेतलं आणि त्यांनी शोध लावले एवढे मोठे, त्यांनी डोकं लावलं आणि तो आता आपल्यावर राज्य करतोय, तरुणांनो उठा, बुद्धिमत्ता वाढवा, राज्य ताब्यात घ्या आणि राज्य करा, असा संदेश देणारी 1829 सालची ध्वनिमुद्रिका आहे.
1: चालू दिलं खरं म्हणजे
0: चालू चाल हो हो. ते सिद्धराम मोठे मुचाड्यांच्या एका ह्याच्यात आहे ना की म्हणे सिद्धराम इथं पारतंत्र्य कसं, त्यांचं फार ऐकण्यासारख्या ध्वनिमुद्रिका आहे. आता मी धुळ्याला जेव्हा गेलो होतो तेव्हा खूप ठिकाणी चौकशी केली, सिद्धराम मुचाटे कोणालाही धुळ्यामध्ये सुद्धा नाव माहिती नाही. धुळे जिल्ह्यातही मी जे प्रवास केला चौकशी केली, हा जर का संग्रह पडला फुटला असता गेला असता वाया तर कायमचा इतिहास नष्ट झाला असता.
1: म्हणजे त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पण मानलं पाहिजे की त्यांनी यांचा शोध घेतला त्या काळामध्ये, छोट्या छोट्या गावात जाऊन कलाकार शोधले, त्यांना रेकॉर्डिंगसाठी नेलं आणि हा अतिशय मोलाचा ठेवा उपलब्ध करून दिला.
0: मी म्हणतो ना त्या रेकॉर्डिस्टचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, कारण मग कुठे हे आता 2023 साली 100 वर्षापूर्वीच्या सिद्धराम मुचाट्यांचा शोध लागला असता, हे त्यांचे उपकार आहेत म्हणूनच आपण हे ऐकू शकतो.
1: आपल्या नगर जिल्ह्यातले कोणी आहेत जुन्या ग्रामोफोनच्या?
0: नगर जिल्ह्यातले म्हणजे आपले नगरचे पंडितराव नगरकर आहेत, त्यानंतर रुस्तुम काका हातीदारू त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. एक मुस्लिम सुफी गाणारे गायक होते बरं का झेंडेगेटच्या बाजूला, अब्दुल रिजवान म्हणून त्यांचं नाव, त्यांच्या सुफी कव्वाली इतक्या प्रसिद्ध होत्या की त्या अफगाण आकाशवाणीवर त्यांची ध्वनिमुद्रिका लागायची. आपल्याकडे सिलोनवर जशी स्वर्गीय कुंदनलाल सैगलांचं गाणं 7:30 ते 8 दरम्यान शेवटी लागतं म्हणजे लागतंच, तशी त्यांची ध्वनिमुद्रिका अफगाण याच्यावर लागायची. हे नगरचे त्यांच्या 2-3 ध्वनिमुद्रिका आपल्याकडे आहे, पण त्या इतक्या खरखरीत झाल्या की त्याच्यावरचं एवढं काही कळत नाही.
1: शाहीर केसरी जठार म्हणून एक होते,
0: त्याच्या
1: काही रेकॉर्ड मी बघितल्याचं मला आठवतं. हे सगळं खरं म्हणजे तुम्ही म्हणालात की हा सगळा काही जो संग्रह आहे किंवा जुनी गाणी आहे ती नवीन प्रकारामध्ये उपलब्ध नाही, म्हणजे सीडी मध्ये किंवा डिजिटल रेकॉर्डिंगच्या सोयी उपलब्ध आहेत, पण हे कसं जतन करता येईल किंवा जुना जो सगळा तुमच्याकडचा ऐवज आहे तो आणखीन कसा रिव्हाइव्ह करता येऊ शकेल?
0: ध्वनिमुद्रिकेवरचं गाणं जर का कॉम्प्युटरवर रेकॉर्ड केलं तर आता सॉफ्टवेअर असे अवेलेबल आहेत की त्यातला हिसिंग ट्रॅक जो आहे त्याचे ट्रॅक वेगवेगळे करता येतात. हिसिंग म्हणजे खरखर करणारा जो ट्रॅक आहे तो वेगळा करून तो जर का डिलीट केला तर हे मूळ स्वरूपातलं गाणं आपल्याला साधारणतः 80% सुस्थितीत येतं आणि मग आपल्याला ऐकता येतं. आता आपण नगरकर आहोत, आपल्या अभिमानाची एक गोष्ट जी सांगायची राहिली माझ्याकडून. एकदा पुण्याच्या बाजारांमधून मी असंच काही एक 50-60 ध्वनिमुद्रिकांचा संच आणला आणि मग तो साफ करून लावलं तर एक ध्वनिमुद्रिका त्याच्यामध्ये निघाली तर ती नगरच्या किल्ल्याचे मनोगत. 48 मनमोहन नातू कवी होते, त्यांनी बापूजींवर एक कविता लिहिली, ती पहा बापूजींची प्राणज्योत, ती कविता आणि मग दुसऱ्या बाजूला नगरच्या किल्ल्याचे मनोगत म्हणून असं त्यांचंच एक गीत, अशी एक ध्वनिमुद्रिका निघाली. ह्याचं वर्णन असं आहे ती गजानन वाटवेंनी गायलेली आहे. बेईमान झालो मी पुरा पुरा, मी देशाचा अपराधी खरा, मज क्षमा करा हो क्षमा करा, स्वातंत्र्याचे हे तारे बंदिवान मी केले सारे, असे त्याचं वर्णन आहे.
1: किल्ला सांगतोय,
0: किल्ला सांगतोय, हा किल्ला किल्ला सांगतोय.
1: नेत्यांना माझ्या 1942 लढ्यामध्ये स्थानबद्ध तिथे
0: नगरच्या त्या दगडी अशा अवाढव्य किल्ल्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत असे राष्ट्रीय नेते सगळे अटक करून ठेवले होते. तर ते किल्ल्याला पश्चाताप होतो. आम्ही तो किल्ला म्हणतो की माझं शरीर पाषाणाचं दगडाचं आहे पण माझं हृदय मऊ आहे आणि मला पश्चाताप होतोय. त्यामुळे मग असे भावना आहेत की बेईमान झालो मी पुरा पुरा, देशाचा अपराधी खरा, असं एक हे गाणं आहे. मला गजानन वाटवे मला 1992-93 दरम्यान भेटले होते पुण्यात, तेव्हा मी त्यांना म्हणलं होतं की ध्वनिमुद्रिका माझ्याकडे आहे तुमची, तर म्हणे अरे बाप रे हे असेल असं मला वाटलंच नव्हतं म्हणे, पण मला ती ऐकायची. म्हटलं मी पेटीमधला ग्रामोफोन घेऊन येतो, मी तुम्हाला ऐकवतो, मला फक्त त्याच्यावर स्वाक्षरी द्या. पण ते त्या दरम्यान पुढे 1-2-3 वर्षात माझं काही जाणं झालं नाही ग्रामोफोन घेऊन आणि मग त्यांचं दुःखद निधन झालं.
1: गणेशोत्सवामध्ये हे गाणं फार पॉप्युलर असायचं
0: खूप, हे कारण
1: वाटवेंना आग्रह असायचं की हे गाणं तुम्ही म्हणाल.
0: नगरला मेळे व्हायचे, त्या मेळ्यांमध्ये गजाननराव वाटवे गायला यायचे, त्यावेळेस ते तरुण पण होतं त्यांचं आणि ते चौका चौकात जे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये या गाण्याची फरमाई 100% असायची नगरच्या किल्ल्याचे मनोगत.
1: तुमचे खरं म्हणजे टीव्हीवर पण कार्यक्रम झाले, तुमच्या मुलाखती घेतल्या गेल्या?
0: हो, प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दोन्ही ठिकाणी मुलाखती झाल्या. ई टीव्ही मराठीला गिरीशजी कुलकर्णी, डॉक्टर बोपर्डीकर, लक्ष्मण भारद्वानी सर यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या आग्रहामुळे ई टीव्ही मराठीला 2 राजू परोळीकरांनी मुलाखत घेतली होती माझी. म्हणजे संवाद नावाचा कार्यक्रम होता. म्हणजे तसं पाहिलं तर म्हणजे माझा तो मुलाखतीचा पहिलीच वेळ होती आणि मी तसं घाबरलो होतो. म्हणजे परोळकरांनी खूप चांगल्या प्रकारे मुलाखत घेऊन हा सगळा इतिहास संपूर्ण म्हणजे जगासमोर, कारण ई टीव्हीच्या मुलाखतीनंतर महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेरून पण मला खूप फोन आले त्यावेळेस. मग त्यानंतर परागजी चौकर जे माझे मित्र होते त्यांनी जी 24 जरा अटकेमध्ये एक मुलाखत केली, ते घरी येऊन शूटिंग घेतलं, तर ती एक मुलाखत आहे.
1: बरं, म्हणजे हे सगळं सांभाळणं हे जिकरीचं काम असतं, म्हणजे एवढे
0: खूप खूप जिकरीचं काम,
1: रेकॉर्ड प्लेयर्स एवढ्या हजारो तपकड्या सांभाळता कसं, पण कसं तुम्ही सगळं व्यवस्थित घरामध्ये? खरं म्हणजे आपल्याकडे तेवढी जागा नसते ना हल्लीच्या काळामध्ये, जागेचा मोठा प्रश्न. पण हे तुमच्या घरच्यांचं सहकार्य कसं मिळतं?
0: हे माझ्या पत्नीचं आणि मुलांचं सहकार्य आहे म्हणणंच शक्य आहे, कारण अदरवाईज हे काही शक्य नाही अजिबात. कारण या ध्वनिमुद्रिका सांभाळणे, त्यांचं साफसफाई करणे, त्याच्यावर धूळ न बसू देणे, हे इतकं जिकरीचं काम आहे. हे प्रत्येक माळा लॉफ्ट जे म्हणतो आपण ते सगळं ध्वनिमुद्रिकांनी भरलेलं, त्याच्यानंतर कपाट वगैरे येते ते सगळं साफ करणे, याच्याशिवाय दुर्मिळ पुस्तकं.
1: तुम्ही खरं म्हणजे वैद्यकीय औषध विक्रीच्या व्यवसायामध्ये अनेक वर्ष आहात आणि बाहेरगावी दौरे करावे लागतात, परगावी बरेच दिवस तुमचा तो महिन्याचा काळ जात असतो, एवढं करूनही गाणे ऐकायला वेळ कधी असतो? ग्रामोफोन कधी तुम्ही लावता?
0: रविवारी मी कंपल्सरी घरी असतो. महाराष्ट्रात कुठे जरी गेलो तरी शनिवारी रात्री मी परत येतो आणि रविवारी सकाळी मी 2-3 फक्त माझ्याकरता असतो आणि कुणी आलं तर त्यांना ऐकवणं, एक 5-6 ध्वनिमुद्रिका ऐकणे.
1: त्यांच्या आवडीच्या कुठल्या ध्वनी?
0: मला सगळ्यात जास्त आवडती सगळ्यात जास्त की आधी बीजेकले, कारण आयुष्यात मी प्रथम ते ऐकली होती. त्या आधी बीजेकले मनसुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, विष्णुपंत पागणीसांनी गायलेलं ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, जे लता दिदींनी नंतर गायलं, आणि जी एन जोशींनी डोळे हे जुलमी गडे रोखून माझं पाहू नका, हे 5-6 ध्वनिमुद्रिका मला फार आवडतात.
1: आणखीन कुठल्या कुठल्या दुर्मिळ आहेत तुमच्याकडे?
0: प्रचंड प्रमाणावर दुर्मिळ आहे. त्यावेळेस पद जाऊ कुणाला शरण, पांडू नृपती जनक जया, त्यानंतर बडे गुला मालिका साहेबांची का करू सजनी आयन बालम, ही पारंपरिक ठुमरी आहे. ही नंतर मग ते स्वामी चित्रपटामध्ये येशुदास यांनी गायली होती, पण ती मूळची ठुमरी आहे. चित्रपटातले अनेक गाणी जी आहेत या ध्वनिमुद्रिकेवरून प्रेरणा घेऊन तयार झालेल्या आहेत. अशा अनेक ध्वनिमुद्रिका आपल्याकडे आहेत त्या प्रकारच्या. आपण ते रुंबा सुंबा मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये बरंच काहीतरी एक प्रस्त तयार झालं होतं, तर रुंबा सुंबा हे आफ्रिकन देशांमधलं एक लोकसंगीताचा प्रकार आहे, तर त्याच्या ध्वनिमुद्रिका आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे त्याचं मला असं वाटतं, म्हणजे मी त्यातला फार मोठा तज्ज्ञ नाहीये, विकृतीकरण झालं आपल्याकडे, ते फार मूळ ध्वनिमुद्रिका ऐकण्यासारख्या आहेत, खूप चांगल्या आहेत त्या.
1: तुम्ही रेकॉर्ड गोळा करता करता या सगळ्या संग्रहामध्ये तुमच्याकडे पुस्तकांचा संग्रह खूप मोठ्या प्रमाणात झाला. मला वाटतं की वर्तमानपत्रांचा देखील जुन्या कात्रणांचा संग्रह तुमच्याकडे आहे, हे कसं तुम्ही गोळा केलं आणि काय काय त्यामध्ये आता आहे?
0: आता लहानपणी मी गावाकडे होतो, त्यावेळी संगीताची जशी आवड लागली तशी वाचनाची पण आवड लागली. अगदी असं भस्म्यारोग लागल्यासारखे पुस्तकं वाचून काढायचो. आणि त्यावेळेस म्हणजे 4th, 5th, 6th असताना माझी मित्रमंडळी होती, त्यांच्याबरोबर ती डिस्कस करायचो मी, आमच्या चर्चा व्हायच्या. सुदैवाने मला मित्र पण खूप चांगले लाभले, त्यांनी मला ज्ञान पण खूप दिलं, आणि चर्चेमधून हे जे वाढायला लागलं की बा हे पुस्तक जुने लेखक त्या काळातले कविता वगैरे हे ते, आणि मग हे आपल्याकडे असलं पाहिजे म्हणून मग जुने पुस्तक जमा करणं सुरुवात केलं. माझ्याच घरामध्ये, माझ्या त्या जुन्या घरामध्ये जे जुने पुस्तकं जुन्या पोथ्या होत्या त्या सगळे मी अजूनही जपून ठेवल्यात. जुने काही मासिक
1: कुठली कुठली आहेत त्यामध्ये? कारण जुनी आता तर मासिकांचा तर जमाना संपल्यातच
0: संपला.
1: एकीकडे सत्यकथा, ललित, दर्जेदार मासिक मराठीमध्ये निघत,
0: त्याच्या आधी त्यावेळेस अनेक जे पुस्तकं निघाले होते. आता काही आता पुस्तकांच्या नावं आता इन्स्टंट आठवत नाही, कारण 4,500 पुस्तकं आहेत माझ्याकडे. तर ते जुन्या कथा असणाऱ्या काही कथा कादंबऱ्या आहेत, काही प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या आत्मचरित्रात्मक किंवा मग चरित्रात्मक असे काही ग्रंथ आहेत, जुन्या पोथ्या आहेत की ज्या शिळा प्रेसवर छापले.
1: आणि बरंच हस्तलिखित पण पोथ्या आपल्या घरी असायच्या.
0: हस्तलिखित
1: तेव्हा ती पद्धत होती की?
0: हो, एक हस्तलिखित पोथी आहे माझ्याकडे, बाकी शिळा प्रेसवर छापलेल्या आहेत.
1: शिळा म्हणजे दगडावर मेणाचा थर देऊन त्याच्यावर मग त्या अणकुशीदार शस्त्राने ते कोरावं लागायचं.
0: हा, आणि त्याचं
1: मग त्याच्यावर ठसा घ्यायचा,
0: त्याचं मुद्रण कागदावर काढायचं.
1: संग्रहालयामध्ये असे शिळा प्रेस आहेत.
0: ते आपल्याकडे जे आहे ते न्याय सिंधू वर्तमानपत्राचं आहे, आणि विशेष म्हणजे त्या न्याय सिंधूचा 1897 सालचा अंक आपल्याकडे आहे. नगरचा एक वर्तमानपत्र त्यावेळेस असायचं, ते वर्तमानपत्र आपल्याकडे आहे. त्यानंतर म्हणजे 1897, 1905, 1910, 1915, त्यानंतर 1932, 1935, 1950 अशा अनेक वृत्तपत्र आपल्याकडे आहेत. आता या वृत्तपत्रांचा फायदा म्हणजे बाजारभाव कसे बदलत गेले एक ते कळतं. दुसरी गोष्ट अशी,
1: सोन्याचा तर लगेच लक्षात येत असेल ना,
0: ताबडतोब
1: सोना 60,000 पुढे गेलेला
0: आहे. आता 70 पर्यंत टच केला असं, पण त्यावेळेस 2-3 रुपयाचे काहीतरी असे भाव होते, आणि धान्याचे भाव, आणि विशेष म्हणजे अग्रलेखाची भाषा कशी बदलत गेली, हे अग्रलेख आणि बातम्या कशा बदलत गेल्या, बातम्यांची भाषा.
1: बहुतेक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जाहिराती असायच्या, पूर्ण पान जाहिरात, छोट्या छोट्या जाहिरातीने
0: जाहिरात. आता ही जी परत ती पद्धत आलेली आहे की आता हे जाहिरात पत्रे किंवा वर्तमानपत्रे कळत नाही, पण ती पद्धत त्यावेळेस होती.
1: हिस्ट्री रिपीट म्हणतो आपण.
0: हो हो, आता हे अग्रलेख अत्यंत वाचण्यासारखे, आणि बातम्यांमध्ये जुन्या प्रकारची जी भाषा आहे, बघा भाषा सुद्धा आपण म्हणतो की काय 7 मैलावर भाषा बदलती वगैरे, पण काही वर्षांनी एकंदरीत भाषेचा बास सुद्धा बदलतो. त्यावेळेस वर्णन करताना, पुण्यातलं वर्णन करताना असं आहे, मला वाटतं गोपाळकृष्ण गोखलेंनी काहीतरी एक लेख लिहिला होता, बंडावर आम्ही फिरायला जायचो. बंडावर फिरायला जायचो म्हणजे बंड गार्डनला फिरायला जायचो, आणि मग तिथून मग त्या स्वाराच्या गेटाकडे गेलो म्हणजे स्वारगेटकडे गेलो. स्थळांची नावं कशी पूर्वी जुनी असायची आणि आता कशी नावं बदलली, आणि ती का नावं त्यावेळेस पडली त्याचे इतिहास पण बऱ्याच ठिकाणी आहे. ते आणि एक गोष्ट, एक मला वर्तमानपत्र मिळालं विविध वृत्त म्हणून मुंबईचं, तर ते मराठीमध्ये आहे, गुजरातीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये पण, एकच वृत्तपत्र. हो, त्याचे मोठे 6 पान आहेत, सावितुने 12 पाने एकूण.
1: आपल्याकडे ज्ञानोदय दोन भाषांमध्ये निघायचं.
0: ज्ञानोदय निघायचं.
1: दर्पण पण दोन भाषांमध्ये.
0: हो हो.
1: तुमच्याकडे नगरची पण काही पुस्तकं आहेत जुनी दुर्बिणी झाली.
0: नगरच्या संदर्भातली खूप मोठा इतिहास आपल्याकडे आहे. मासिका आहेत, पुस्तकं आहेत.
1: संवत्सरिक जे आपले नगरपालिकेचे ग्रंथ.
0: हो, नगरच्या नगरपालिकेला 100 वर्ष पूर्ण झाले तर त्यावेळेस जो शतसंवत्सरी ग्रंथ छापला होता तो मूळ ग्रंथ आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये खूप जुने दुर्मिळी फोटो आहेत आणि माहिती आहे. त्याच्यामध्ये दासगणू महाराजांनी लिहिलेला नगरचा पोवड आहे. नगरचं वर्णन, नगरचं सगळं जुना इतिहास वर्णन आहे त्याच्यामध्ये. एक पुस्तक मला जुन्या बाजारात मिळालं होतं, त्याच्यात चांदबिबीचा पोवड आहे. आता पोवडा त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे पॅराग्राफ असायचे. त्याला चौक पहिला, चौक दुसरा, चौक तिसरा असे म्हणायचे. असा चांदबिबीचा भला मोठा पोवडा आहे आणि नगरच्या स्त्रिया जात्यावर दळताना हा पोवडा म्हणतात असं त्याचं वर्णन आहे.
1: आणि चांदबिबी घराघरात तेव्हा गेली,
0: घराघरामध्ये गेली.
1: आज लोकांना फारसं माहिती नाही.
0: माहिती नाही. आणि नगरला मेळे व्हायचे, स्थानिक मुलं मुली त्या मेळ्यांमध्ये भाग घ्यायचे. एका भगिनींचा फोटो माझ्याकडे आहे. त्या दोन भगिनी आहेत, अत्यंत सुस्थितीत आहे आणि त्या कोणकोणत्या गाणी गायच्या ते गाणे पण त्या मेळाचं वर्णन म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे तो एकदा पुस्तक मी एका गृहस्थांना दाखवत होतो तर ते गृहस्थ म्हणले की ह्या ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत ना त्या माझ्या पणजी आहेत म्हणे. जे जपून ठेवलंय त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की माझ्याकडे एवढ्या ध्वनिमुद्रिका आहेत. तर डॉक्टर अरुण मांडेंचे जे मित्र आहेत लक्ष्मण लोंढे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विज्ञान कथा लेखक, तर ते नगरला आले होते एकदा. तर डॉक्टरांमुळे माझी ओळख झाली. तर मला म्हणे की माझे आजोबा जे होते ते बालगंधर्वांच्या काळामध्ये गायक नट होते. मी त्यांना पाहिलं नाही आणि त्यांचा आवाज पण ऐकला नाही. तर मला त्यांचा आवाज ऐकण्याची इच्छा आहे. तर त्यांच्या ध्वनिमुद्रिका तुमच्याकडे आहे का? तर गजाननराव लोंढे, जी एन लोंढे म्हणून त्यांचं नाव. म्हणलं आपल्याकडे तर 6 ध्वनिमुद्रिका आहेत. मग ते माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आले. मी त्यांना त्यांच्या आजोबांचा आवाज ऐकवला. मग रात्री 12 वाजता परत ग्रामोफोन लावून तो कॅसेटवर ध्वनिमुद्रित केला आणि मग ती कॅसेट त्यांना नेऊन दिली.
1: त्यांच्यासाठी कायमची
0: त्यांचे. नंतर मला खूप वेळा फोन यायचे की देशपांडे तुमच्यामुळे मला आजोबांचा आवाज ऐकायला मिळाला. सगळ्यात जुनं पुस्तक जे आहे ते 1863 सालचं एन्शंट लॉ म्हणून लंडनमध्ये छापलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर शिळा प्रेसवर छापलेली तुकाराम बाबाची गाथा 1872 साली, तर ते एक आहे. त्यावेळेस पुण्यामध्ये इंग्रजांनी दक्षिणा प्राईस कमिटी म्हणून एक कमिटी स्थापन केली होती की ब्रह्मवृंदांना जे दक्षिणा द्यायची ती पद्धत त्यांनी बंद केली होती पेशव्यांची. आणि मग त्याऐवजी धार्मिक साहित्य जे आहे ते त्यांनी छापायला सुरुवात केली. तर त्या धार्मिक साहित्यांच्या शृंखलेमध्ये तुकाराम बाबाची गाथा म्हणून त्यांनी शिळा प्रेसवर जे छापलं ती पहिली आहे. 1910 सालची दुसरी गाथा आहे. 1950 सालची महाराष्ट्र शासनाची तिसरी गाथा आहे. अशा गाथेचे 3 प्रकार आहेत. अनेक प्रकारच्या दुर्मिळ पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये अजिंठ्याची चित्रकला म्हणून एक पुस्तक आहे. 1932 साली हैदराबादच्या निजामाच्या अंडर अजिंठा औरंगाबाद भाग यायचा. तर निजामानी ब्रिटिश काही छायाचित्रकार बोलवून अजिंठ्याच्या तिथलच्या लेण्यांमधले जे भित्तीचित्र आहेत त्यांचे फोटो काढले. ते त्यांनी लंडनला नेऊन त्याच्या पॉझिटिव्ह तयार केल्या म्हणजे रंगीत. त्या तिथे छापून त्या भारतात आणल्या. आणि निजामाच्या इतिहास विभागाचा यजदानी म्हणून एक प्रमुख होता. त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलंय. त्या प्रत्येक चित्राला त्याचं वर्णन दिलेलं आहे आणि प्रत्येक चित्राला राईस पेपर आहे. असं 1932 साली 2 रुपयाला प्रसिद्ध झालेलं पुस्तक मी काहीतरी 1994-95 मध्ये मला 2 रुपयालाच मिळालं ते जुन्या बाजारात.
1: आज त्याची किंमत हजारात होऊ शकेल.
0: तशा प्रकारचं एकच पुस्तक आहे. आणि आपले विलासजी गीते सर आहेत, प्रोफेसर विलास बंगालीच्या अभ्यासक, त्यांनी मला सांगितलं की देशपांडे या पुस्तकांवर बंगाल युनिव्हर्सिटीनी एक मोठं पुस्तक लिहिले ह्या पुस्तकाचा आधार घेऊन. तिथे बंगालमध्ये कलेला खूप चांगल्या प्रकारचे दिवस आहेत होते. तर ह्याच्यावर एक खूप जाड पुस्तक आहे. त्याचं मूळ आधार हेच पुस्तक आहे. तुम्हाला
1: नगरमध्ये पण 20-25 वर्षापूर्वी खूप जुन्या मंडळीची गाडी व्हायची. आपल्या बिरेकरांचा हॉल असेल किंवा नगरपालिकेचं जुनं काउन्सिल हॉल असेल. कुठल्या कुठल्या कार्यक्रमांची आठवण अजून तुम्ही जपून ठेवली?
0: प्रचंड प्रमाणावर मी गाणी ऐकली. मला वसंतराव देशपांडेंचं गाणं आठवतंय. सुदीप बाबूजींनी गायलेलं ते गाणं मी ऐकलेलं आहे. पंडित भीमसेन जोशींनी शास्त्रीय संगीताची मैफिल मी तिथं उपस्थित म्हणजे होत होती तिथे. त्यानंतर आत्ता पण आपले जे डागर बंधू आहेत त्यांचे त्या 3 बंधू आले होते ते 3 मैफिल मी उपस्थित होतो. त्यानंतर आता कौशिकी चक्रवर्तींची एक खूप छान मैफिल झाली 3-4 वर्षापूर्वी. अशा अनेक कार्यक्रम नगरमध्ये
1: आता असे कार्यक्रम थोडेसे कमी झाल्यासारखं वाटतं मला वाटतं. पूर्वी जे व्हायचं, पूर्वी सोसायटी हायस्कूल मधलं रावसाहेब,
0: एक गोष्ट तुम्हाला सांगू का, 1880-90-1900 साली नगर कलाक्षेत्रामध्ये संगीताच्या ह्याच्यामध्ये चांगल्यापैकी नाव होतं. याचं कारण असं की त्यावेळेस जे एल रानडे जे गायक होते ते आणि त्यांचे बंधू हे नगरला होते. जे एल रानडे कोर्टामध्ये क्लार्क होते, ते शास्त्रीय संगीताचे क्लासेस घ्यायचे. तर ते त्यांचे क्लासेस बऱ्याच दिवस सांगळे गल्लीमध्ये आणि त्यानंतर सातबाई गल्लीमध्ये होते. तर त्यावेळेस बऱ्यापैकी कार्यक्रम व्हायचे. बालगंधर्व यायचे त्यावेळेस खासगी मैफिली तर 100% असायच्या. बालगंधर्वांची गाण्याची संगीत नाटक हो हो, त्यांच्या खासगी ज्या बैठकी आहेत, तर आपल्याकडचे प्रसिद्ध चित्रकार जे आहेत वसंतराव विटणकर सर, त्यांनी बालगंधर्वांच्या समोर बसून त्यांची मैफिल ऐकलेली. समोर बसून चित्र काढले आणि त्याच्यावर बालगंधर्वांनी स्वाक्षरी पण दिलेली.
1: सर्जेपुरातला रंगभवन एक महत्वाचं, तेव्हा
0: रंगभवन मध्ये खूप कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस. त्यावेळेस नंतर मोने कला सुरू झाले ना, सहकार सभागृह तर नव्हतंच त्यावेळेस. रंगभवन हा एक प्रमुख स्रोत होता.
1: तर मैफिली पहाटेपर्यंत रंगायच्या, म्हणजे
0: पहाटेपर्यंत. त्यावेळेस म्हणजे ते आहे की 10-10:30 वाजता जे सुरू व्हायचे कार्यक्रम, ते पहाटेपर्यंत चालायचे, इतके रंगायचे ते कार्यक्रम. त्यानंतर मग शास्त्रीय संगीत म्हणजे निर्मलाताई भांबूरकरांनी क्लासेस सुरू केले नगरमध्ये, मग बोपर्डीकर सर, मग असे त्यानंतर मग शास्त्रीय संगीताची परंपरा आता तर खूप छान प्रकारे, करवंडीकर सर, पवन नाईक सर, अनेक गायक आणि गायक आणि त्यापेक्षा श्रोते पण निर्माण होत आहेत आणि वादक पण खूप चांगल्या प्रकारे आहेत. ही मला खूप आनंद वाटतो की शास्त्रीय संगीताचा हा जपलेला जो ठेवा आहे हा तिथपासून सुरू झाला आणि आज हे मोठा एक नदीचं स्वरूप त्याला छान पैकी आलेलं आहे.
1: सर, या संग्रहासाठी तुम्ही खूप खरं म्हणजे मोठी इन्व्हेस्टमेंट केली असेल वेळोवेळी या सगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी, तर पैसे तर लागले असतील. हे सगळं जपून तुम्ही ठेवलेलं आहे, या सगळ्याला तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे, काय तुमच्या जीवनाला त्याने अर्थ प्राप्त करू?
0: आता एक 10-12 वर्षांपूर्वी पुण्याची काही मंडळी आली होती माझ्याकडे, तर हे सगळं दाखवत होतो वगैरे. तर ते म्हणे की हा जो ग्रामोफोन आहे तो विकणार का? त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी म्हटलं हे अरे माझं मुलासारखं मी मानतो आणि एवढ्या कष्टाने जमा केलेला आहे, तर हे विकण्याची भाषा म्हणजे मी माझ्या मुलाला विकेल का, मी माझ्या आईला विकेल का? तर एवढंच याचं स्थान माझ्या आयुष्यामध्ये आहे.
1: मर्मबंधातली ठेव आहे,
0: मर्मबंधामधली ही अगदी घट्ट झालेली वीण आहे. याच्या पाठीमाग माझ्या आईचे आशीर्वाद आहेत. त्यानंतर त्या जुने कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, मला शास्त्रीय संगीताची आवड लावणाऱ्या उज्ज्वलाताई रत्नाकर, त्यांचे आशीर्वाद आहेत. याशिवाय आयुष्यात सर्वप्रथम लोकसत्तामध्ये मुलाखत करणारे राजू इनामदार, त्यानंतर ETV आहे, G24 पराग चौकरीत पासून अशा सर्व माध्यमातून हा जो खजिना आहे हा लोकांच्या समोर येतोय आणि हा प्रवास विद्यार्थ्यांना समजला पाहिजे
1: पुढच्या पिढीपर्यंत.
0: हा ग्रामोफोन, ग्रामोफोनच्या नंतर रेडिओ आले, त्यानंतर मग इलेक्ट्रिकचा शोध लागल्यानंतर रेकॉर्ड प्लेयर आले, मग रेकॉर्ड प्लेयरचे वेगवेगळे प्रकार, स्पूलचा टेप रेकॉर्डर, त्याच्यानंतर मग कॅसेट प्लेयर आले, कॅसेट प्लेयर नंतर मग CD प्लेयर आले, त्यानंतर आयपॉड, आणि आता आपल्या खिशात जो मोबाईल असतो त्याच्यामध्ये 2-3 हजार गाणी मावतात, व्हिडिओ मावतात. आता एका गाण्याकरता एक मोठी तबकडी, म्हणजे माझ्याकडे एक जे साधारणतः 5 फुटाचं कपाट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 150-200 गाणे असतील फक्त, आणि आता खिशामध्ये 2000 गाणे मावतात. नुसतंच म्हणजे एकच यंत्र नाहीये खिशात, तर हे बोलणे, ऐकणे, ऐकवणे, ध्वनीचित्र मुद्रण करणे, सगळ्या प्रकारच्या सोयी, म्हणजे प्रगती कशी झाली बघा.
1: तरी पण जुनं ते सोनं आहेच,
0: जुनं ते सोनं आहेच. रेडिओचे एक महाप्रचंड सेट माझ्याकडे 4-5 प्रकारचे आहेत, तर मध्ये मी माझ्या हॉलमध्ये रेडिओ ठेवायचो आणि मग ते सकाळी पुराणी फिल्म के गीत ऐकायचो. एकदा विद्यार्थी आले, ते म्हणे हे काय? मी म्हटलं रेडिओ आहे. रेडिओ? आणि एवढा मोठा? एवढे मागासलेले लोक होते का? आता खिशामध्ये रेडिओ आहे प्रत्येकाचे. तेव्हा मला जाणवलं की एक तर हा इतिहास सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे आणि नवीन पिढीला समजलं पाहिजे की आवाजाचं हे साठवण्याचे आणि ऐकवण्याचे बदल कसे कसे होत गेले, म्हणून या संग्रहाला एक महत्व आहे.
1: आणि नगरकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्या रूपानं हे सगळं नगरमध्ये जतन झालेलं आहे आणि उद्या नगरचा इतिहास लिहिला जाईल सांस्कृतिक क्षेत्राचा विशेषतः, तेव्हा त्यात तुमचं नाव हे अतिशय सुवर्णाक्षरात त्याची नोंद होईल याची मला खात्री आहे. सर, खरं म्हणजे तुमच्याकडे खजिनाच आहे, म्हणजे नुसत्या ग्रामोफोन, त्याच्या तबकड्या किंवा पुस्तक आणि वर्तमानपत्र यापेक्षाही अनेक गोष्टी आहेत की ज्या इतिहासाच्या अनेक गोष्टींचा दाखला देता, कुठल्या कुठल्या वस्तू तुम्ही जमा केलेल्या?
0: आता हे जुन्या काळातलं जपून ठेवण्यासारखं जे जे आहे आणि जे पुढच्या पिढीला हे कळालं पाहिजे असे बहुतेक सगळ्या वस्तू मी जमा केल्यात. त्याच्यामध्ये जुनी घड्याळं आहेत, तर एक साधारणतः 3-3.5 फूट उंचीचं सागवानी लाकडातलं एक घड्याळ आहे, त्याला वरती गोल डायल आहे, तिथे तास काटा आहे, मिनिट काटा आहे आणि तारखेचा पण काटा आहे, 24 तासानंतर तारीख पण बदलते.
1: लंबक असलेलं घड्याळ,
0: खाली लंबक आहे, खाली जो लोलक फिरतो तर तो अर्ध्या तासाने एक ठोका वाजतो आणि एक तास पूर्ण झाल्यावर जितके वाजले तेवढे ठोके वाजतात आणि त्याला फक्त आठवड्यातून एकदा चावी द्यायची. रविवारी सकाळी चावी देण्याची ती वेळ आहे, रविवारी सकाळी चावी दिली की एक आठवडाभर ते घड्याळ चालतं. त्याच प्रकारचं छोटं एक घड्याळ आहे. त्यानंतर मग टाईम पीस, आपण जे टेबलावर ठेवायचे जुने घड्याळ गजराचे, तसे काही घड्याळं आहेत. मग घड्याळांच्या शिवाय जुने पोस्टाचे स्टॅम्प्स आहेत, मग त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या काळातल्या प्रॉमिसरी नोट्स जे आहेत, त्यावेळेस आता 500, 1000, 5000 स्टॅम्प असतात, त्याच्यावर आपण दस्तऐवज ह्याचं करतो, तर त्या काळामध्ये 1/2 आणा, 1 आणा वगैरे बॉन्ड पेपर, 4 आणे असे बॉन्ड पेपर काही लिहिलेले आहेत आणि काही कोरे पण आहेत. तर लिहिलेले फार ती भाषा पण अगदी त्यावेळेसची कोर्टाची भाषा जी आहे, जागा भाड्याने देणे किंवा मग शेतीची विक्री आहे, घराची विक्री आहे, सायकल विकली विकत घेतली वगैरे हे आहे, हे सगळी ती कोर्टाची भाषा.
1: खूप महत्व जातात. एक पुन्हा विनंती अशी की गजाननराव वाटवेंचं ते आपण गाणं ऐकूयात आणि या गप्पांचा समारोप करू.

आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुम.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत। रेडिओ नगरच्या घड्याळात अनु आहे तुमच्या सोबत। गुड इव्हनिंग। आणि अर्थात वीकेंडला सुरुवात झाली आहे, जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे। जुलै महिन्यामधला पहिला वीकेंड आणि 4 जुलै 2024 आजची तारीख। सो आज सॅटर्डे इव्हिनिंग तुम्ही मला ऐकणार आहात अनुला, आणि त्याचबरोबर आज सकाळपासून आपल्या नगर शहरामध्ये सूर्यदर्शन काही झालेलं नाही आहे। सकाळपासून रिमझिम रिमझिम बरसात करत पावसाचं आगमन आज तरी झालं आहे। या आठवड्यामध्ये नाम महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये चांगलाच मुसळधार पाऊस झाला आहे। काही ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे। तर आपल्या नगरसाठी सुद्धा आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता, आणि आज सकाळपासून पावसाची चांगली बॅटिंग सुरू आहे, बरसात सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि खूप मस्त माहोल झाला आहे, छान गारवा हवेमध्ये आहे। आणि त्याचबरोबर सकाळपासून हा जो पाऊस पडतो आहे, दुपारी जो पाऊस झालेला आहे, तर या पावसानं ना संपूर्ण शहरामधले रस्ते अगदी ओले चिंब झाले आहेत, नाही का? आणि यस, चारची वेळ आणि त्याचबरोबर चहाची वेळ, हे समीकरण कधीच चुकलं नाही पाहिजे। आणि त्याचबरोबर या आल्हाददायक वातावरणामध्ये कॉफी नाही पण चहा नक्कीच घेतला पाहिजे। सो मी एक कप चहा घेऊन येतेच आहे, आणि त्याचबरोबर मस्त गाणी सुद्धा आपण आज एन्जॉय करणार आहोत। अरु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग।
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया।
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ रंग 90.4 FM आवाज तुमचा. गुड इव्हनिंग अर्थात सांजरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळत आहोत. आणि पावसाबद्दल आपण बोलायला सुरुवात केली होती. मुसळधार आणि तुफान पाऊस मुंबईमध्ये सुद्धा होतोय. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये काही तासांपासून अति मुसळधार पाऊस सुरू आहे. अगदी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये पाणी साचलंय. मुंबईमधला पाऊस म्हटल्यानंतर असाच आहे की एकदाच येतो पण तुफान येतो आणि अख्खी मुंबई, अर्धी मुंबई पाण्यामध्ये सगळी जाते. आणि कांदरपाडा ते आनंदनगर स्टेशन दरम्यान सुद्धा ओव्हरहेड केबल तुटल्यानं इथली जी येलो लाईनची मेट्रो सेवा आहे ना, ती आज पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही तांत्रिक कारणामुळे आणि पावसाच्या कारणामुळे सुद्धा मेट्रो मार्ग दहिसर पूर्व ते कांदरपाडा दरम्यान वाहतुकीमध्ये काही तात्पुरते बदल केले आहेत. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. सेवा अखंडित ठेवण्यासाठी मेट्रो वाहतुकीमध्ये काही तात्पुरते बदल सुद्धा करण्यात आले. मुंबईमध्ये तुफान पाऊस आहे. पुढचे काही तास मुंबईकरांसाठी महत्वाचे आहेत. रेड अलर्ट पावसाचा जारी केलाय. त्याचबरोबर ज्या शाळा सकाळच्या 17 आहेत त्या शाळांच्या दुपारच्या 17 सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेने केल्यात. आज सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. वसई विरारमध्ये तर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, जळगावमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. उशिरा का होईना, आपण मान्सूनला सुरुवात झाली. गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबई शहर उपनगर परिसरामध्ये चांगलाच मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि मुंबई पुणे मिसिंग लिंक जी सुरू झाली केबल स्टेट ब्रिज जवळ, इथे एका रस्त्यावर मोठा खड्डा या पहिल्याच पावसामध्ये पडल्याचं समोर आलंय आणि सोशल मीडियावर सध्या याची चर्चा सुरू आहे. म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंक जो आत्ताच काही दिवसांपूर्वी सुरुवात झाला, पहिल्याच पावसामध्ये जर या रोडमधल्या ब्रिज जवळच्या रस्त्यावर जर मोठा खड्डा पडला आहे तर अजून काही वर्षांनी या रस्त्याचं काय होईल. इतक्या लवकर खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी सुद्धा कामाच्या गुणवत्तेवर बोट ठेवलं आहे. हा एक खूप महत्वाचा आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आणि या खड्ड्याचा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ होतोय. सो हा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे जो काही महत्वाकांक्षी प्रकल्प होता मुंबई पुणे मिसिंग लिंक रोड, तर तिथला टिकाऊपणा आणि दर्जाबाबत आता अनेक लोकशंका घेत आहेत. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC या घटनेची सुद्धा पुष्टी केली. MSRDC अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे एका मार्गावर 2 खड्डे पडले आहेत, तर हे खड्डे केबल स्टेड पुलावर एक्सपान्शन जॉईंट जवळ तयार झालेत. आणि ही बाब लक्षात आल्यानंतर MSRDC अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी तातडीनं दुरुस्तीचं हाती काम घेण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहे. दुरुस्तीचं काम होईलच, पण हा जो 13 किलोमीटरचा लांबीचा मिसिंग रोड आहे आणि इथली वाहतूक टाळण्यासाठी जर हा उभारण्यात आला तर नक्कीच इथल्या रस्त्यांची गुणवत्ता सुद्धा तशीच असायला हवी, नाही का? ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90110005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अरू आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग. आणि फायनली पाऊस महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कोसळताना दिसतो आहे. आणि भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अलर्टनुसार पाऊस जो आहे ना तो चांगलाच कोसळतो आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह कोकण किनारपट्टीवर पुढच्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवला आहे. आज आणि उद्या पालघर, रायगड जिल्ह्यातील रेड अलर्ट जारी केलेला आहे. तर इथे अत्यंत मुसळधार आणि अतिवृष्टीचा पाऊस होऊ शकतो. सो रायगडकर जे आहेत, पालघरकर जे आहेत, त्यांनी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर यंदा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गमधल्या काही जिल्ह्यातील गावांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. तर 7 जुलैपर्यंत कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहील. आपत्कालीन स्थितीमध्ये हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. जो क्रमांक आहे 1077, जो आपत्ती व्यवस्थापन विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे, सो तुम्ही नक्कीच डायल करू शकता. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग.

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगी या कार्यक्रमामध्ये. पावसाचं वातावरण म्हटल्यानंतर या आल्हाददायक वातावरणामध्ये ना आपला मूड सुद्धा वेगळाच होतो, नाही का? आणि त्यामध्ये आहे वीकेंड. वीकेंडला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो चांगला होणार आहे, अतिवृष्टीचा इशारा आहे असं अनेक जिल्ह्यांसाठी सांगितलं आहे. 7 जुलैपर्यंत कोकण आणि घाटमाथ्यावर चांगला पाऊस आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये जर बघायला गेलं तर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यानं हा अचानक पाऊस वाढलाय किंवा हा बदल झालाय. चिपळूणमध्ये तर सखल भागामध्ये पाणी साचलंय. खेडमध्ये जगबुडी नदीनं इशारा पातळी सुद्धा ओलांडली आहे. तर नाशिकमध्ये सुद्धा चांगला दमदार पाऊस झालाय. शेतकऱ्यांनी पेरणीच्या खरीप पेरण्यांना चांगलाच वेग दिलाय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांज रंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय शाळेच्या जवळपासच्या 500 मीटर परिसरासाठी नोंदवलाय. महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत त्यांच्या 500 मीटर अंतरावर किंवा परिसरामध्ये स्टिंग एनर्जी ड्रिंक आणि अंमली पदार्थाच्या विक्रीवर बंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि आमदार विक्रम पाचपुते आणि राहुल कुल यांनी या पेयाच्या घातक दुष्परिणामांबाबतचे काही प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी शाळा परिसरामध्ये या ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुम्ही.

0: श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. भाजी बाजारभावाकडे वळूयात. पावसाचा परिणाम, त्याचबरोबर आयात निर्यात या गोष्टींचा परिणाम आणि बाजारपेठेमधले दर यानुसार आता टोमॅटो लवकरच महागणार आहे. म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा टोमॅटोचे भाव चांगले चढले होते आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या किमतीकडे बघितलं तर आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये 24% वाढ झाली आहे. उष्णतेची लाट आली होती, मान्सूनही उशिरा आला आहे आणि प्रमुख उत्पादन राज्यामध्ये पिकांचं झालेलं नुकसान, यामुळे टोमॅटो आता महाग होण्याची शक्यता आहे. टोमॅटोची दर वाढ जी आहे ते ऑगस्ट महिन्यापर्यंत कायम राहू शकते आणि त्यानंतर हे भाव कमी होऊ शकतात असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
2: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नमस्कार नगरकर, आपण ऐकता स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 104 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून नमस्कार. आणि महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. जागतिक अपडेट्सकडे वळूयात. व्हेनेझुएलामध्ये जो भूकंप झाला आहे, त्या भूकंपानंतर 8 दिवसांनी 9 मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक व्यक्ती जिवंत सापडलाय. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंप झाले. या भूकंपानंतर 8 दिवसानंतर ढिगाऱ्याखाली जिवंत बाहेर एका व्यक्तीला काढण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार हा जो काही इमारत कोसळल्यामुळे 140 टन ढिगारा होता, त्याखालील 29 फूट खोलीवर अडकलेला हर्नान गिल हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी 100 तासांहून अधिक वेळ लागलाय. ही खूप महत्त्वाची अपडेट होती व्हेनेझुएलामधली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 या वर्षातली ही एक महत्त्वाची महत्त्वाकांक्षी योजना सरकारची आहे. राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत या योजनेसाठी त्यांना 2 लाखांपर्यंतचा पीक कर्ज कर्जमुक्ती यातून मिळणार आहे. या पात्रतेनुसार एक वेळ समझोता आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. या लाभासाठी शेतकऱ्यांना आधार क्रमांक, जमिनीची माहिती, मोबाईल क्रमांक आणि आधार आणि मोबाईल क्रमांक परस्पर लिंक असणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या बँक शाखेशी किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालय DDR कार्यालयाशी संपर्क साधू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, जुलै महिना सुरू झालाय, चांगला पाऊस सुद्धा पडायला सुरुवात झाली आणि जुलै महिन्यामध्ये आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी म्हटल्यानंतर आषाढी वारीचे संपूर्ण महाराष्ट्राला वेद लागतात. आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला संतांची, वेगवेगळ्या साधूंची परंपरा लागलेली आहे आणि त्यानुसार भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची हा एक उपक्रम जिल्हा शासनाच्या मदतीनं उपक्रमाअंतर्गत होतो आहे, ज्याला नाव चरण सेवा असं देण्यात आलं आहे. खरं तर आषाढी वारीमध्ये जे वारकरी सहभागी होतात, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्यांच्या अनेक पिढ्या वारी करतात आणि या वारी दरम्यान आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय यांच्या मदत कक्षाचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, चरणसेवा उपक्रम. आषाढी वारी या चरणसेवेच्या खरं तर उपक्रमाला प्रारंभ झाला आहे आणि यामध्ये मोफत आरोग्य तपासणी, चरणसेवा किंवा फिजिओथेरपी आपण ज्याला म्हणतो, प्राथमिक उपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका सेवा जी आहे ती दिली जाणार आहे. खरं तर अनेक अशा संस्था आहेत, अनेक असे नागरिक आहेत, अनेक असे समाजातील घटक आहेत की जे वारीला जाऊ शकत नाही, पण वारीतून प्रवास करणारे हे जे काही वारकरी आहेत त्यांच्या खरं तर सेवेतूनच ही वारी घडवतात आणि हा एक खूप चांगला चरण सेवा उपक्रम ज्याला सुरुवात झाली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत.

0: ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यामधला दरवर्षीचा रथ यामध्ये काही बदल करण्यात आलेत यंदा. रथाच्या वरच्या बाजूला फायबरचं स्ट्रक्चर आता असणार आहे. सिल्वर इलेक्ट्रोप्लेटिंग करून रथाला सुंदर अशी चकाकी यंदा आणली आहे. रथावर गरुड, हनुमान यांचं शिल्प साकारलंय. तर 8 असे खांब आहेत ज्या खांबावर स्थावर करून चांदीचं नक्षीकाम केलेलं आहे. रथावर 8ही ठिकाणी CCTV कॅमेरेज आहेत. रथाच्या अग्रभागी माऊलींच्या मूर्तीसह सूर्य, गरुड, हनुमान, जय विजय यांच्या प्रतिकृती सुद्धा असणार आहेत. हा नवा चांदीचा रथ तयार झालाय. याला 20 ते 25 लाख रुपये खर्च तयार करण्यात आलाय. DRDO मार्गदर्शनाखाली अष्टेकर ज्वेलर्सच्या सहकार्यानं या रथावर सिल्वर इलेक्ट्रोप्लेटिंगचं काम अंतिम टप्प्यामध्ये सध्या सुरू आहे. आळंदी जवळच्या चिंबळी या गावामध्ये हा तयार झालाय. आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा एक सुंदर असा देखणा रथ तयार झालाय. सुमारे 1.5 टन असलेला हा रथ वजनानं हलका आहे आणि लवकरच याची चाचणी सुद्धा घेण्यात आली होती आणि उंची सुद्धा याची घटवली गेली आहे. रथाची बॅटरी काढल्यानं बेअरिंग कपलिंगमध्ये रथाची चाल आता सुलभ होणार आहे आणि 8 जुलैच्या आधी प्रस्थान सोहळ्यापूर्वी हा रथ भाविकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. भाविक स्वतः किंवा बैल ट्रॅक्टरच्या सहाय्यानं हा रथ ओढू शकतात अशी सेवा यंदा यामध्ये बघायला मिळतीय. ऐकत रहा Radio Nagar 90.4 FM आवाज तुम्ही.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात Radio Nagar 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा Radio Nagar 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. राज्यातल्या, शहरातल्या आणि काही जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आता आपण वळूयात. फिफा वर्ल्ड कप स्पोर्ट्स अपडेटबद्दल आता आपण बोलणार आहोत. स्पोर्ट अपडेटमध्ये फिफा वर्ल्ड कप 2026 टॉप 32 संघामध्ये गेल्या वर्षी अर्जेंटिनाला सगळ्यात जास्त क्रमवारी मिळाली होती. 64व्या क्रमांकावर असलेल्या केप वर्डेकडून अपेक्षेपेक्षा अधिक कठीण आव्हानाचा सामना करावा लागला होता. पण आता 90 मिनिटांनंतर सामना 1-1 असा बरोबरीमध्ये सुटला आहे आणि या निर्णयासाठी अतिरिक्त वेळसुद्धा देण्यात आला होता. लिओनेल मेस्सीच्या संघानं, टीमनं 3-2 असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये 16व्या राऊंडमध्ये प्रवेश केला होता. आणि हा सामना अर्जेंटिनासाठी खरं तर एक विजयी सामनाच नाही आहे तर एक धडाडीसुद्धा तो ठरला होता. कारण मेस्सी सामन्यानंतर थोडासा नाराज झाला होता. सोशल मीडियावर याचे अनेक पिक्चर्स आपण बघतोय, त्यानं नाराजीसुद्धा व्यक्त करून दाखवली होती. हा सामना सोपा नसेल याचा अंदाज कदाचित मेस्सीनं आधीच लावला असावा. त्याचबरोबर पहिला गोल केल्यानंतर आम्हाला वाटलं की अर्जेंटिना आता त्यांच्या शैलीत खेळू शकेल, पण नेमकं उलटं घडलं आणि गोल केल्यानंतर अर्जेंटिनानं खरं तर बॉलवरचं नियंत्रण सोडलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। आजची मुलाखत नगरकर आपल्यासाठी खास आहे, कारण आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अहिल्यानगरचे सचिव श्री योगेश पैठणकर सर आहेत। आणि आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये सरांशी संवाद साधणार आहोत। सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद मॅडम, धन्यवाद आपण बोलवलं।

0: वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास केला असेल, कुठला प्रवास कसा सुरू झाला त्यानंतर नाशिक नंतर?
1: नाशिक नंतर पहिली पोस्टिंग त्यावेळेस औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर, नंतर गडचिरोली, आणि गडचिरोली जिल्ह्यातलं सुद्धा सिरोंचा की जे अगदी टोकाचं तालुका, सगळ्यात शेवटचा तालुका आपल्या महाराष्ट्रातला, तिथं नंतर चामोर्शी म्हणजे त्याच जिल्ह्यामध्ये चामोर्शी, असे 3 वर्ष तिथं होतो तो आदिवासी इलाका 3 वर्ष, त्यानंतर पुन्हा आदिवासी इलाका नंदुरबार जिल्हा 3 वर्ष, असे सलग 6 वर्ष मी त्या इलाक्यात काम केलं. तिकडची परिस्थिती, इकडची परिस्थिती भिन्न, जरी आदिवासी एरिया असला तरी सुद्धा. त्यानंतर पुण्याला, पुण्याला मागितलं, मला दिलं, परंतु प्रमोशन झालं लगेच 1 वर्षाच्या आत. मग सिल्वासा जे आहे, त्याला आपण दादरा नगर हवेली म्हणतो, त्यातलं सिल्वासा प्रमोशन निमित्त तिथे गेलो. मग तिथे मग मुख्य न्यायदंडाधिकारी होतो मी 4 वर्ष त्या ठिकाणी. नंतर मग अकोला जिल्हा विदर्भातला, पुन्हा विदर्भ, आणि मग तिथे 3 वर्ष मग ह्याच पोस्टला होतो मी, म्हणजे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण. आणि त्यानंतर मग आता जून 25 पासून आपल्या अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे.
0: नक्कीच, जसं आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये तुमचा हा प्रवास सुरू झाला, आणि त्यातल्या त्यात आदिवासी भागामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, नक्कीच तो अनुभव वेगळा असेल. तिथले आलेले अनुभव कसे होते सर?
1: खूपच वेगळा, म्हणजे ती लोक अगदी गडचिरोली असेल किंवा नंदुरबार असेल, ती लोक इनोसंट लोक, प्रेम करणारे लोक, जीव लावणारे लोक. आपण जे गडचिरोली ह्या विषयावर ऐकतो समजतो तसं नाही, ते एक विशिष्ट इलाका सोडला तर ती लोक खूपच चांगली, प्रेमळ लोक, अगदी सहकार्य करणार आणि सगळंच खूपच चांगले लोक. ते म्हणजे तो अनुभवच वेगळा. तिकडचे लोक मला, म्हणजे गडचिरोलीचे लोक मला ना थोडं जागृत वाटले त्यांच्या हक्काविषयी. आदिवासी लोक माहीत नाही कारण काय, तुलनेने नंदुरबार की जो नाशिकपासून सुद्धा जवळ आहे, ते लोक त्यांच्या हक्कापासून असे त्यांना असं जागृत असे वाटलेच नाही मला. ते लोक अजून सुद्धा, म्हणजे त्याला 10 वर्ष झाले त्या गोष्टीला, त्यावेळेस ते टॉवेलवर किंवा बनवण्यामध्ये कोर्टामध्ये यायचे त्यांच्या त्या हे, त्या तुलनेत ते लोक शिकलेले होते, थोडेसे जागृत होते हक्कांच्या बाबतीत, ते लढा पण द्यायचे गडचिरोलीतले लोक.
0: नक्कीच, या क्षेत्रामध्ये किंवा न्यायदानाच्या या खूप महत्वाच्या कामामध्ये यावं असं कधी वाटलं आणि हे काम कसं सुरू झालं?
1: माझं पासआउट आहे LLB 2001, त्यावेळेस मी कॉलेजमध्ये पहिला आलो होतो. तोपर्यंत विचाराने काही वकिली करायचा का न्यायाधीश व्हायचं हा विचारच नाही. परंतु ज्यावेळेस रिझल्ट आला, मी कॉलेजमध्ये पहिला आलो, विद्यापीठात सुद्धा माझं नाव आलं, मग म्हटलं आपल्याला आता वकिली करणंच. मग वकिली करता करता 2005 एक्झाम दिली आणि पास झालो. म्हटलं आता चला आता आपण आपला आपला मार्ग आपण सांभाळू आता.
0: नक्कीच नक्कीच, कायदेशीर मदत किंवा कायद्याचं ज्ञान तुम्हाला नक्कीच आहे आणि ते दानाचं काम तुम्ही खूप करता, त्याचबरोबर वेगवेगळ्या शहरांमधला हा प्रवास, आदिवासी भागांमधला हा प्रवास जो आहे तो तुम्ही करता 2025 म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही नगरमध्ये आला. सगळ्या इतर शहरांप्रमाणे हे शहर कसं वाटलं?
1: छानच आहे. म्हणजे ते जे मी शहरं फिरलो किंवा जिल्हे फिरलो, गावं फिरलो, हे तसंच एक महाराष्ट्रातलं आपलं, फक्त मला नाशिकपेक्षा जवळचं आणि नातेवाईक राहतात, थोडंसं अटॅचमेंट असते. समजा मी अकोल्याला होतो, गडचिरोली होतो, जाणं येणं कमी असायचं आणि इकडे बरेच ओळखीचे लोक आधीपासूनच, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर ह्याच्या पट्ट्यात बरेच नातेवाईक असतात, ओळखीचे पूर्वीपासूनचे आमचे कॉलेजचे मित्र असतात, त्यामुळे हे आपलं गाव तुलनेने नगर जिल्हा आपला असा वाटतो.
0: नक्कीच नक्कीच, मोफत विधी सेवा जी दिली जाते नगरकरांना, जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना, तर या मोफत विधी सेवेबद्दल काय सांगाल? कारण बऱ्याच वेळा काय होतं की असं म्हटलं जातं की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये आणि तिथला अनुभव किंवा आपल्या हक्कासाठी तिथे जाणं आणि त्याचबरोबर तिथल्या सेवा या माहिती असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, गरजेचं आहे आणि या माध्यमातून आज आपण त्या पोहोचवतो आहोत. तर मोफत विधी सेवा ही काय आहे, आपल्या नगरमध्ये ती कशी सुरू असते?

0: हे बघा, म्हणजे आता कसं असतं, तुम्हाला 1960-70 दशक आपण आठवून घेऊ किंवा आता आताही खूप काही फरक पडलेला नाही. एखादा आरोपी तो गरीब असेल, आरोपी जाऊ द्या, एखादा व्यक्ती असेल, तो कोणी असेल, पण तो गरीब आहे, वंचित आहे, तो कोर्टापर्यंत पोहोचल्यावर त्याला किती वकील लावणं कठीण, त्याची फी देणं कठीण, अगदी त्याला प्रवास करणंसुद्धा कठीण. आणि अशी जो लोकं आहेत, समोरचा व्यक्ती म्हणजे सरकार पक्ष असेल किंवा कुणी, जो प्रगल्भ आहे, धनाढ्य आहे, तो सहज केस जिंकायचा का? तर ह्याला कुणी मोफत म्हणण्यापेक्षा त्याला पैसे नसायचे की मी वकिलाला एवढे पैसे देईल, मग माझा केस माझा वकील चालवेल, ते नसायचं. त्याच्यावर अन्याय व्हायचा, ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये, आर्टिकल 39A. त्यात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आपण म्हणतो ते परिशिष्टामधलं, स्टेटला म्हणजे सरकारला म्हणजे निर्देश देण्यात आले की आपण भारतीय नागरिक, कोणताही नागरिक हा जो वंचित असेल, गरीब असेल, तो ह्या लीगल एडपासून वंचित राहू नये. म्हणून ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल त्यांना करण्यात आले. त्यानंतर पुढे एक जाऊन एक जजमेंट आपल्याला कदाचित हुसेनरा खातून एक जजमेंट सुप्रीम कोर्टात झाला, त्यामध्ये अनेक आरोपी हे विनाकारण असेच जेलमध्ये पडून होते. त्यांना कोणी रिप्रेझेंटेटिव्ह नव्हतं, त्याचे वकील नव्हते, काही नव्हते, आणि काही कारण असताना फक्त ते त्याच्यावर कोणी बघत नव्हतं. ही 70-च्या दशकातली गोष्ट झाली. मग त्यावेळेस कुणी बघत नव्हतं आणि ते एक रिट दाखल झालं, याचिका दाखल झाली. त्यावेळेस त्याचं सुप्रीम कोर्टच्या लक्षात आलं, माननीय सुप्रीम कोर्टाच्या, की यांना लीगल एड न मिळाल्यामुळं हे असेच बिचारे त्या कोठडीमध्ये आहेत. मग सुप्रीम कोर्टने त्यावेळेस एक ऑब्झर्वेशन असं केलं की फ्री लीगल एड हा जो विषय आहे हा त्या भारताच्या नागरिकाचा हा राईट टू लाईफ आहे, तो जगण्याचा त्याचा अधिकार जो आहे जगण्याचा, त्यातला हा एक आहे. आर्टिकल 21 जे म्हणतात राईट टू लाईफ अँड लिबर्टी, हे त्याचे अधिकार आहेत. मग तिथून थोडीशी ती सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने बघा 1987 साली नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट हा अंमलात आला 1987 साली. आणि त्या ऍक्टनुसार मग ही थोडीशी चळवळ सुरू झाली असं आपण म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं हे मोफत विधी सेवा देण्याचं, आणि खरंच ज्यांना न्यायाची खूप गरज आहे आणि केवळ ते यासाठी वंचित राहू नयेत म्हणून मोफत विधी सेवा सुरू झाली. यामध्ये कोण पात्र आहेत किंवा कुठल्या व्यक्ती या सेवेचा फायदा घेऊ शकतात किंवा या सेवेचा वापर करू शकतात?
0: बरोबर. लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट जो आहे, म्हणजे आपण त्याला मराठीत आपण म्हणू विधी सेवा कायदा, त्या कायद्याच्या कलम 12 कोणकोण एलिजिबल आहे, पात्र आहेत असे नमूद आहेत. त्यात मग अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, महिला असतील, मुले असतील, दिव्यांग, मग ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, वेट बिगार म्हणजे फोर्स्ड लेबर जे आपण म्हणतो ते असतील, ट्रॅफिकिंगमधल्या त्या मुली किंवा महिला ज्या पीडित असतील त्या असतील, डिझास्टर आपत्ती काही झाली त्यातल्या जे पीडित असतील ते असतील, कामगार इंडस्ट्रीयलचे कामगार असतील, कस्टडीमध्ये म्हणजे ती पोलीस कस्टडी असो किंवा न्यायालयीन कस्टडी असो त्यातला व्यक्ती असेल, आणि समजा एखादा व्यक्ती या वरच्या कॅटेगरीमध्ये नाही, एससी नाही, एसटी नाही, महिला नाही, मुले नाही, मग तो ओपन असेल किंवा ओबीसी असेल, मग त्याला देऊ नये का? त्यालाही द्यावं, फक्त त्यानं त्याला 3 लाखाची उत्पन्नाची आपली मर्यादा घालून दिलेली आहे. ज्याचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असतं मग ते ओपन ओबीसी यांना त्यांना आपण मोफत विधी सेवा देतोच. त्या व्यतिरिक्त सुद्धा काही राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आपण मोफत विधी सेवा देतो. आता आणखीन म्हटलं तर एक स्कीम जी आहेत, जे रिटायर्ड लोक असतात फौजी, वीर परिवार म्हणून सहायता म्हणून स्कीम आहे, त्या स्कीममध्ये सुद्धा त्यांच्या परिवाराच्या लोकांना तुम्ही मोफत विधी सेवा द्या अशी एक स्कीम आलेली आहे.
1: नक्कीच. नगर जिल्ह्याचा विचार केला तर ही जी विधी सेवा आहे, जिल्हा विधी सेवा, ही किती अंमलात आणते? आकडेवारीनुसार जर बघायला गेलं तर किती लोकांनी याचा लाभ घेतला आहे?
0: बरोबर, खूपच छान आहे. नगर जिल्ह्याचा आपण जर संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर 2025 बघा 1000 लोकांना आपण विधी सेवा मोफत दिलेली आहे. 2026 विचार केला तर मागच्या जून महिन्यापर्यंत 559 लोकांना आपण मोफत विधी सेवा दिलेली आहे.
1: नक्कीच. विधी सेवेचं कामकाज कसं सुरू असतं आपल्या जिल्ह्यामध्ये?
0: आता ती सिस्टीमच आपल्याला सांगतो बाबा, सर्वप्रथम म्हणजे विधी सेवा ही त्या ऍक्टनुसार आहे, आपल्याला सांगितलं इतकंच, लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट. त्या ऍक्टमध्येच एक अशी एक बॉडी तयार केली, नॅशनल लिगल, त्याला आपण हे म्हणतो की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अथॉरिटी, नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी, ती नॅशनल बॉडी. ती बॉडी सर्व देशातला कारभार बघते नॅशनल लेवलला. आपले सुप्रीम कोर्टाचे जे ज्येष्ठ जज असतात सेकंड नंबरचे, ते त्याचे चेअरमन असतात. तशीच एक बॉडी स्टेट लेवल असते, राज्य विधी सेवा प्राधिकरण. आपले हायकोर्टचे जे दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश असतात ते चेअरमन असतात. आता आपण जिल्ह्याचा विचार केला तर देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश असतात ते ह्या प्राधिकरणाच्या जिल्ह्यापुरत्या चेअरमन असतात. सध्या आपल्याकडे माननीय शिवाजी कत्रे साहेब हे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आहे, आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण विधी सेवेचा कारभार करत असतो. त्याचा मग मी त्या सचिव अशी ही सिस्टीम आहेत.
1: नक्कीच. जसं आता तुम्ही चेअरमन, सचिव आणि त्याचबरोबर राज्याचा, जिल्ह्याचा, सेवा प्राधिकरणाचा जो काही कामकाजाचा टप्पा आहे तो सांगितला, टीम वर्क शिवाय कुठलंही काम होऊ
0: शकत नाही,
1: तर यामध्ये टीम म्हणा किंवा वकील म्हणा, ही प्रक्रिया कशी असते?
0: ह्याच्यामध्ये कसं, आता मोफत विधी सेवा आपण हा जो विषय घेतला तर त्यात आपल्याला वकिलांचंच सहकार्य महत्वाचं असतं. आपण त्यांना पॅनल ॲडव्होकेट असं म्हणतो, त्यांची नेमणूक केली जाते, त्यांचं सिलेक्शन केलं जातं. त्यात आमचे चेअरमन जे असतात, अध्यक्ष जे असतात, ते मी किंवा आणखी एक आमचे पॅनल असतो, तो आम्ही ते सिलेक्शन करतो. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे चांगले जे आम्हाला पॅनल ॲडव्होकेट मिळतील त्याचं आम्ही सिलेक्शन करतो, आणि त्या सिलेक्शन झालेले वकील असतो त्यांना आम्ही काही प्रशिक्षण देतो, त्यांना काही आमचं काही वर्कशॉप घेतो, आणि त्यांना मग विधी सेवा देताना काय काय करायला पाहिजे किंवा काय काय नाही करायला पाहिजे हे आम्ही त्यांना सांगतो. त्याप्रमाणे आमची ही जी टीम आहेत त्यात वकिलांचं खूप मोठं सहकार्य असतं. त्यातले आम्ही काही रिटेनर लॉयर पण घेतो, जे समजा माझ्या ऑफिसला हेडक्वार्टरला 32-33 आम्ही लिगल एडचे पॅनलचे ॲडव्होकेट आहेत, त्यातले आम्ही 5 जण रिटेनर लॉयर म्हणून घेतो. त्यांची वर्षासाठी एक नेमणूक असते. ते 5 जण जे असतात ते रोज दिवसभर माझ्या ऑफिसमध्ये थांबून जो कुणी पक्षकार हो त्याला सल्ला देतील, काय काय करायला सांगतील आणि पुढचा मार्ग ते दाखवतील. त्यांनी दिवसभर म्हणजे कार्यालयीन वेळेमध्ये त्यांनी फक्त माझ्या ऑफिसमध्ये थांबायचं, त्यांनी त्याचं स्वतःचं काम बघायचं नाही.
1: नक्कीच. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या कामामध्ये आतापर्यंत अनेक केस झाले, तुम्ही आकडेवारी सुद्धा सांगितली, एखादी लक्षात राहिलेली केस आहे का?
0: विधी सेवा हा विषय जर म्हटला आमचं कामकाज म्हणजे फक्त मोफत विधी सेवा देणं हेच नाही, म्हणजे तो जो ऍक्ट आहे लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट तो सांगतो की आपण काय करायला पाहिजे, प्राधिकरणाने काय करायला पाहिजे. तर विधी सेवा व्यतिरिक्त, मोफत विधी सेवा व्यतिरिक्त लोक अदालतचं आयोजन करणं, ते जे लॉज आहे आपल्या देशातले राज्यातले त्यांची लोकांमध्ये जनजागृती करणं, लोकांचे वाद मिटवणं हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे तो त्याचा उद्देश हा नाही का मिटवणं, हा विषय उद्देश आणखी एक असा की जे खूप लार्ज नंबर्समध्ये जे पेंडन्सी आहे आपल्याकडे कोर्टामध्ये ती कुठेतरी कमी करण्याचा एक प्रयत्न असतो, त्यामुळे मध्यस्थी प्रक्रिया राबवणं. याशिवाय कोणत्या व्यक्तीला काही वैध आपण म्हणू असो लिगल गरज वाटली आपल्या जिल्ह्यातल्या त्याला मदत करणं, सहकार्य करणं. आता हे सहकार्याचं आपण उदाहरण जर म्हटलं तर आमच्याकडे एक मनोदर स्कीम असते किंवा व्हिक्टीम कॉम्पोजिशन स्कीम असते की जे पीडित जे मुलं मुली किंवा महिला असतील त्यांना आपण थोडं कॉम्पन्सेशन द्यायचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आम्हाला फंड येत असतो. संगमनेरची ॲसिड अटॅकची घटना तुम्हाला माहीत असेल, ती एक मुलगी शाळेत चालली होती, एक मुलगा बाईकवर आला आणि ॲसिड टाकलं. ती घटना घडली, समजा 17 तारखेला घडली असेल ती, 18 तारखेला न्यूजपेपरमध्ये आली ती सकाळी सकाळी. मग ते वाचताना थोडंसं लक्षात आलं, म्हटलं थोडं प्रकरण थोडंसं गंभीर दिसतं. मग थोडं संगमनेरला मी आमच्या जिथे विधी सेवा समितीचे अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा केली, थोडं बघितलं, मग आमच्या चेअरमन साहेबांशी बोललो ह्यात काय करता येईल. आम्ही लगेच दुपारी आमची कमिटी असते, त्या मनोधारी कमिटी असते, त्यातमध्ये कलेक्टर साहेब असतात, एस पी साहेब असतात, सिव्हिल सर्जन असतात, महिला व बालविकास अधिकारी असतात. एकदम अर्जंट मीटिंग बोलवली, 2 वाजता मीटिंग बोलवली आणि 5:30-6 वाजेपर्यंत त्या तिची मुलगी होती व्हिक्टीम, तिच्या अकाउंटला 3 लाख रुपये जमा केले. म्हणजे विदिन 24 तासाच्या आपण ते करण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे ते सहकार्य करायचा एक प्रयत्न केला. मध्यस्थी म्हणाल तर मला तर हा विषय खूप आवडतो, म्हणजे लोकांचे भांडणं मिटवणं, तडजोड करणं आवडतो विषय तो. कारण आपल्याकडे काय होतं, म्हणजे मला असं वाटतं की जे आपले बहीण भावाचे भांडणं आहे, भावाभावाचे भांडणं आहे, नवरा बायकोचे भांडणं आहे, बांधावरचे भांडणं आहे, हे मिटलं पाहिजे. ते कोर्टापर्यंत आलेच नाही पाहिजे. जर आले जरी तरी ते सामोपचाराने मिटले पाहिजे. ते वर्षानुवर्ष 4-4, 5-5, 10-10 वर्ष लांबणं, अपिलात जाणं, इकडे जाणं, खूप त्रास होतो तो. खूप त्रास होतो. ही प्रकरणं मिटली पाहिजे, अशी प्रकरणं मिटवायला मला आवडतं आणि तो माझा थोडासा आवडता विषय आहे.
1: नक्कीच नक्कीच ऐकायला आवडेल सर, कारण जसं तुम्ही आता सांगितलं की वाद मिटवणं आणि हे खूप महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला मानसिक त्रास होतो जेव्हा ती केस लांबते. बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात आणि त्या कुठेतरी सामोपचारानं मिटणं फार महत्वाचं असतं. त्याचबरोबर जेव्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या कामामध्ये एखादी केस सुटते किंवा एखादा प्रश्न सुटतो
0: तो आनंदच वेगळा. तो आनंदच वेगळा.
1: नक्कीच याचा फायदा खरंच होतो का लोकांना?
0: नक्कीच नक्कीच नक्कीच. काही प्रकरण म्हणजे असे वाटतं खूप 2-2, 3-3, 4-4 मीटिंग होतात. काही प्रकरण 10 मिनिटात संपतात. जसं एक सुप्रीम कोर्टचं तर सध्या समाधान समारोह नावाचं एक मोठं कॅम्पेन चालू आहे. 21-22-23 ऑगस्टला त्याचं स्पेशल लोकन्यायालय लोकन्यायालय सुप्रीम कोर्टात आहे, परंतु मान्य सुप्रीम कोर्टाने आपल्या जिल्ह्याच्या ज्या केसेस आहेत नगर जिल्ह्यातल्या की ज्या तिथं पेंडिंग आहे त्या तडजोडीसाठी आपल्याकडे पाठवल्या, माझ्या ऑफिसला पाठवल्या. अशी जी केस नेवासा तालुक्यातली केस होती की जी नंतर जिल्हा न्यायालय, नगर, हायकोर्ट, औरंगाबाद आणि सुप्रीम कोर्टपर्यंत पोहोचली. जवळपास 20 वर्ष झाले त्या केसला. मग माझ्यापर्यंत आली, मग ती नोटिसेस काढल्या. आदल्या दिवशी एक पार्टी आली, म्हणजे जी तारीख होती त्या आदल्या दिवशी एक पार्टी आली होती. त्याचं नाव घेणं योग्य राहणार नाही, पण मग ते आले. मग ते थोडे वयस्कर, 70-71 वर्ष त्यांचा वय असावं, त्यांचा मुलगा होता, सुनबाई होती. मग त्याचा प्रॉब्लेम समजून घेतला. 20 वर्षापासून आणि जमिनीचा वाद होता तो. म्हटलं काय करते याच्यामध्ये, त्यांनाच विचारलं. म्हटलं ऑप्शन काय, म्हटलं तर काही निकाल तुमच्या बाजूने, काही निकाल समोरच्यांच्या बाजूने. सुप्रीम कोर्टात निकाल जर गेला तर तुमच्या हातून हे बी जाईल आणि ते पण जाईल, काय करायचं सांगा बरं. ते म्हणे काय करायला पाहिजे, म्हटलं तुमची किती वादाची जमीन किती आहे. ते म्हणजे 4 एकर आहे. म्हटलं आपण असं केलं समजा, 2-2 एकर केलं चालेल का, त्यांना 2 एकर तुम्हाला 2 एकर, विचार करतो म्हणे. मग आपण तारीख ठेवून दिली, सोमवारची तारीख ठेवून दिली. त्याशी समोरचं पार्टी पण आली, त्याला मग माझ्या चेंबरमध्ये मी वैयक्तिक त्याच्याशी बोललो. त्याला सांगितलं की हे बघ बाबा, एक तर जाईल तर पूर्ण 4 एकर जाईल आणि काय होईल याचा भरोसा नाही म्हटलं. आणि आपली लढाई 20 वर्षापासून लढतोय आपण, म्हटलं नको ते. म्हटलं थोडंसं थकत नाही का आपण, म्हटलं डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, वकिलांना पैसे दे, चक्रा मार, थकत नाही का आपण. ते डोळ्यात पाणी आलं त्याच्या. म्हटलं काय करायला पाहिजे सर, तो त्या घरात करता जातो, त्याचं वय 40-45 असावं. त्याच्या फेवरमध्ये दत्तकपत्र होतं आणि समोरच्या फेवरमध्ये मृत्यूपत्र होतं. ह्या 2 गोष्टी होत्या आणि ती लढाई होती ती. त्याला म्हटलं आपण निम्म करायचं का रे. तो म्हणे आई बाबाला विचारतो म्हणे. म्हटलं विचार. मग दुसऱ्या दिवशी मग दुसरे दोघं आले, मग हे विचारून आले. मग दोघांची संयुक्त बैठक घेतली एकत्रच. ते म्हटलं बघा असं असं वाटतं, काय करायचं. तो म्हणे चालायला. म्हटलं तुम्हाला कत्याचं वय 70, मला चालला. पण तो म्हणे मग मला इकडची बाजू पाहिजे. तो एक विषय आला पुन्हा, 4 एकरची निम्मी करायची म्हणजे कसं करायचं. कारण त्यात काही जमीन चांगली बागायती, थोडीशी काही खडकाळ होती. आपण म्हटलं दोन्हीचं सारखंच वाटप करू. मग ते प्रकरण दोघांनी ऐकलं. लोक ऐकतात, थोडं समजावून सांगितलं ना, ऐकतात. दोघे शेतकरी कुटुंबातले होते, चांगले लोक होते. मॅटर मिटला. तो जो पोरगा होता, म्हणजे तो वृद्ध जो होता त्यापेक्षा तो पोरगा जो होता 40-45 वर्षा मनुष्य आपण म्हणू त्याला, तो थोडासा भावनिक झाला त्याच्यात थोडस, कारण 20 वर्षापासून तो बघितलं ते सगळं, कोर्ट पायऱ्या सगळं सगळं सगळं बघितलं, त्याला आनंद वाटला, थोडा भावनिक झाला तो.
1: नक्कीच. अशा अनेक केस असतील सर की ज्यामध्ये इमोशन्स पण खूप महत्वाचे असतात, फॅमिली महत्वाचे असतात, त्यांचं पुढचं फ्युचर भविष्यही महत्वाचं
0: असतं.
1: अशी तुम्हाला खूप हार्ट टचिंग करून गेलेली कुठली केस आहे, कुठली इथलीच नाही तर तुमच्या संपूर्ण या प्रवासातली?
0: ज्यावेळेस मी ह्या पदावर नव्हतो किंवा माझ्या फर्स्ट पोस्टिंगला मात्र आठवतं, म्हणजे अशा अनेक घटना घडल्या आहेत. नवरा बायकोचे भांडणं होते आणि त्याचं दुसरं लग्न, तिचं दुसरं लग्न, औरंगाबादची गोष्ट ती. आणि मिटवा असं वाटायचं, कारण दोन मुलं ते यायचे त्या बाईसोबत, त्या छोटी छोटी मुलं असायची ती यायची आणि ती अंगणवाडी सेविका होती, हा कधी मास्तर म्हणजे टीचर, दोघे समजदार, दोघांचे दुसरा विवाह आणि दोन मुलं, ती कोर्टात यायची. म्हटलं हे मिटू शकतं, म्हटलं तर पोरासाठी ते हे प्रेम करतीलच. मग माझ्या चेंबरला मी त्याची मेडिसिन ही प्रक्रिया खूप ते सक्रिय नव्हती, तरी मी त्यांना चेंबरला बोलवलं, सांगितलं, समजून सांगितलं, दोघांनी ऐकलं. ती मुलं बी छान होती, मग त्याने म्हटलं एकत्र या म्हटलं. म्हणजे ते तुटण्याच्या मार्गावर होतं प्रकरण, ते नवरा बायकोचं, एकत्र या म्हटलं. त्यांना थोडस भावनिक साथ घातली आणि ते एकत्र आले. नंतर मग ते ज्यावेळेस कोडा द्यायचे ना, त्या मुलांना घेऊन यायचे, मला भेटायला घेऊन यायचे त्या मुलांना, म्हणजे काहीही कारण नसताना. मग मी त्या पोरांना चॉकलेट द्यायचो, एक मजेशीर गोष्ट होती ती. अशा अनेक गोष्टी, म्हणजे समजा आता या मध्यस्थी प्रक्रियेव्यतिरिक्त सुद्धा, आता मागच्या पोस्टिंगला काही आदिवासी मुली होत्या, त्यांना शिष्यवृत्ती मिळत नव्हती मग 4-4, 5-5 वर्षापासून. एक ऍप्लिकेशन माझ्याकडे आलं, एक त्यांचाच आदिवासी संघटनेचा एक व्यक्ती होता, त्यांनी ते प्रकरण माझ्याकडे आणलं. त्यांनी ते पेपरला वाचलं होतं की विधी सेवा प्राधिकरणचे पैठणकर अशा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. मग आलं, मी ते रिसिव्ह केलं, त्याला नंबरिंग केलं. नाशिकचे जे आयुक्त असतात आदिवासी याचे, आयुक्तालयाचे, मग त्यांना पत्र पाठवलं, त्यांना कॉन्टॅक्ट केला. मग त्या मुलींना 5 वर्षापासून जी पेंडिंग असलेली ती शिष्यवृत्ती त्यांना मिळून गेली. काही एक तर अशी घटना की त्या अनाथ मुली ज्या असतात अकोल्याला असतानाची गोष्ट, त्या मुलींना ऍडमिशन कोणी देत नव्हतं, ऍडमिशन कोणती शाळा द्यायला तयार नव्हती. अगदी त्यांनी तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांना ट्राय केला, कलेक्टर साहेबांकडे ट्राय केला, मग ते प्रकरण माझ्याकडे कोणतरी घेऊन आलं. मग ते प्रकरण माझ्याकडे आल्यानंतर आमचे ते त्यावेळेस तत्कालीन प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट होते केवले मॅडम, त्यांना मी हा विषय सांगितला. म्हटलं मॅडम विषय थोडासा ऍडमिशन त्या मुलींचं होत नाही राहिलं. मग कलेक्टर ऑफिसचं माणूस बोलवला, शिक्षणाधिकारी त्या मॅडम त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम काय. पण आमच्या मॅडमांची पद्धत खूप छान होती, रागवायचं नाही, गागायचं नाही. मॅडमांनी त्यांचा सत्कार केला चेंबरमध्ये आल्यानंतर. ते म्हणे थँक्यू थँक्यू, म्हणे ही आमच्या 40 मुलांची लिस्ट आहे, म्हणे यांचं ऍडमिशन करून द्या. ते म्हणे करते म्हणे उद्याच. असे विषय सहज म्हणजे प्रेमाने ऐकतात लोक, ते रागवायचं नाही, नोटीस द्यायची नाही, चिडायचं नाही, सगळं छान होतं.
1: नक्कीच नक्कीच. या वाक्याबद्दल सर काय म्हणताल तुम्ही, की जसं तुम्ही मगाशी सुद्धा हे वाक्य वापरलं की लोक ऐकतात
0: ऐकतात ऐकतात,
1: तर प्रेमानं काहीही जिंकता येतं हे कोर्टात किती खरं आहे सर?
0: जिंकणं हा जो विषय आहे, केस चालली तर तो विषय येत नाही, तिथं प्रेम किंवा हे नाही, कारण तो जो न्यायाधीश असणार आहे तो एव्हिडन्स बघणार, जजमेंट देणार. तिथं प्रेम, जिवाळा, आपुलकी, नातेसंबंध हा विषय पूर्ण वेगळा असतो. तो जो प्रेम, जिवाळा, आपुलकी आपण जे म्हटलो किंवा समजावून सांगणं, प्रेमाने सांगणं, तो विषय आमच्याकडे, पण तो न्यायालयात नाही, तो आमच्या प्राधिकरणाकडे, ते आम्ही करतोच.
1: नक्कीच. लोक अदालत याचं आयोजन सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये होतं आणि लोक अदालतीमध्ये अनेक नगरकरांनी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या लोक अदालतीनं सोडवलेल्या आहेत. तर लोक अदालतीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला किंवा नगरकरांना यायचं असेल तर त्यांनी काय प्रक्रिया करायला हवी, अर्ज करायला हवेत का, कसं यायला हवं?
0: दोन बाबी आहेत. समजा माझ्या नगर जिल्ह्यातील लोकांची केस पेंडिंग असेल, मग ती नगरला असेल, संगमनेरला असेल, नेवाशाला असेल किंवा कोणत्या तालुक्यात असेल, पेंडिंग असेल त्यांना समुद्र लोक न्यायालय आहे. कारण आम्ही न्यूजपेपरला किंवा टी व्ही चॅनलला आम्ही ह्या बातम्या देत असतो, दोन तीन महिने आगाऊच देत असतो. समजलं तर त्यांनी वकिलांना सांगावं की त्यांची केस लोकांना ठेवून घ्या, आपल्याला मिटवायची आहे. त्या व्यतिरिक्त ते स्वतः येऊ शकतात, फोन करू शकतात, मेल करू शकतात. जर तुम्ही प्रत्यक्ष येऊ शकत नाही तर व्हीसीद्वारे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. कोणत्याही मोडनी आपण ऍप्लिकेशन देऊ शकतात. एक एक महिना आधी देऊ शकतात, 15 दिवस आधी देऊ शकतात, अगदी त्या दिवशी सेम डे लोक न्यायालय, त्या दिवशी सुद्धा तुम्हाला वाटलं का आम्हाला आमचं प्रकरण मिटवायचं ते आपण ते ठेवू शकतो. आता ही पेंडिंग केसेसच्या बाबतीत झालं, परंतु की एखादी केस पेंडिंगच नाही पण आता ती दाखल होऊ शकते. नवरा बायकोचं भांडणं असेल किंवा करतात, कारण आमच्याकडे वकील खूप चांगले आहेत. वकिलांना आता आमच्या प्राधिकरणाची पद्धत माहीत झाली, त्यांना एखादं प्रकरण एखादा क्लायंट त्याच्याकडे आला तर त्यांनाही वाटतं नवरा बायकोचं भांडणं असेल किंवा जमिनीचं बाबत, त्यांना वाटतं की हे मिटलं पाहिजे, तर दाखल करायच्या आधी ते आमच्या ऑफिसला येतात. तर अशी प्रकरणं ज्याला आपण प्री लिटिगेशन म्हणतो, मग ती लोकांना ठेवायच्या आधीच आपण त्याच्यावर चर्चा करतो. मग त्या प्रकरणामध्ये त्याला आपण वादपूर्व प्री लिटिगेशन डिस्प्यूट आपण असं त्यांना म्हणतो. मग असे अनेक डिस्प्यूट जे असतात, मग ते हजारोने डिस्प्यूट ते त्या दिवशी ठेवण्यात येतात. मग ते पेंडिंगपेक्षा ते प्रकरण जास्त मिटवले जातात, म्हणजे ती केस मग पुढे कोर्टामध्ये येतच नाही.
1: यामध्ये मध्यस्थी प्रक्रिया म्हणजे काय असतं, नेमकं हे काय सुरू असतं यामध्ये?
0: मध्यस्थी म्हणजे आम्ही त्याला मिडिएशन म्हणतो, म्हणजे आपण मिडिएशन मिडिएशन आपण ऐकलं असेल, मेडिटेशन वेगळं, मिडिएशन वेगळं, मध्यस्थी. आता ही मध्यस्थी म्हणजे वाद डिस्प्यूट जो असेल दोन पक्षकारातला तो मिटवण्याचा प्रयत्न असतो. वाद त्या पक्षकारांचा असतो, त्यांनीच तो सॉल्व्ह करायचा. फक्त तटस्थ व्यक्ती, समजा मी मीडिएटर आहे, मी मध्यस्थ व्यक्ती आहे, मी माझ्यासमोर ते चालणार आहे, ते कोणा बोलतं करायचं. मग तेच बोलता बोलता काही त्याच्या आपण प्रायव्हेट मिटिंग घेतो, काही आपण कॉमन मिटिंग घेतो, ही सगळी प्रक्रिया कॉन्फिडेन्शियल असते, चार भिंतीच्या आत असते. ह्याची गोष्ट किंवा ह्याची गोष्ट विदाऊट देअर परमिशन आपण कोणाला सांगतच नाही. ते आपण त्यांच्या अनेक गोष्टी असतात एका पार्टीच्या, त्या विचारात घेतो, यांच्या विचारात घेतो, कसं मिटवता येईल आपण त्यांना विचारतो. मग तो म्हणतो नाही मला हे असं असं काय, मग तो ती पण म्हणते नाही असं असं असं. मग आपण त्यांना थोडंसं भावनिक साथ घातली, काही गेलं आपण असं करू शकतो का, तसं करू शकतो का, ऑप्शन देणं हा विषय नाही, पण मग तेच त्यांना माहिती आहे डोक्यात आपण हे कसं सॉल्व्ह केलं पाहिजे, म्हणजे एकत्र येऊन सॉल्व्ह करायला पाहिजे की फारक देऊन सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण झालं त्याच्यात, फक्त एकत्र आलं तर किती चांगलं, विभक्त झालं तर किती चांगलं, मुलं बाळ असलं काय, हे त्याच्या डोक्यात कल्पना असतात, ते फक्त सांगत नसतात. ते तिथं त्या प्रक्रियेमध्ये सांगतात, ते थोडं ते ओपन अप होतात, मग तिथं ती प्रक्रियेमध्ये मॅटर सेटल होतो. सेटल झाल्यानंतर मग आनंद होतो. फक्त पेंडिंग नका ठेवू कोर्टामध्ये. तुम्हाला वाटतं ना, म्हणजे पुन्हा ते उदाहरण वैवाहिक असेल, एकत्र यायचं तर एकत्र राहा, वाटलं तुम्हाला विभक्त व्हायचं तर विभक्त व्हा, पण कोर्टामध्ये 5-5, 6-7, 8-8, 10-10 वर्ष तुम्ही ताटकळत चक्रा मारू नका, ही विनंती आमची.
1: नक्कीच नक्कीच. मग अशी समाधान समारोह याचा तुम्ही उल्लेख केला होता की 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीमध्ये जी प्रलंबित प्रकरण आहेत ती तडजोडीनं मिटवण्यासाठी
0: सुप्रीम कोर्टात पेंडिंग असलेली,
1: हा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असणारी प्रकरणं जी आहेत ती मिटवली जाणार आहेत. आणि यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की नगर जिल्ह्यामधली सुद्धा काही प्रकरणं आहेत, केसेस आहेत, तर हे नेमकं काय आहे, कसं आवाहन करता या माध्यमातून?
0: आता एप्रिल एंड किंवा मे महिन्यात सुरुवातीला आपण आम्हाला ते समाधान समारोह कॅम्पेनचं आम्हाला कम्युनिकेशन झालं. हा स्पेशल कॅम्पेन आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा स्पेशल कॅम्पेन आहे की जी प्रकरणं त्यांच्याकडे पेंडिंग आहेत, कारण त्यांच्याकडे पेंडिंग राहायला एकदम सोपं नसतं. डायरेक्ट कोणीही कोणताही नागरिक उठला आणि डायरेक्ट सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल करू शकत नाही, म्हणजे त्यांची वैयक्तिक डिस्प्यूट असतं. ते ट्रायल कोर्ट खालचं असतं, अपिलेट कोर्ट डिस्ट्रिक्ट असतं, पुन्हा अपिलेट कोर्ट, हायकोर्ट असतं, आणि मग सुप्रीम कोर्ट, म्हणजे 20-20, 25-25, 30-30 वर्ष ते प्रकरण चालत इथपर्यंत गेलेलं असतं. अशी प्रकरणं जी सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे ती की जी तडजोड पात्र आहेत. आता तडजोड पात्र प्रकरणं कोणती? ऑल सिव्हिल सूट जे असतात ते सर्व दिवाणी प्रकरण आहे तडजोड पात्र, वैवाहिक प्रकरणं तडजोड पात्र, चेक बाउन्सचे केसेस 138 ज्या केसेस असतात आपण NIA Act म्हणतो ती प्रकरणं, ऍक्सिडेंट क्लेम असतील किंवा फौजदारी काही प्रकरणं अशी असतात तडजोड पात्र असतात, अशी प्रकरणं जी तिथं पेंडिंग आहे ती प्रकरणं त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या त्या जिल्ह्याला पाठवली. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 1994 प्रकरणं आली, 94 प्रकरणं की जी तिथं पेंडिंग आहे आणि ती तडजोड पात्र अशी आहेत ती त्यांनी तडजोडच्या बैठकी घेण्यासाठी पाठवली. आपण मे महिन्यातच आपण 10 मे नंतर आपण त्याला लगेच नोटीस काढायला सुरुवात केली. सिटिंग काही प्रकरणात सुरुवात झाली. ते मग आपण जे प्रकरण मी ते दत्तकपत्र आणि मृत्यूपत्र म्हटलं ते प्रकरण त्यातलंच एक. ते अगदी म्हणजे फर्स्ट वीक मध्येच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सिटिंग मध्ये मॅटर मिटलं सुद्धा. अशी आपल्याकडची 4 प्रकरणं आतापर्यंत मिटलेली आहेत आणि 4 पैकी 2 मधलं अग्रीमेंट सुद्धा आपण सेटलमेंट अग्रीमेंट जे असतं आपण त्या तडजोड पत्र जे म्हणतो आपण ते आपण वरती फॉरवर्ड सुद्धा केलं आहे. 2 मध्ये ते अग्रीमेंट जे सेटलमेंट अग्रीमेंट ते होऊ राहिलं. ते बाकीच्या प्रकरणामध्ये सिटिंग्स होत आहेत, काही तालुक्याला सिटिंग होत आहेत, काही मी स्वतः करतोय, काही आमचे स्वतः चेअरमन साहेब ते स्वतः सिटिंग घेत आहेत, आमचे डिस्ट्रिक्टचे जे ट्रेन मिलिटर प्रशिक्षित असे मध्यस्थ जे आहेत आमचे ते सुद्धा त्यात प्रयत्न करतात, आमचे वकील लोक त्यात प्रयत्न करत आहेत, काही गव्हर्नमेंट बॉडीज आहे, काही पॉलिसी डिसिजन असतात ते तिकडे चॅलेंज झालेले असतात, काही सर्व्हिस मॅटर असतात ते चॅलेंज झाले असतात, त्यात आम्हाला म्हणजे ह्या गव्हर्नमेंट बॉडीजचं सहकार्य आवश्यक असतं. जिथं प्रायव्हेट व्यक्ती आहेत तिथलं आपण त्यांना आपण सांगू शकतो, पण तिथं काही पॉलिटिक्स शासनाच्या काही पॉलिसी असतात. आम्ही शासन स्तरावर म्हणजे राज्य स्तरावर आमचे प्रयत्न चालू आहे की शासनाने मंत्रालयाने काही निर्णय घेतले ते पॉलिसीमध्ये किंवा त्या सर्व्हिस मॅटरमध्ये तर ते प्रकरण मिटू शकतात. असे 34-35 प्रकरण ते सुद्धा आहेत. सर्वच प्रकरणांमध्ये आम्ही प्रयत्न करतोय. 21-22-23 ऑगस्ट अजून 1.5 पेक्षा जास्त महिना बाकी आहे, आम्ही सोडणार नाही.
1: लोक अभिरक्षक व्यवस्था आणि ज्या अंतर्गत असे सक्षम वकील ज्यांची नेमणूक फक्त गरजू आणि पात्र आरोपींकरता केली जाते. आता गरजू आणि पात्र आरोपी यांना सेवा सुद्धा दिलेली आहे गेल्या वर्षी याही वर्षी, तर हे कसे ओळखले जातात किंवा गरजू आणि पात्र आरोपी हे कसे काढले जातात?
0: बरोबर, ते ज्या आपल्या भारतीय राज्यघटनेचे फ्री लीगल हा जो विषय आहे, आपण आरोपी हा विषय घेतात, याच्यामध्ये फक्त ही जी लीगल एड डिफेन्स काउन्सिल सिस्टीम जी आहे लोक अभिरक्षक व्यवस्था ही फक्त आणि फक्त केवळ आरोपींसाठी आहे, फक्त आरोपी, त्यात इतर इंडिपेंडेंट बाकीचे कोणताही व्यक्ती नाही. पुन्हा ते क्रायटेरिया आले कोणते, सेक्शन 12 मग SC ST वुमन मुलं विक्टिम्स कोठडीतले यांना फ्री लीगल एड किंवा 3 लाखाच्या आतले. काय झालं, आमच्याकडे आहेत आमच्याकडे म्हणजे चांगले वकील, आमच्याकडे संपूर्ण देशभरात आमचे पॅनल वकील होते, परंतु ते त्याचे स्वतःची प्रॅक्टिस सुद्धा करायचे, म्हणजे आमचं काम बघू ते त्यांचं काम करायचे किंवा त्यांचं काम बघू आमचं काम बघायचं करायचे. मग थोडंसं लक्ष थोडं दुर्लक्ष असं व्हायचं काय असं वाटायला लागलं. हे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं. मग 2022 लीगल एड डिफेन्स काउन्सिल सिस्टीम रिवाईज ही सुरू झाली, त्याचं SOP आम्हाला प्राप्त झालं. त्याचा प्रयोग पहिला प्रयोग नाशिकमध्ये झाला त्या पूर्ण स्कीमचा देशभरातला. तो सक्सेस झाल्यानंतर मग देशभरात 13 मार्च 2023 म्हणजे आपल्या महाराष्ट्र विचार करतो 13 मार्च 2023 ही स्कीम लागू झाली. आता ह्या स्कीममध्ये काय झालं, एक जशी सरकारी यंत्रणा असते मुख्य सरकारी वकील असतो त्याला असिस्टंट असतात, अशीच सरकारी वकिलांची आपल्या प्रायव्हेट वकिलांची परंतु आरोपीसाठीच्या एक सिस्टीमच तयार झाली. एक मुख्य लोकाभिरक्षक, मग त्याला 2 डेप्युटी, मग त्याला असिस्टंट, अशी पूर्ण टीमच तयार झाली. म्हणजे ही जी स्ट्रॉंग टीम आहे अशी स्ट्रॉंग टीम इकडे तयार झाली, म्हणजे जो गरजू आणि गरीब आरोपी होता त्यांच्याकरता ही सिस्टीम तयार झाली. अट अशी होती की ह्या आमच्या सिस्टीमच्या वकिलांनी की जे खूप चांगले, म्हणजे त्यांचे आम्ही खूप सिलेक्शन करता खूप विचार केला गेला त्याच्याकरता, त्यांनी किती प्रॅक्टिस केली, त्यांनी किती आरोपींकरता केसेस चालवल्या, मोठ्या मोठ्या केसेस झाल्या, त्यांचं आम्ही सिलेक्शन केलं. अट अशी की त्यांनी त्याची खासगी कामं करायचे नाही, त्यांनी फक्त आणि फक्त आमच्या ऑफिसचे जे आरोपी आहेत गरीब गरजू पीडित निडी त्यांना त्यांच्याकरता त्यांच्याच केसेस चालवायच्या, त्यांच्याच बेल ॲप्लिकेशन चालवायचे, त्यांच्याच रिमांड चालवायचे, त्यांनी स्वतःचे कामं करायचे नाहीत. त्यामुळे ही सिस्टीम सुरू झाली. 2022 अंमलबजावणी झाली 13 मार्च 2023 तेव्हापासून राज्यभरात ही सिस्टीम सुरू झाली आणि त्याचा निकालही खूप छान आतापर्यंत चांगलाच आहे. अनेक जे कस्टडीमध्ये आहेत त्या लोकांसाठी खूप फायद्याचं आहे ते, जे जेलमध्ये आहेत. कारण त्यांना बरेच मी स्वतः बघितलं की लक्ष जात नाही त्यांच्याकडे. काही काहींना जामीन सुद्धा झालेला असतो पण जामीनचे पैसे नसतात त्यांच्याकडे, वकील नसतो, जामीनदार नसतो, मग ती सुद्धा आम्ही ते सांभाळतो मग त्या गोष्टी.
1: नक्कीच. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना सुद्धा आहेत, बऱ्याच योजना या माहिती नाही आहेत अनेक लोकांना, तर या माध्यमातून काय सांगाल?
0: त्याला मी नालसा स्कीम म्हणतो, म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी जी आहे आपल्या देशाची, त्यांनी काही स्कीम्स आपल्याला संपूर्ण देशासाठी पाठवलेल्या आहेत. त्यात मग PLV म्हणजे अधिकार मित्रांसाठी जी स्कीम असेल, दारिद्र्य निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी योजनाची स्कीम असेल, विपदाग्रस्त जी लोक आहेत त्यांना सेवा पुरवण्याची स्कीम असेल, असंघटित जे कामगार आहेत त्यांच्याकरता स्कीम असेल, मानवी तस्करी, व्यावसायिक लैंगिक शोषण, त्याचे जे पीडित असतात त्यांच्याकरता स्कीम असेल, ऍसिड हल्ल्यातील जे पीडित असतात त्यांना फक्त म्हणजे कॉम्पन्सेशन नाही त्यांना इतर सर्व्हिस देणं ही स्कीम असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कीम असेल, अशा एकूण अशा बऱ्याचपैकी एकूण 16 नालसा स्कीम आमच्याकडे प्रभावीपणे राबवल्या जातात.
1: नक्कीच. सर, आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत पोहोचत आहे आणि आता लवकरच पुन्हा एकदा राष्ट्रीय लोक अदालतीचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय, तर या माध्यमातून काय आवाहन कराल?
0: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दरवर्षी बघा 4 राष्ट्रीय लोक अदालत असतात, तर ह्या वर्षीच्या 2 राष्ट्रीय लोक न्यायालय 1 मार्च मध्ये आणि मे मध्ये संपन्न झालं. पुढचं लोक न्यायालय आता पुढचं आहे 12 सप्टेंबरला, की जे राष्ट्रीय लोक न्यायालय आहे त्याच्या पुढचं आहे 12 डिसेंबरला. तर हे 2 लोक न्यायालय, राष्ट्रीय लोक न्यायालय संपूर्ण देशासह आपल्या संपूर्ण जिल्ह्यात राबवलं जाणार आहे. ते फक्त नगर जिल्हा हेडक्वार्टर पुरतं नाही तर नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे लोक न्यायालय आयोजित करण्यात येत आहे. आपण त्या व्यतिरिक्त एक स्पेशल लोक न्यायालय आलंय, म्हणजे फक्त आणि फक्त चेक बाउन्सच्या केसेससाठी.
1: बरं.
0: फक्त आणि फक्त चेक बाउन्सच्या केसेस आहेत आपण NI Act सेक्शन 130 नुसारच्या, त्याचं लोक न्यायालय 18 जुलै म्हणजे ह्याच महिन्यात 18 जुलैला आहे. आणि पुढचं तसंच त्याच पद्धतीचं लोक न्यायालय 21 नोव्हेंबरला आहे. आता हे लोक न्यायालय लोकांचं महत्व काय मी यापूर्वी बोललोच आहे, तर 18 जुलै असो, 21-11 असो, किंवा आता राष्ट्रीय लोक न्यायालय असेल ते 12 सप्टेंबरचं किंवा 12 डिसेंबरचं, माझ्या नगर जिल्ह्यातील माझ्या नागरिकांना माझं एक विनंती असणार आहे, आव्हान असणार आहे की आपण आपल्या प्रलंबित ज्या केसेस असतील, आता चेक बाउन्स लोकांच्या व्यतिरिक्त तुमची वैवाहिक प्रकरणं असतील, दिवाणी स्वरूपाचे असतील, मोटर ऍक्सिडेंट क्लेम असतील, चेक बाउन्स केसेस असतील, लेबरच्या इंडस्ट्रीयल केसेस असतील, बँकांची वसुलीची प्रकरणं असतील, ती प्रकरण ठेवा, आपण ती प्रकरण ठेवा, आपण ती तडजोडीने मिटवण्याचा प्रयत्न करू. आणि मला खात्री, कारण मला जो सपोर्ट सिस्टीम जे आहे, वकील किंवा स्टाफ जो आहेत जिल्ह्यातला की आमचे न्यायाधीश बंधू भगिनी जे आहेत, त्यांचा विश्वास माझा असा आहे की ते प्रकरणं मिटवली जातात. आणि आनंद मला असा होतो की आपला जिल्हा हा, नगर जिल्हा हा मागील अनेक वर्षापासून 3rd-4th क्रमांकावर राज्यामध्ये असतोच, मागील वेळी तो 2 क्रमांकावर होता आणि मध्यस्थी प्रक्रियेमध्ये सुद्धा मागील वेळेस तो 2 क्रमांकावर होता, आता सध्या तर 1 नंबरवर आहे. म्हणजे आपला नगर जिल्हा राज्यात काहीतरी चांगलं काम करतोय.
1: यस, नक्कीच. सर, आज सर तुम्ही रेडिओ या माध्यमात आला आहात, तुमच्या आणि रेडिओच्या काही आठवणी आहेत का, किंवा तुम्ही रेडिओ ऐकलेला आहे का?
0: रेडिओ तर कोणी ऐकला नसेल हो, रेडिओची ती गाणी लहानपणाची तो आनंदच वेगळा. आधी काही ते तुमचा TV नव्हता, काय नव्हता, एक तो डब्बा असलेला तर रेडिओ, ते मोठं मोठं बटन, मग ते छान बातम्या ऐकणं किंवा ती क्रिकेटची कॉमेंट्री ऐकणं, तो आनंदच वेगळा, त्याची वाट बघावं लागायची, त्याची त्या बातम्यांच्या वेळेची किंवा त्या गाण्यांच्या वेळेची वाट बघायला लागायची, तो आनंदच वेगळा होता.
1: नक्कीच सर. आणि आज तुम्ही या माध्यमात आला आहात, तर या केंद्रात आल्यानंतर आज तुम्हाला तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गीत इथे ऐकावं असं वाटेल?
0: वा वा वा, मराठी म्हणत जीवन गाणे गातच राहावे,
1: हेच गाणे
0: चालले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, हेच आमचं विधीसेवा प्राधिकरणाचं काम
1: आहे.
0: झालं गेलं विसरून जा है ना, हे जीवन गाणं आहे. जगत राहा, गात राहा, असं ताणू नका घेऊ, विचार नका करू, जे आहे ते मस्त. आणि आयुष्य जगण्यासाठी आणि चांगलं जगण्यासाठी आपण हे जगा, दुसऱ्याला जगू द्या, कोर्टात भांडू नका, एवढंच विनंती आहे.
1: नक्कीच. हे या मुलाखतीला आणि तुमच्या कामाला रिलेट करणारं गाणं आहे सर, या निमित्तानं मी नक्की प्ले करेन.
0: मला अचानक आठवलं हे महत्त्वाचं. बरं,
1: या निमित्तानं मी नक्की प्ले करेन. आणि सर, वेळात वेळ काढून तुमचा खूप अमूल्य वेळ देऊन आज तुम्ही रेडिओ नगरला आलात, अनेक नगरकरांपर्यंत पोहोचलात, श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचं
0: सुद्धा. रेडिओ नगरचं 90.4 खूप खूप धन्यवाद. म्हणजे मला एक व्यक्ती माननीय भूषण देशमुख साहेब सर, त्यांनी मला एप्रिल मे मध्ये कॉल केला होता की असं असं आहे, त्यावेळेस वेळ कदाचित नाही मिळू शकला किंवा ॲडजस्ट नाही झाला त्यांचा किंवा माझा, ते माननीय भूषण देशमुख आपले नाहीत याचं मला दुःख आहे. ती भेट झाली असती तर मला खूप आनंद झाला असता. देशमुख सरांना तर काय मी श्रद्धांजली वाहणारच आहे, ती आठवण राहणार आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडून कॉल आला की आमच्याकडे येतं का, तर मग त्या आठवणीत मी यायचं ठरवलं. म्हटलं एखादा व्यक्ती असताना बोलवतो ना, आपण जावं चांगल्या कामासाठी, जावं आपण, जावं मी, यावं आपण, बोलवलं आपलं, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
1: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
0: बापरे, किती बोलायला होता तुम्ही.
1: श्रोते हो, आत्ताच आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये मुलाखत ऐकली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर अहिल्यानगरचे सचिव श्री योगेश पैठणकर सर यांची. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

खिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: खूब है।
1: मैं भी हूँ गलियों की परछाई, कभी यहाँ कभी वहाँ, शाम से कुछ

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाले. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आज अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: देखो, देखो वो आ गया.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.